घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज. रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं. रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं. आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61, गणेश सोमवंशी 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर. विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ.

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही? त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर

नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया 1 सप्टेंबर. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आपलं ज्ञान हे देहबुद्धीचं. प्रापंचिक लोक म्हणतात की विषयाचा अनुभव तात्काळ येतो, पण भगवंताचा अनुभव हा अनुमानाचा आणि श्रद्धेचा आहे. हे त्यांचं म्हणणं मला पटतं. प्रापंचिक लोक प्रपंच सोडत नाहीत याचं मला नवल वाटत नाही, पण ते सुख चिरकाळ टिकणारं आहे ही समजूत करून घेऊन त्यामध्ये ते रमतात याचं मला वाईट वाटतं. मी असं म्हणतो की तुमच्या अनुभवाप्रमाणे जे खरं आहे तेवढंच तुम्ही खरं माना, पण ते तुम्ही करत नाही. भगवंताचा आनंद मिळाला नाही तरी हरकत नाही, पण कायम टिकणारं सुख विषयामध्ये नाही एवढी जरी खात्री झाली तरी पुष्कळ काम होईल, आणि त्यामधूनच भगवंताचा आनंद उत्पन्न होईल. भगवंताचा आनंद बाहेरून आणायचा नाही, तर तो आपल्यामध्येच उत्पन्न होणार आहे. सध्याच्या सुधारणेनं देहाचं सुख पुष्कळ वाढवण्याचा प्रयत्न केला, पण ते शेवटी दुःखालाच कारण झालं. समजा देहाचं पुष्कळ सुख समोर आहे, पण ते भोगण्याची जर आपल्याला शारीरिक शक्ती अथवा सांपत्तिक सुबत्ता नसेल तर त्याच्या प्राप्तीमुळं सुद्धा दुःखच पदरात पडेल. सगळ्यांना सगळं सुख मिळणं केव्हाच शक्य नसल्यामुळं प्रत्येक जण धडपड करून शेवटी दुःखीच राहतो. सुख आणि दुःख ही दोन्ही वस्तुतः उत्पन्न झालीच नाहीत,

0: ती आपण आपल्या भ्रमानं उत्पन्न केली आहेत. मनाच्या सुलट झालं की सुख होतं आणि मनाच्या उलट झालं की दुःख होतं. मुळामध्ये सुखही नाही आणि दुःखही नाही. मी देही ही भावना जोपर्यंत आहे तोपर्यंत अनुभवाच्या बरोबर भ्रम हा असायचाच. सृष्टी ही आनंदमय असून सुद्धा तशी ती आपल्याला दिसत नाही आणि हा आपला खरा भ्रम आहे. त्या भ्रमाचं मूळ आपल्या आतमध्ये आहे. भगवंत तिथं माया, काया तिथं छाया, हे जसं खरं आहे त्याप्रमाणे अनुभव तिथं भ्रम असायचाच हा नियम आहे. पाच जण मिळून प्रपंच बनतो आणि त्यामध्ये प्रत्येक जण स्वार्थी असतो. मग सगळं सुख एकट्यालाच मिळणं कसं शक्य आहे? एका गावाहून दुसऱ्या गावी बदली झालेला मनुष्य आता 2-3 वर्ष तरी निदान आपली बदली होत नाही असं म्हणून निश्चिंत असतो. तर या प्रपंचामध्ये आपली आयुष्याची तितकी सुद्धा निश्चिंती नाही. याकरता आपण आयुष्याचा एक क्षण सुद्धा फुकट न घालवता सत्कर्मामध्ये म्हणजेच भगवंताच्या अनुसंधानात व्यतीत करावा. आपला शत्रू भेटून त्याच्याशी भांडण झाल्यामुळं गाडी चुकली काय, किंवा कोणी मित्र भेटून त्याच्याशी प्रेमानं बोलण्यात गाडी चुकली काय, दोन्ही सारखंच आहे. त्याप्रमाणे प्रपंचामध्ये आघात झाल्यामुळं भगवंताला विसरलं काय, आणि प्रपंच अत्यंत अनुकूल असून त्यामध्ये गुंतून राहिल्यामुळं भगवंताला विसरलं काय, दोन्ही सारखंच आहे आणि नुकसान एकच आहे. भगवंता वाचून जगामध्ये दुसरं सत्य नाही असं मनापासून वाटल्यावर जो काही प्रपंच घडतो तो परमार्थ समजायचा. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
1: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: तुमचं बिल यात वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधेची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्प
3: भावार्थ दासबोध निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 244 दशक 19 समास 8 उपाधी लक्षण निरूपण नाम समास जय जय रघुवीर समर्थ सृष्टीमध्ये खूप लोक आहेत परिभ्रमण केल्यावर त्यांचं कौतुक कळतं नाना प्रकारचे विचार आढळतात प्रपंचामध्ये किती लोक आहेत त्यांची वृत्ती अखंड उदासीन आहे सुखदुःख आलं तरी त्यांचं समाधान कमी होत नाही स्वाभाविक आहे ते नेमकं बोलतात सहज नेमकं चालतात त्यांची बोलण्याची अपूर्व स्थिती सगळ्यांना मान्य होते सहजपणे चालाचं ज्ञान येतं स्वाभाविकपणे रागज्ञान उमटतं न्याय नीती लक्षण सहज समजत जातं एखादा बंडखोर आढळतो बाकी सगळे अखंड राजी असतात त्यांची प्राणीमात्रांची आवड ताजी असते चुकून एखाद्या ठिकाणी भरपूर आढळलं बारी माणूस दृष्टीस पडतो अकस्मात महंताचं लक्षण आहे असं वाटतं असे लोक दिसल्यावर लोक चमत्काराने गुण ग्रहण करतात आणि त्यांचं बोलणं आणि क्रिया प्रत्यय देणारं नेमकं असतं सगळ्या अवगुणातील मोठा अवगुण म्हणजे आपले अवगुण हे गुण वाटतात हे मोठं पाप असून त्याला करंटेपणा चुकत नाही तेजस्वीपणाने किंवा तडजुणीने नेहमी काम होतं ते भिडस्तपणाने किंवा जपून काळजीपूर्वक केल्याने होत नाही तिथे पीळपेच आढळत नाहीत एकाला अभ्यास करता येत नाही एकाचा स्वभाव पसंतीस येत नाही भगवंताचा महिमा काय आहे कसा आहे तो कळत नाही मोठे राजकारण चुकतात राजकारणी वेढतात नाना चुकीची चौकडे फजिती होते म्हणून चुकू नये त्याच्यासाठी उदंड उपाय करावे उपाय चुकल्यास अपाय होतो काय चुकलं ते कळत नाही मनुष्याचं मन वळत नाही दोन्हीकडे खवळलेला अभिमान कमी होत नाही त्याच्यामुळे सगळे फडच नाचतात लोकांची मने भंग पावतात युक्ती कुठे चुकतंय काही समजत नाही व्याप नसताना खटाटोप केला तो सगळा घसरत गेला जो दृष्टी बाळगून त्याचा अकलेचा बंद घातलेला नाही एखादा माणूस वेगळाच असतो त्याची कृती बावळटपणाची असते त्यामुळे नाना विकल्पांचे जाळे निर्माण होते ते आपल्याला उकलत नाही आणि दुसऱ्यालाही काही कळत नाही विकल्पामुळे ठाई ठाई कल्पना निर्माण होतात त्या गुप्त कल्पना कोणाला कळतात कोण त्यावर ताबा मिळवावा त्याच्यावरती बळकट बुद्धीने ज्याने त्याने उपाययोजना केली पाहिजे ज्याला उपाधी आवरता येत नाही त्याने उपाधी वाढवू नये सावध चित्त करून मनाने समाधानी असावं धावाधाव करून उपाधी ग्रहण करतो त्यामुळे आपणही कष्टी होतो आणि लोकांनाही कष्टी करतो म्हणून अशा गोष्टी करू नये लोक कष्टी झाले तर आपल्यालाही जास्त त्रास होईल म्हणून व्यर्थ गलबला कशासाठी करायचा उपाधीचं काम असं आहे काही बरं काही त्रासदायक सगळं समजून वर्तन केलं म्हणजे बरं लोकांपाशी भावार्थ कसा असेल तो आपण जागवावा लागतो शेवटी फजिती होईल असं करूच नाही अंतरात्म्यासाठी सगळं लागतं निर्गुणाकडे जाण्यासाठी काही लागत नाही चंचलामध्ये नाना प्रकारचे धोके संभवतात ते शुद्ध विश्रांतीचं स्थळ निर्मळ निश्चळ असून तिथे विकार निर्विकार होतात सर्व उद्रेक तुटून जातात मनाला विश्रांती वाटते असे दुर्लभ परब्रह्म ही स्थिती विवेकाने सांभाळावी आपल्याला उपाधी मुळीच नाही ऋणानुबंधामुळे सगळं मिळालं आता आला गेल्याची तमा नाही असं झालं पाहिजे जो उपाधीला कंटाळला तो निवांत होऊन बसला आटपत नसलेला गलबला कशासाठी करायचा काही गलबला नाही काही शांतता काही गलबला असा काळ कंठित जावा त्यामुळे आपल्याला विश्रांतीसाठी वेळ मिळेल उपाधी काही राहत नाही समाधाना इतकं दुसरं काहीही नाही नरदेह काही क्षणक्षणी प्राप्त होत नाही इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे उपाधी लक्षण निरूपण नाम समास 8 समाप्त जय जय रघुवीर समर्था

0: नो कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे पाठवा कुठेही कधीही, आले मनात पैसे पाठवले क्षणात. विश्वास बँक, स्मार्ट बँकिंगची स्मार्ट निवड.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित. श्रोत्यांनो नमस्कार. अनन्या चिंतयंतो माम ये जना परिउपासते तेषा नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. हे पार्था, जे अनन्य भावे शरण येऊन माझी उपासना करतात त्यांचा योगक्षेम मी चालवतो. जसा भाव तसा देव, त्या परमात्म्याला आपण आपल्या आत्म्यात ज्याप्रमाणे ध्यातो गातो त्याप्रमाणे तो परमात्मा भाविकाला पावतो. पहाटे उठून शांत प्रसन्न समयी भाविक ज्याप्रमाणे त्या घनश्यामाचं ध्यान करतात तसा तो घनश्याम त्यांच्या हृदयांतरी नांदत असतो. नवविधा भक्तीनं सगळं काही साध्य होतं. चला तर आता ऐकूया जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं गुरुनाथ शेणॉई यांचं हे भक्तिगीत. स्वरसाज मधुकर गोळवलकर यांचं आहे. अंतरंगी तो प्रभाती छेडितो स्वरबासरी, नाम त्याचे श्रीहरी रे, नाम त्याचे श्रीहरी.

सत्यगुरु राय कृपा मज केली परी न घडली सेवा काही सापडविले वाटे जाता गंगा स्नाना मस्तकी तो जाणा ठेविला कर भोजना मागती तूप पावशेर म्हणू नका फार त्वरा झाली राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खूण माळिकेची कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी माघ शुद्ध दशमी पाहोनी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे श्रोते हो जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी हा अत्यंत सोपा नाम मंत्र संत तुकोबारायांना त्यांच्या सद्गुरूंनी बाबाजींनी दिला चला तर आता ऐकूया जयवंत कुलकर्णी यांनी गायलेला संत तुकाराम महाराजांचा हा अभंग संगीतकार मधुकर गोळवलकर रामकृष्ण गोविंद नारायण हरी केशवा मुरारी पांडुरंगा

श्रोतेहो, भक्तीच्या पातळीवर जगत असताना, काही व्रतवैकल्य करत असताना, जपजाप्य निभावत असताना मी एवढं सगळं नीट नेटकं करतो तरी अजून कसं मला फळ मिळत नाही असा विचार भाविकांच्या मनामध्ये अनेकदा येतो. काहीतरी अपेक्षा मनी ठेवून जी केली जाते ती राजस भक्ती होय. श्रोतेहो, आर्थ भक्तीची चरमसीमा गाठल्याशिवाय तो देव देखील धावून येत नाही असं म्हणतात. त्यांच्यासाठी विद्याधर गोखले यांचं हे नाट्यपद मोठा दिलासा देणारं आहे. नाटक मेघ मल्हार, गायक कलाकार डॉक्टर वसंतराव देशपांडे आणि संगीतकार पंडित राम मराठे. धीर धरी धीर धरी जागृत गिरीधारी, तारितसे भाविकास तोच चक्रधारी. धीर धरी धीर धरी जागृत.

श्रोते हो, वचनपूर्तीची तृप्ती आणि आनंद मोठा विलक्षण असतो. 14 वर्षांचा वनवास संपवून श्री राम लक्ष्मण सीता अयोध्येत परतले. श्री राम राज्याभिषेक झाला आणि कैकेयीसह सर्वजण आनंदी झाले. ऐकूया धाडीला रामतीने कावणी या नाटकातलं राजा बढे यांचं गीत. स्वर आणि स्वरसाज पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा आहे. अभिरामा सुखधामा अजिमी धन्य धन्य.

0: बरेतर श्रोतेहो, आज इथंच थांबूया. प्रभू तुम्ही मोद भरावा सकळांच्या जीवनी. शुभम भवतु, कल्याणमस्तु. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सदरकर्ता ऋषिकेश अयाचित.
1: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं, चांदी, हिरे, रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
2: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: चे बिल या वस्तू, कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधेची पळी,
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या, हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अग्रो कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: या चित्रपटामधलं संगीतकार सुधीर फडके यांच्या स्वरामध्ये ग. दि. माडगूळकर यांचं भक्तिगीत आता आपण ऐकणार आहोत.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
3: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
2: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
3: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-4726-26 किंवा 83-800-16512 ह्या क्रमांकावर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज। नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मंडळी, आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा। आज मंगळवार, सकाळचे 7 वाजले आहेत। 7:05 आपण ऐकू शकणार आहात दिनविशेष। 7:10 प्रसारित होईल कार्यक्रम, पण लक्षात कोण घेतो? सादर करत्या डॉक्टर विनीता परांजपे। 7:30 प्रसारित होईल इतनी शक्ती हमें देना दाता। 7:35 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम कृषी संदेश, सादर करते आर एस जवरे। सकाळी 8 प्रसारित होईल कार्यक्रम या सुखांनो या, सादर करते विश्वास देशपांडे। सकाळी 10:20 आपण ऐकू शकणार आहात आमचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र, सादर करते श्रद्धा कराळे। सकाळी 11 आम्ही प्रसारित करणार आहोत गजानन महाराज यांची आरती। सकाळी 11:05 प्रसारित होईल कार्यक्रम वृत्तीची निवृत्ती, सादर करत्या कविता गायधनी। दुपारी 12 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम पशुधन, सादर करते डी एल रामटेके। दुपारी 12:30 आम्ही प्रसारित करणार आहोत कार्यक्रम अर्थविश्व, सादर करते प्रमोद पुराणिक। दुपारी 1 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम दिल ने पुकारा, सादर करत्या प्रांजली अफळे। दुपारी 2 प्रसारित होईल कार्यक्रम
7: मोगरा फुलला संस्कारांचा,
1: सादर करते अरुण सूर्यवंशी। दुपारी 2:30 फॉरेन लँग्वेज या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादर करती श्रद्धा कराळे। दुपारी 3 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम मित्रकट्टा। सायंकाळी 4 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात नाट्यसंगीताचा। तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा। ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आपण जाणून घेणार आहोत आजचे काही दिनविशेष. आज 1 सप्टेंबर, आजच्या दिवशी 1956 साली भारतीय जीवन विमा निगमची म्हणजेच LIC स्थापना झाली होती. आजच्या दिवशी 1911 रोजी पंडित भास्करबुवा बखले यांनी पुण्यात गंधर्व महाविद्यालयाची स्थापना केली होती. 1985 साली अटलांटिक महासागरात मल्नर भागात टायटॅनिक या प्रसिद्ध जहाजाचे अवशेष सापडले होते. 1988 रोजी भारतीय क्रिकेटपटू इशांत शर्मा याचा जन्म झाला होता. त्यासोबतच 2011 रोजी प्रसिद्ध मराठी संगीतकार श्रीनिवास खळे यांचे निधन झाले होते. तर हे होते आजचे काही दिनविशेष. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.

रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी डॉक्टर विनीता परांजपे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्यापैकी अनेकांनी नोकरी केली असेल, तिथं बदली झाली म्हणून तर कधी कुणालाच सेवानिवृत्तीनिमित्त निरोपाच्या प्रसंगी तुम्ही एक अनुभव नक्कीच अनुभवला असेल. तो म्हणजे त्या जागी आलेल्या नव्या व्यक्तीचं स्वागत करायचं आणि फेअरवेल पार्टी देतानाच ज्याची बदली झाली म्हणा किंवा जो सेवानिवृत्त झाला त्याला निरोप द्यायचा. असं हे फेअरवेल आणि वेलकम एकाच वेळी दोन टोकाच्या भूमिका आपण अशा प्रसंगात अनुभवतो. येता निरोपाची वेळ, डोळा पाणी, स्वागताचे क्षणी आनंद दाटे मनी, अशी अवस्था केवळ नोकरीतल्याच फेअरवेल आणि वेलकम पार्टीत आपण अनुभवतो असं नाही, तर अनेकदा खऱ्या घरात वावरताना मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्या बरोबरच्या सहवासातही अनेकदा ही अवस्था आपण अनुभवतो, खरं ना? कधी ती व्यक्तीच्या बाबतीत असते, तर मित्रमैत्रिणींनो अनेकदा वस्तूच्या, एखाद्या विशिष्ट वास्तूच्या किंवा एखाद्या स्थळाच्या जागेतही असते, खरं की नाही? निरोप आणि स्वागत या दोन्हीतही असतो एक हळवा पण भक्कम दुवा, आणि तो म्हणजे संवादाचा, खरं ना? अहो, रेडिओ विश्वासच्या माध्यमातून तुमच्या माझ्यातला हा संवाद आणि हा संवादी सूर असाच पक्का झालाय, होय की नाही? त्याला अहो बघता बघता 6 वर्ष झाली की हो. दरवर्षी एक नवीन संकल्पना किंवा थीम म्हणूया या धाग्यात बांधत आपण एकमेकांशी संवाद साधला. माझ्या जे लक्षात आलं इकडं तुमचं लक्ष वेधावं म्हणून अगदी यंदाच कोण लक्षात कोण घेतं ही मालिका सुरू केली, आणि बघता बघता आज या मालिकेला निरोप देण्याची वेळ आली. आपल्याशी झालेला हा संवाद, तुम्ही दिलेला प्रतिसाद आणि मी शेअर केलं ते विषय खरोखरच आपल्याला एका वेगळ्याच बंधात, भावबंधात बांधून गेले, खरं की नाही? हो, निरोपाची वेळ आली की मनात थोडस कालवाकालव होतेच, पण निरोपाच्या क्षणी आपण आपल्या संवादाला ह्या तुमच्या माझ्या रेडिओ विश्वासच्या माध्यमातल्या संवादाला लाल दिवा दाखवणार की काय अशी शंका तुमच्या मनात आली का? पण मित्रमैत्रिणींनो अहो, तुमच्या बरोबरचा हा संवाद थांबणं ही गोष्ट माझ्यासाठीही खरोखरच खूपच त्रासदायक आहे, आणि म्हणूनच आज पण लक्षात कोण घेतो या मालिकेला 1 वर्ष पूर्ण झाल्यावर आपण थांबूया. थांबूया म्हणजे फक्त सांधा बदलायचा हो, आणि शेवटी काही ना काही बदल हा आपल्याला हवाच असतो, नाही का? त्याने आपल्या जगण्याची गंमत हे अधिकच वाढते, जगण्याला एक लज्जत येते, खरं की नाही? संवादही अपवाद नाही. अहो, कुणाशी तरी मनातलं मनमोकळं बोललं की कसं हलकं मोकळं मोकळं वाटतं, होय की ना? बर, हे मनही बेट असं मोकळं केलं ना तरी आपलं पुन्हा पुन्हा भरून येतं, बरं का? नवीन विषय, नवीन कल्पना थांबतच नाहीत, आणि म्हणूनच मन आणि त्याचा एकूणच मुक्त असा संचार म्हणा किंवा एक त्याचं विहरण म्हणा, हे
सतत चालू असत आणि मग तुम्हाला काय मला काय ते सांगावं ऐकावं असं वाटत, होईल ना? माझ्यासारख्या चॅटर बॉक्सला तर मनात आलं किंवा काही घडलं की ते पोटात असं उकळत राहतं बघा. त्याचे बाप जसे कोणते आतल्या आत मुरतच नाही, ओठांच्या दारांना मग धडका देत बसते आणि मग हो मग काय ती बाहेर पडेस्तवर मी बेचैन असते आणि मग असाच कुणाशी ना कुणाशी तरी संवाद साधते आणि तेव्हा खरोखरच अगदी शांत होते भरून पावल्यासारखं वाटत. आपल्यातले हे संवादाचं नातं असंच आहे. मनात येईल ते तुम्हाला मलाच काय कुणालाच सांगता येत नाही. नेमकं केव्हा काय कुठे कसं मनात येईल ते अहो बहिणाबाईंनी सुद्धा म्हटलंय ना, होतं होतं भुईवर गेलं गेलं आभायात. मग आपली काय तीच अवस्था. म्हणूनच मित्र मैत्रिणींनो आपल्यातला हा संवाद आपण असाच चालू ठेवणार आहे आणि तुमच्या सहवासातला हा संवादाचा आनंद आपण वक्ता म्हणून श्रोता म्हणून दोघेही अनुभवूया. हो पण यावेळेला एखाद्या विशिष्ट विषयाची संकल्पनेशी मात्र आपण नातं नको जोडूया. ज्यावेळी जे मनात येईल जे बोलावंसं वाटेल ते तुमच्यावर शेअर करेल, चालेल ना? बघूया प्रयोग करून ते कसं असेल काय असेल हे आज तरी काही सांगू शकत नाही. हो पण आज हा साधलेला संवाद म्हणजे आपल्या पुण्या नव्या वर्षातल्या नव्या संवादाचं एक सूत्र एक सुतोवाच केलंय असंच म्हणूया. ज्यावेळी जो विषय मनात येईल त्याविषयी तुमच्याशी नक्की बोलीन आणि माझं मन हलकं करीन आणि मला वाटतं इथं संवाद जुळतो संवादी सूर जमतात तिथं मी माझ्या त्या आनंदात सहभागी व्हाल, तुम्हालाही ते आवडेल असा आपला गेल्या 6 वर्षाचा सहवास तुमचे वेळोवेळी येणारा प्रतिसाद मला नक्कीच खात्री देतोय विश्वास देतोय. कधी कधी माणसाला प्रत्यक्ष भेटण्याची गरज असतेच असं नाही, शब्दातून भावनातून जी नाती जोडली जातात तो संवाद सेतू हा खर तर आपल्यातला एक भक्कम दुवा होतो, खरं ना? मग आता बघूया आपल्या या भेटी या संवादात कुठल्या वाटेवर कुठलं वळण घेत आपण पुढे जाणार आहोत. आजपर्यंत दिला तसाच भरभरून प्रतिसाद द्या आणि आपल्या संवादाचा हा सेतू भक्कम करा, नवे करालच, याच विश्वासाने पुन्हा भेटूया. याच वेळी याच दिवशी असेच भेटत राहू. हो पण तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड, विश्वास IMPS, क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.

0: घरचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कृषी संदेश.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, आज आपण कांदा बीज उत्पादनाबद्दल पायाभूत माहिती पाहणार आहोत. ऑक्टोबर महिन्यात चाळीतील कांदे निवडून बीज उत्पादनासाठी वापरले जातात. या कांद्यांना 5 ते 6 महिने विश्रांती मिळालेली असते, त्यामुळे फुलाचे दांडे मोठ्या प्रमाणात निघतात. कांदा पीक बीज उत्पादनाच्या दृष्टीने तापमानास अत्यंत संवेदनशील आहे. कंद लावल्यापासून ते फुलाचे दांडे निघेपर्यंत थंड हवामान या पिकाला अत्यंत आवश्यक असते. मधमाशाचा जर वापर केला तर पराग सिंचन चांगलं होतं आणि बीज उत्पादनसुद्धा आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने मिळतं. पराग सिंचन चांगलं झालं, तापमान व्यवस्थित जसं पाहिजे तसं मिळालं, खतं आणि पाण्याचं व्यवस्थापन शास्त्रोक्तदृष्ट्या व्यवस्थित जर ठेवलं तर बियाचं प्रमाण कांद्यामध्ये अतिशय चांगल्या प्रमाणात मिळतं. फलधारणा ते बी तयार होण्याचा काळ हा साधारणतः 1 ते 1.5 महिन्याचा असतो. या काळात रात्रीचं तापमान साधारणतः 15 ते 20 डिग्री व दिवसाचं तापमान 35 अंश सेल्सिअसच्या वर राहिल्यास वाढ चांगली झालेली आहे असं आपल्याला आढळून आलेलं आहे. पाणी नियोजन करताना जमिनीचा मजदूर व पिकाची वाढीची अवस्था यानुसारच कांद्याचं ओलीत आपण केलं पाहिजे. कांदा बीज उत्पादन साधारणपणे मध्यम ते भारी जमिनीत जर घेतलं तर ते फायदेशीर ठरतं आणि अशा जमिनीमध्ये 2 पाळ्यात 8 ते 10 दिवसाचं अंतर ठेवून ओलीत केलं पाहिजे. प्रत्येक पाईत नेहमी हलकं पाणी दिलं पाहिजे. कांदा पिकाची मुळं जी आहेत ते 15 ते 20 सेंटीमीटर खोलीवर जातात, तेवढाच भाग ओला राहील इतकंच पाणी या पिकाला देणं गरजेचं असतं. पाणी जास्त झालं तर कंद सडतात व नाग्यासुद्धा खाली पडतात, म्हणून हलक्या जमिनीत पाणी 6 ते 8 दिवसाच्या अंतरानं द्यावं. नोव्हेंबर ते जानेवारी या काळात थंडी असल्यामुळं पाण्याची गरज कमी असते. या काळात 10 ते 12 दिवसाच्या अंतरानं जरी पाणी दिलं तरी काही हरकत नाही. फेब्रुवारी मार्च या काळात फुलाचे दांडे जे आहेत ते निघून फलधारणा व्हायला लागते. या काळात पाण्याचा अजिबात ताण पडू दिला जाऊ नये ही दक्षता जर पाळली तर मग आपल्याला कांद्याचं बीज उत्पादन जितकं अभिप्रेत आहे तितकं मिळू शकतं. आणि अशा कालावधीमध्ये साधारणतः फेब्रुवारी मार्चमध्ये पाणी 7 ते 8 दिवसाच्या अंतरानं आवश्यकतेच्यानुसार जमिनीच्या प्रकारानुसार दिलं पाहिजे. एप्रिल महिन्यामध्ये फलधारणा होऊन बी पक्व होतं आणि ठिबक सिंचन जर असेल तर बीज उत्पादन अतिशय चांगल्या पद्धतीने मिळतं. कांदा बीज उत्पादन जे आहे पिकात वाळलेलं गवत, गव्हाचा कोंडा किंवा भाताचं तूस याचं आच्छादन किंवा पाण्याची जर केलं तर पाण्याची बचत तर होतेच पण तणाचा उपद्रवसुद्धा कमी होतो. आणि याशिवाय पाण्यातून विद्राव्य खतं देण्याची जर सोय असेल तर मग तर दुग्ध शर्करा योग आहे असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. कांदे लावल्यानंतर साधारणपणे 45 दिवसांनी खुरपणी करावी. आणि याशिवाय आणखी एक बाब आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ती म्हणजे जातीची शुद्धता राखण्यासाठी विलगीकरण अंतर जे आहे ते आपण कांद्यामध्ये फार महत्त्वाचं आहे. साधारणतः कांद्याचं जे पीक असतं ते परागीभवन या पिकामध्ये होतं आणि तिथून मग फलधारणा जी होत असते. तर 2 जाती ज्या आहेत त्या बीज उत्पादनासाठी 1.5 किलोमीटरच्या आत लावल्या किंवा रब्बी कांदा पिकात ढेंगळे आले तर परपरागीभवन होऊन जातीची शुद्धता राखल्या जात नाही. तेव्हा जातीची शुद्धता राखणं आणि 2 जातीमध्ये बीज उत्पादन करतेवेळी कमीत कमी 1.5 किलोमीटरचं विलगीकरण अंतर ठेवणं हे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा आपली जी जातीची शुद्धता आहे ती राखली जाणार नाही आणि कांदा बीज उत्पादनाचा उद्देश सफल होणार नाही. तर शेतकरी बंधूंनी या संदर्भात अधिक जर माहिती पाहिजे असेल तर कृषी विज्ञान केंद्राकडे येथील विशेषज्ञ उद्यानविद्या यांच्याशी जर संपर्क केला तर कांदा बीज उत्पादनाविषयी अधिक चांगल्या प्रकारची माहिती मिळू शकते आणि आवश्यकतेनुसार तिचा आपण वापर करा. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: तुमचे बिल या वस्तू, कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधेची पळी,
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे, बघून घ्या, अमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
1: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
2: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। 1 वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध। DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्किन।

हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300 16512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
3: अहो, पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे? आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
4: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
3: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 8 वाजले आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
8: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून। 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
7: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत।
8: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
7: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू।
9: नमस्कार रसिक श्रोते, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मंडळी, मी विश्वास देशपांडे तुम्हा सर्वांचं आपल्या या सुखानो या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करतो। मंडळी, आज मी तुमच्याशी बोलणार आहे ते एका जगावेगळ्या वनस्पती शास्त्रज्ञाबद्दल। त्याचं नाव आहे ल्यूथर बर्बँक। मंडळी, हा अमेरिकन वनस्पती शास्त्रज्ञ गेल्या शतकामध्ये होऊन गेला, 1849 ते 1926 हा त्याचा जीवनकाल। त्यांचा जन्म अमेरिकेतील मॅसेच्युसेट्स प्रांतातला, पण आपल्या प्रयोगांना अनुकूल असलेल्या कॅलिफोर्नियातील सांता रुझा इथं आपल्या वनस्पतीवरील संशोधन कार्याला त्यांनी सुरुवात केली। त्या काळात या माणसानं वनस्पतींवर जे प्रयोग केले आणि त्याचे असे आश्चर्यकारक परिणाम मिळवले की आजही त्याच्यावर आपला विश्वास बसणं कठीण जातं। मंडळी, त्याला वनस्पतींचा जादूगारच म्हटलं पाहिजे। आपल्या अनेक वर्षांच्या परिश्रमानं त्यांनी वनस्पती, फळझाडं, फुलझाडं आदींवर प्रयोग करून त्यांच्या जवळपास 800 नवीन जाती निर्माण केल्या। त्यांच्या नावावर 15 पेटंट्स जमा आहेत। खरं म्हणजे त्यांचं कार्य त्याहूनही कितीतरी मोठं आणि विस्तृत आहे। त्यांनी जी पेटंट्स मिळवली त्यात केवळ प्लम म्हणजे आलूबुखार फळांच्या 133 जातींचा तर लिलीच्या 50 प्रकारच्या जातींचा समावेश आहे। प्लमचा नवा संकरित प्रकार साध्य करण्यासाठी बर्बँक यांनी प्लमचे तब्बल 30,000 प्रकार अभ्यासले। देशी आणि परदेशी वनस्पतीच्या संकरातून नवे उपयुक्त वनस्पतींचे प्रकार विकसित करणं ही त्यांची खासियत होती। काटे नसलेले गुलाब, काटेविरहित निवडुंग, एकाच झाडावर अनेक प्रकारची फळं आणि फुलंही तुम्हाला त्यांनी जिथं प्रयोग केले त्या सांता रोझामध्ये आजही बघायला मिळतील। अनेक नवीन प्रकारच्या भाज्या, फुलं त्यांनी विकसित केली जे आज अमेरिकेत त्यांच्या नावानं ओळखले जातात। पण मला तुम्हाला या माणसाचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य सांगायचं आहे। हा माणूस म्हणजे वनस्पती शास्त्रज्ञाच्या रूपात असलेला संतच। यानं केवळ माणसांवरच प्रेम केलं नाही तर पाळीव प्राणी, पक्षी आणि वनस्पती यांच्यावर भरभरून प्रेम केलं, इतकं की जणू त्यांची भाषा त्यांना समजत होती। त्याने आपल्या बागेत एक गुलाबाचं रोप लावलं होतं। त्या गुलाबाच्या रोपाशी ते रोज बोलत बसायचे। त्याला म्हणायचे, अरे आपण दोघं जरी वेगवेगळ्या रूपात असलो तरी आपला आत्मा एकच आहे. तुला काट्यांची जरुरी नाही. तू आपला हा स्वभाव सोडून दे. जगाला सुगंध आणि सौंदर्य देण्यासाठीच तर तुझा जन्म झालाय ना. मग काट्यांची आवश्यकता नाही. मग हळूहळू या गुलाबाला फांद्या फुटू लागल्या, कळ्या आल्या आणि त्यांची मोठी गेंदेदार फुलं झाली. पण आश्चर्य म्हणजे या झाडावर एकही काटा आला नाही. मंडळी, आपण जसे प्रेमाचे भुकेले असतो तशी झाडंही असतात. त्यांच्याशी आपण संवाद साधत गेलो तर आपल्याला हवे तसे परिणाम आपण त्यांच्याकडून मिळवू शकतो हे त्याने दाखवून दिलं. एकदा त्याने आपल्या बागेत एक अक्रोडाचं झाड लावलं. अक्रोडाच्या झाडाला फळं येण्यासाठी किमान 32 वर्ष लागतात. ते रोज त्या अक्रोडाच्या झाडाशी

जागेत काटेविरहित निवडुंग त्याने विकसित केला. आता त्याचा वापर जनावरांसाठी खाद्य म्हणून होऊ शकणार होता. त्या निवडुंगाशी ते रोज संवाद साधत असत. त्याला म्हणत, अरे आता तुला काट्यांची जरुरी नाही, हा आपला स्वभाव सोडून दे बरं. कुठलीही भीती बाळगू नकोस, मी तुझा मित्रच आहे. आणि खरोखरच निवडुंग काटेविरहित झाला. ज्या झाडांना फळं येण्यासाठी अनेक वर्ष लागतात त्या झाडांवर कलम करून त्यांनी खूप लवकर फळं प्राप्त केली. शिवाय त्यांच्यातील चांगले गुणधर्म असणारी जाती विकसित केली. त्यांच्यातील नको असणारे गुणधर्म टाळले गेले. भारतातील थोर महर्षी स्वामी योगानंद हे बर्बँक यांच्या सांता रोझामध्ये त्यांची भेट घेण्यासाठी गेले होते. ते पुढे या थोर अमेरिकन शास्त्रज्ञाकडे आकर्षित झाले. बर्बँकसुद्धा स्वामीजींच्या व्यक्तिमत्वानं प्रभावित झाले. त्यांनी स्वामींकडून क्रियायोगाची दीक्षा घेतली. बर्बँक निसर्गाशी अतिशय एकरूप झालेली व्यक्ती होती, त्यामुळे निसर्गानं आपली काही रहस्य आणि गूढ शक्ती त्यांना आधीच प्रदान केली होती. त्यांची आई अतिशय श्रद्धाळू अशी ख्रिश्चन स्त्री होती, पण तिच्या निधनानंतर तिच्या अस्तित्वाचा आभास त्यांना आपल्या या दिव्य शक्तीद्वारे होत असे किंवा त्यांच्यात बोलणेही होत असे असं म्हटलं जातं. स्वामी योगानंदांना त्यांच्या बागेतील निवडुंगाचं एक रोप हवं होतं. तेव्हा बर्बँक यांच्या बागेतील एक कामगार ते तोडू लागला. लगेच बर्बँक यांनी त्याला थांबवलं. ते स्वतः त्या झाडाजवळ गेले. त्याच्या काही फांद्या त्यांनी त्या झाडाशी बोलत हळूवारपणे तोडल्या. ते त्या झाडाला म्हणत होते, अरे मी तुला तोडतो आहे असं समजू नकोस, तर तुझा आणखी विकास आणि विस्तार होण्यासाठी मी तुला आता दुसरीकडे पाठवतो आहे, तेव्हा तू आनंदाने जा. आपला संबंध इथे संपणार आहे असं समजू नकोस. तुझं आणि माझं नातं कायम राहील. मग त्यांनी त्या निवडुंगांच्या काही फांद्या स्वामींजवळ दिल्या आणि नंतर त्या अतिशय उत्तम प्रकारे लागल्या. आपल्या द ट्रेनिंग ऑफ द ह्युमन प्लांट या पुस्तकात ते म्हणतात, आपल्या शिक्षण पद्धतीत नव्या प्रकारच्या बदलांची जरुरी आहे. माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर मी जसे फळे आणि फुले यांच्यात उच्च प्रतीचे गुणधर्म आणण्याकरता काही धोक्याचे आणि धाडसाचे प्रयोग केले, पण त्यात मला यशही आलं. आपल्या शिक्षण पद्धतीत सुद्धा अशाच नवनवीन आणि धाडसाच्या सुधारणा कराव्या लागतील. थोडक्यात सांगायचं तर बर्बँक यांनी निसर्गावर प्रेम केलं, संवाद साधला. कबीरांच्या भाषेत सांगायचं तर ढाई अखर प्रेम का हाच त्यांचा मंत्र होता. या मंत्रामुळे आपण फक्त माणसाचीच नव्हे तर निसर्गाशी सुद्धा संवाद साधू शकतो, त्याच्यात हवा तसा बदल घडवून आणू शकतो. तर मंडळी, असे होते हे ल्युथर बर्बँक, खरोखरच एक जादूगार की ज्यांनी आपल्याला हव्या तशा वनस्पती फळं फुलं निर्माण केले. तर मंडळी, आज आपण इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरतं तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. नमस्कार.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा
3: रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती 90.8 कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज ऐकत रहा रेडिओ विश्वास आणि आता हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात साहिर लुधियानवी यांच्या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी आणि हे गीत ऐकूयात आ गले लग जा या चित्रपटामधलं

0: पैसे पाठवायचेत? तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सुविधा 24/7, जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच, साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वासाची परंपरा, सेवेत नेहमी अग्रेसर.
1: अनकही या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत. ही गीतरचना आहे संत कबीर यांची आणि या गीताला संगीत दिलं आहे जयदेव यांनी.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: ऐकूया लता मंगेशकर आणि अमित कुमार यांनी गायलेलं लव्ह स्टोरी या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार राहुल देव बर्मन.

0: पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा, क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह। विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास।
1: बूट पॉलिश या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात। शैलेंद्र यांची गीतरचना, संगीतकार शंकर जयकिशन आणि गायक कलाकार आहेत मन्नाडे, आशा भोसले आणि मधुबाला जव्हेरी।

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स
3: चित्रपटामधलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत ऐकूयात स्वर आहे मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांचा या गीताला संगीत आहे मदन मोहन यांचं

0: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34।
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना।
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून। 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत।
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या।
3: आपण ऐकणार आहोत मोहम्मद रफी यांच्या स्वरात। गीतरचना आहे अमित खन्ना यांची। मनपसंत या चित्रपटातल्या या गीताला संगीत आहे राजेश रोशन यांचं।

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
3: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
2: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
3: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
2: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
3: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
2: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
3: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
2: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
4: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत आपण ऐकणार आहोत, लैला या चित्रपटामधलं, शब्दरचना सावन कुमार यांची. हे गीत ऐकूयात लता मंगेशकर आणि मनमोहन सिंग यांच्या आवाजात. संगीतकार उषा खन्ना.

0: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास.
1: तुमचं बिल या वस्तू, कानातले
2: पहिल्या पगारातून आईसाठी,
1: संधीची पळी,
2: बाबांना पूजेसाठी,
1: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या. हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान.
2: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
1: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
2: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स.
0: शैलेंद्र सिंग यांनी गायलेलं दो जासूस या चित्रपटामधलं गीत. ही गीतरचना आहे हसरत जयपुरी यांची. संगीतकार रवींद्र जैन.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वाची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वाची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं म दा देवखाते यांचं गीत. हे गीत आहे पदराच्या सावलीत या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: मन्नाडे यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार शंकर जयकिशन. चित्रपट आहे बूट पॉलिश.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं देवी या चित्रपटामधलं. आनंद बक्षी यांची ही गीतरचना. संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: चोरी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी FD सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल FD योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.
1: मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या आवाजामध्ये मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आता ऐकणार आहोत, बंबई का बाबू या चित्रपटामधलं.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: कार्यक्रमातलं हे गीत आहे महेंद्र कपूर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. ऐकूया मगरूर या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरो
3: कार्यक्रमात

ऐकूयात असद भोपाली यांचं गीत मोहम्मद रफी यांच्या आवाजात. हे गीत आहे खोज या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे उषा खन्ना यांनी.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: त्यांच्या कार्यक्रमातलं यानंतर गीत आपण ऐकणार आहोत किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं. हे गीत आहे अधिकार या चित्रपटामधलं. गीत रचना रमेश पंत यांची आणि या गीताला संगीताने सजवलं आहे राहुल देववर्मन यांनी.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: माझ्या पैशाला सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल?
3: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर.
2: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना?
3: हो, आहे ना. ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज.
2: वा, आणखी काही खास?
3: हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, तुमच्या विश्वासाची बँक.
4: अपने पराये या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत यशोदास यांच्या आवाजात. योगेश यांची ही गीतरचना, संगीत आहे बप्पी लहिरी यांचं.

0: वीजेचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स
3: अगोदर कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत हसरत जयपुरी यांचं ऐकूया गीत या चित्रपटामधलं संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांच्या आवाजात
4: जिसके...

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत हसरत जयपुरी यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. हे गीत आहे सरकारी मेमसाब या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे रवींद्र जैन यांनी.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: श्रोते हो, स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम, प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी, संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी, संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा, गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर, सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: बस टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
8: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत शांता शेळके यांचं, आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत आहे महानंदा या चित्रपटामधलं। गीताला संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी।

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत ग दि माडगुळकर यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि हे गीत ऐकूयात झाला महार पंढरीनाथ या चित्रपटामधलं.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत राम राम पाहुणं या चित्रपटामधलं पी सावळाराम यांचं गीत. गीताला संगीत आहे गायिका लता मंगेशकर यांचं.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत ग दि माडगुळकर यांचं. लता मंगेशकर यांनी गायलेल्या या गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं.

0: स्वरशिल्प प्रस्तुत वोकल एरिना सीजन 1 राज्यस्तरीय गीत गायन स्पर्धा आता रंगणार. अंतिम स्पर्धकांमध्ये अटीतटीची लढत. भव्य अंतिम सोहळा. प्रमुख उपस्थिती अभिनेत्री सुखदा खणकेकर. रविवार दिनांक 6 सप्टेंबर सायंकाळी 5 वाजता. ठिकाण गुरुदक्षिणा सभागृह कॉलेज रोड नाशिक. या सुरेल महासंग्रामाचा आनंद घेण्यासाठी आपण सर्वांना आग्रहाचं निमंत्रण.
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. आणि आता मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकूयात. शांता शेळके यांचा महानंदा या चित्रपटामधलं गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना.
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.

0: रसिक हो नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता वेळ झाली आहे दिनांक 1 सप्टेंबरच्या ओव्हरव्ह्यू बातमीपत्राची. मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. वळूया आजच्या आपल्या बातमीपत्राकडे. भारताच्या अणुऊर्जेला बळ, युरेनियमसाठी उझबेकिस्तानशी करार. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उझबेकिस्तानचे अध्यक्ष शौकत मिर्झियोयेव्ह यांच्या झालेल्या चर्चेदरम्यान नागरी अणुऊर्जा क्षेत्रातील सहकार्याचा भाग म्हणून उझबेकिस्तानकडून भारताला दीर्घकालीन युरेनियम पुरवठा करण्यासाठी आराखड्यावर सहमती दर्शवण्यात आली. दोन्ही देशांनी आपल्या द्विपक्षीय संबंधांना नवी दिशा देऊन सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीची घोषणा केली आहे. मोदी आणि शौकत यांच्यात पार पडलेल्या यशस्वी चर्चेनंतर 2023 पर्यंत $5 अब्ज द्विपक्षीय व्यापाराचे लक्ष ठेवण्यात आले आहे. याप्रसंगी दोन्ही देशात खाणकाम आणि पर्यटनासह विविध क्षेत्रात 11 महत्वाचे करार झाले. दोन्ही देशांच्या धोरणात्मक भागीदारीला 15 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. सध्या दोन्ही देशांमधील व्यापार $1 अब्ज अधिक आहे. व्यापार, गुंतवणूक, दुर्मिळ खनिजे, संरक्षण, कृषी, औषध निर्माण, माहिती तंत्रज्ञान आणि डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा या क्षेत्रांवर विशेष भर देण्यात आला. आता भारतातील UPI ॲपद्वारे उझबेकिस्तानच्या UZQR या नॅशनल QR कोडचा वापर करून व्यापारी पेमेंट करता येणार आहे. आता वळूया पुढील बातमीकडे. नेपाळ जलप्रलयातील बळींची संख्या 788 वर. नेपाळमधील भीषण जलप्रलयातील मृतांची संख्या रविवारी 788 वर पोहोचली असून 2,502 जण अद्याप बेपत्ता आहेत. भोतेकोशी नदीच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ झाल्याने पूरग्रस्त भागात आणखी पुराचा इशारा नेपाळने दिला आहे. नेपाळ तिबेट सीमेवर हिमकडा कोसळून बर्फ, खडक, चिखल आणि मातीचा प्रचंड लोंढा गेल्या बुधवारी नेपाळमध्ये कोसळला. या आपत्तीत शेकडो घरे, वाहने, रस्ते आणि पूल वाहून गेले असून जलविद्युत प्रकल्पांचे मोठे नुकसान झाले आहे. बेपत्ता व्यक्तींमध्ये 320 परदेशी नागरिकांचा समावेश असल्याची माहिती नेपाळच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. 3 पूरग्रस्त जिल्ह्यातील 238 विद्यार्थी आणि 18 शिक्षकही बेपत्ता असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानुसार आतापर्यंत 108 भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका केली आहे. मात्र 275 भारतीय आणि भारतीय वंशाचे 128 नागरिक अद्याप बेपत्ता आहेत. पूरग्रस्त भागात सुमारे 20,000 सुरक्षा कर्मचारी शोध आणि बचाव कार्य करीत असून रविवारी 8,730 जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. दरम्यान रसुआ आणि नुवाकोट जिल्ह्यातील 9 जलविद्युत प्रकल्पातील 537 कर्मचारी बेपत्ता आहेत. 898 कर्मचाऱ्यांपैकी 361 जणांची सुटका झाली आहे. आता वळूया पुढील बातमीकडे. गडावर पंचधातू कलशाचे आरोहण. श्री क्षेत्र सप्तशृंग गडावरील श्री सप्तशृंगी माता मंदिराच्या शिखरावर 501 किलो वजनाच्या पंचधातूच्या कलशाचे आरोहण रविवारी दुपारी 1 वाजेच्या शुभमुहूर्तावर भक्तिमय वातावरणात झाले. हजारो भाविकांच्या साक्षीने पार पडलेल्या या ऐतिहासिक सोहळ्याने गड परिसरात उत्साह संचारला. श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टने मंदिराच्या जीर्णोद्धार आणि सुशोभीकरणासोबत नवीन कलश स्थापनेचा संकल्प केला होता. देशभरातील भाविकांनी वस्तुरूपाने आणि देणगीद्वारे या कार्यास सहकार्य केले. कैलास मठ नाशिकचे पूज्य महंत स्वामी संविदानंद सरस्वती यांच्या शुभहस्ते वैदिक मंत्रोच्चारात पूजन करून कलशाची स्थापना करण्यात आली. ट्रस्टचे अध्यक्ष तथा सहधर्मदाय आयुक्त विवेक सोनूने प्रमुख उपस्थित होते. महंत विष्णुदास महाराज, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, आजी माजी व्यवस्थापक अधिकारी, ग्रामस्थ आणि व्यापारी उपस्थित होते. ढोलताशांचा गजर आणि जय सप्तशृंगी माताच्या जय घोषणांनी गडाचा परिसर दुमदुमला होता. आता वळूया पुढील बातमीकडे. हर हर महादेवचा जय घोष. रविवारी सायंकाळपासूनच शिवभक्त परिक्रमा मार्गावर. असंख्य शिवभक्तांनी 3 श्रावणी सोमवारच्या फेरीस रविवारी सायंकाळपासूनच प्रारंभ केला. त्यामुळे रात्रीच्या गडद अंधारात ब्रह्मगिरीच्या कडेकपारींसह फेरी मार्ग हर हर महादेव आणि बंबम बोलेच्या जयघोषाने दुमदुमला होता. खंबाळे वाहनतळावर रविवारी सकाळपासूनच वाहनांची गर्दी झाली होती. तळेगाव फाटा येथे वाहने अडवून वाहनतळाकडे वळवण्यात येत होती. तिथून त्र्यंबकेश्वर पर्यंत बसने प्रवास सुरू होता. रविवारी दुपारपासून भाविकांचा ओघ वाढलेला दिसून आला. बातमीपत्रात आता एक विशेष निवेदन. गुरुतत्व प्रदीप आयोजित श्री क्षेत्र तुळजापूर येथे संपन्न होणाऱ्या श्री दत्तदुर्गा महाअनुष्ठानानिमित्त श्री क्षेत्र तुळजापूर ते श्री क्षेत्र तुळजापूर शक्तीपीठ जोगवा यात्रा होणार आहे. या यात्रेचे नाशिक शहरामध्ये शनिवार दिनांक 5 सप्टेंबर रोजी आगमन होणार आहे. दुपारी 12:30 नाशिक मधील दत्त मंदिर राजीव नगर इंदिरा नगर या ठिकाणी यात्रेचं आगमन होईल. त्यानंतर दुपारी 3 ते 6 या वेळेत सुदर्शन लॉन्स पाथर्डी रोड इंदिरा नगर नाशिक या ठिकाणी यात्रा येणार आहे. सर्व भाविक भक्तांनी आणि भगिनींनी श्रावण महिन्याच्या या पवित्र पर्वणीचा लाभ घ्यावा आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहून आई जगदंबेच्या परडीत जोगवा वाढावा आणि दिव्य ईश्वरी कार्यास आपला सहभाग नोंदवून आई जगदंबा आणि श्री दत्तगुरु महाराज यांच्या कृपेचा लाभ सर्वांनी घ्यावा अशी विनंती करण्यात आली आहे. आपण धान्य स्वरूपात गहू डाळ तेल तूप अथवा धनरूपी जोगवा कुलस्वामिनी आई भवानीच्या परडीत अर्पण करावा अशी विनंती करण्यात आली आहे. तर हे होतं आजचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. आता वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. मी श्रद्धा तुमची रजा घेते. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. कायदा कोर्ट आणि न्याय प्रक्रिया सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील कायदे तज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद. कायद्याच्या जगातलं वास्तव न्याय संवाद
1: जरूर ऐका. तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
2: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
3: कार्यक्रमात आता ऐकूयात अशीच एक रात्र होती या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे जगदीश खेमुडकर यांचं. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी आणि हे गीत ऐकूयात सुलोचना चव्हाण आणि शंकर घाणेकर यांच्या आवाजात.
4: अग तिंदा तिंदा कशाला दावतीस मायार पंचा नखराग धान्या वाघाच मांजर झालं भवऱ्याचा झालाय भवरा ग ग ग ग ग माझे राणी.
5: अरे बायकोची निंदा करून कशाला भवतीनं मारताय चक्रा हो अन गरीब गाय मी बैला संग कुटवर
4: हुंडेवाल्या पोरी सोडून बायको ही केली देखनी ग अन तुली मोरची.

0: स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.
1: कार्यक्रमातलं हे गीत आहे राजेश मुजुमदार यांचं. ऐकूया उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. गीताला संगीत आहे राम लक्ष्मण यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत नवरे सगळे गाढव या चित्रपटामधलं गीत.

0: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34।
1: कार्यक्रमात आता ऐकूया तांबडे माते या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं योगेश यांचं गीत। गीताला संगीत आहे आनंद घन यांचं।

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे अन्नपूर्णा या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं आणि हे गीत ऐकूयात सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात.
3: घाम हवा मज घाम.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत रूप पाहता लोचने या चित्रपटामधलं गीत. शब्दरचना शांता शेळके यांची, संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

0: तिचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02-253-2-47-26-26 किंवा 83-800-16-512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमातलं हे गीत आहे महानंदा या चित्रपटामधलं शांता शेळके यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात.

कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत पी सावळाराम यांचं, मीना खडीकर आणि रामचंद्र चितळकर यांच्या आवाजात. हे गीत आहे राम राम पाहुणं या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे लता मंगेशकर यांनी.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम सिडको।

0: नमस्कार श्रोतेहो, मी आरजे श्रद्धा आणि वृत्तीची निवृत्ती ह्या कार्यक्रमात मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. नेहमीप्रमाणे आपल्या बरोबर आहेत कविता गायधनीजी. नमस्कार कविताताई.
1: नमस्कार. नमस्कार श्रद्धा. आज तू कशी काय आलीस रेकॉर्ड रूम मध्ये?
0: आज सर जरा बिझी होते
1: बर
0: त्याच्यामुळे मी आले आज तुमच्याशी.
1: अरे पण मग आज तुझ्या बरोबर गप्पा मारायच्या आहेत मला. आणि खरं म्हणजे तुझा वेळ जाणार आहे, कारण आज दहीहंडीची भरपूर तयारी दिसते तुझ्या स्टुडिओमध्ये.
0: हो, ही सगळी सजावट त्यासाठीच आहे.
1: हा मग तू पण असशीलच त्याच्यामध्ये अगदी.
0: हो.
1: आणि दहीहंडी वगैरे फोडतेस की नाही?
0: हो, मला दहीहंडीची सजावट करायलाही आवडतं आणि ती फोडायलाही आवडतं.
1: क्या बात
0: आहे. त्यामुळे मी बऱ्याच वेळेला दहीहंडी फोडलेली सुद्धा आहे.
1: वा वा वा वा. पण दहीहंडी फोडताना एक लक्षात ठेवायचं की ह्या दहीहंडी फोडण्याच्या मागचा कार्यकारण भाव काय आहे आणि त्याच्यातला आनंद घेता आला पाहिजे. हल्ली ज्या स्पर्धा होतात दहीहंडी फोडण्याच्या आणि त्याच्यामुळे कित्येक लहान मुलांचा किंवा तरुण मुलांचा जो मृत्यू होतो, तर असे काहीही डेअरिंग करायचं नाही. आणि तू आरजे आहेस त्याच्यामुळे तू श्रोत्यांना पण सांग की हे चुकीचं आहे. बक्षीस लावून हा आनंद मिळणार नाही कधीच.
0: नक्कीच, अगदी बरोबर आहे.
1: मग आज काय आपल्याला श्रीकृष्णाच्या दहीहंडी बद्दलच बोलायचं का?
0: हो, अर्थात आज माझ्यासाठी खूप मोठी उपलब्धी आहे की आज तुमच्या ज्ञानाचा अनुभव मला इथे प्रत्यक्ष घेता येणार आहे. त्यामुळे मी खूप जास्त एक्सायटेड आहे की तुमच्याकडून मला काय काय आज नवीन गमती जमती ऐकायला मिळतात, कृष्णाच्या काय लीला ऐकायला मिळतात, कोण

0: शकतं. कारण इतक्या वेगवेगळ्या गुणांची माणसं एकत्र येऊन असा कार्यक्रम होतो किंवा दहीहंडी फोडली जाते ना, तर श्रीकृष्णाने त्यानिमित्ताने हा एक संदेशच दिलेला आहे की सगळ्यांनी मिळून मिसळून पुढे केलं पाहिजे आणि वात्सल्याने एकमेकांमध्ये सांभाळलं पाहिजे. आता असं बघ, या हंडीमध्ये आपण काय काय घालतो, तू तयारी केलीच आहे साज काल्याची, त्याच्यामध्ये असतात ज्वारीच्या लाह्या, दही, दूध, साखर, मिरची, कुरमुरे, पोहे, बघ बरं काय काय आहे त्याच्यामध्ये, आणि तो सगळा मिळून एक गोपालकाला बनलेला असतो. मग हाच कृष्णाने संदेश दिलेला आहे की जसं दूध, दही, साखर ह्याच्या सगळ्याचे गुणधर्म वेगवेगळे आहेत, म्हणजे तसेच प्रत्येक वेगवेगळ्या स्वभावाचे आणि प्रकृतीचे लोक एकत्र आले की त्या व्यक्तींचं व्यक्तिविशेष सांभाळत एकत्रीकरण आपल्याला करता आलं पाहिजे.
1: क्या बात आहे.
0: हो की नाही. बघ आता दही कसं असतं, आंबट, ओलसर, तर मिरची किती तिखट
1: आहे
0: आणि पोहे कुरकुरीत असतात, त्याच्याबरोबर लाह्या असतं, किती वेगवेगळं कॉम्बिनेशन आहे बघ. पण तयार होणारा पदार्थ काय अप्रतिम लागतो. तुला आवडतो की नाही
1: कागदी खायला? बनवायलाही आवडतो आणि खायलाही आवडतो.
0: आणि तो जेव्हा प्रसाद म्हणून येतो ना, तर त्याची चव आणखीनच वेगळी लागत असते. कारण आपण जोपर्यंत हे पदार्थ एकत्र करत असतो ना, तेव्हा तो नैवेद्य असतो श्रीकृष्णाचा.
1: बरोबर.
0: पण आपल्याकडे जेव्हा घेतो तेव्हा त्याचा प्रसाद झालेला असतो.
1: खरे.
0: आणि त्याच्या मागची भावना काय आहे माहितीये का, की तू जोपर्यंत नैवेद्य दाखवते तोपर्यंत तुझ्या मनाला माहिती असतं की हे श्रीकृष्णाच आहे.
1: बरोबर.
0: आणि जेव्हा तू ते घेतेस तेव्हा ते त्याच्याकडून आलेलं असतं, म्हणून तो जास्त चविष्ट लागत असतो. बरं का?
1: वा अगदी बरोबर. म्हणजे ही सगळी माहिती मला नव्याने ऐकताना खूप छान वाटलं आणि तुमच्याकडून ऐकताना विशेष म्हणजे.
0: धन्यवाद. आता काल्याचं कीर्तन पण असतं अगं.
1: हो, मी त्याविषयी ऐकलंय की काल्याचं कीर्तन असतं. तर त्यात काही अभंग असतात, कीर्तनाचा तो एक वेगळा लहेजा आहे. आणि त्या कीर्तनानंतर सुद्धा असाच प्रसाद दिला जातो. पण तेव्हा नुसत्या लाह्या असतात, पण जरी त्या लाह्या असल्या तरी त्या प्रसाद म्हणून खूप छान लागतात.
0: अगं नुसत्या लाह्याच नसतात, लाह्या ह्या भक्तांच्या अंगावर टाकल्या जातात ह्या प्रसाद म्हणून. आणि गोपाळ काल्याचाच प्रसाद त्यावेळेला पण असतो माहितीये का. पण ह्या लाह्यांचा प्रसाद काय आहे ना, ह्याचं एक गणित फार वेगळं आहे.
1: बरं,
0: ते मी आज तुला सांगते. आता तू बघ, शेतामध्ये ज्वारीचं गणेश बघतेस.
1: हो
0: की नाही. त्याच्यासाठी आपण पेरलेलं काय असतं,
1: ज्वारीचा एक दाणा.
0: एक दाणा, पण एका दाण्यातनं पूर्ण कणसात हजारो दाणे निर्माण होत असतात.
1: बरोबर.
0: आणि ती जर ज्वारी भाजली गेली ना, तर मात्र त्यातनं काहीच उगवत नाही.
1: बरोबर.
0: बरोबर. हे तुला मान्य आहे ना?
1: हो हो.
0: मग काल्याचा म्हणा किंवा वारीला जाताना एक्झॅक्टली हाच विचार असतो की माझ्या मनात मदाचं, मोहाचं, मत्सराचं एक दाण्याचं बीज जरी असलं ना, तरी त्याचं कणीस होऊ शकतं.
1: बरोबर.
0: आणि जेव्हा तो भाजला जातो ना, तेव्हा त्याच्यात ना म्हणजे हलकेपणा येतो. म्हणजे आपण श्रीकृष्णाच्या चरणी आपलं मद, मत्सर, राग, लोभ हे वाहून देतो, म्हणजे ते भाजलं जातं. आणि मग त्याच्या लाह्या झाल्या की मात्र ते परत बीज उगवत नाही. बरं का?
1: खरं.
0: तेव्हा हा मुख्य तत्वाचा भाग लक्षात ठेवायचा की आपल्या मनामध्ये मत्सराची एक ठिणगी आली तर त्याचं कणीस होऊ शकतं.
1: बरोबर.
0: आणि म्हणून ते भाजायला शिकलं पाहिजे.
1: किती सुंदर विचार मांडलात. आणि हाच दाखला आपण वेळोवेळी देतो सोन्याच्या बाबतीत की सोनं सुद्धा ताऊन सुलाखून निघाल्यानंतर ते कसं शुद्ध होतं. म्हणजे ही जी काही भाजण्याची जी प्रक्रिया आहे, जी जशी सोन्याला लागू पडते तशी माणसालाही लागू पडते.
0: अग्नीचा हा गुणधर्म आहे, शुद्ध करणं हा अग्नीचा गुणधर्म आहे. अशा आपण एकेका छोट्या छोट्या गोष्टीचा विचार केला ना की जे समोर येतं ना ते वेगळ्याच पद्धतीने येत असतं. आणि म्हणून अध्यात्माकडे वळायला हवं. बरं का श्रद्धा, या हांडीमध्ये जो गोपालकला तयार होतो ना, त्याच्यामध्ये हाच गुणधर्म मी तुला जो सांगितला की सगळ्यांना एकत्र घेऊन चालता आलं पाहिजे. आणि जर तू वेगळी राहिलीस ना या सगळ्यामधून, तर तू वेगळीच राहून जाशील आणि खूप मोठ्या आनंदाला मोकशील.
1: बरं.
0: त्याच्यामुळे सगळ्यांच्या बरोबर राहणं हेच आपलं समाज जीवन महत्वाचं आहे हे श्रीकृष्णाने
1: शिकवलं. बात आहे. म्हणजे आमच्यासारख्या नव्या पिढीला किंवा आताच्या पिढीला हे सगळं ज्ञान मिळणं फार गरजेचं आहे.
0: अगदी बरोबर.
1: कारण याच्या मागे किती मोठं तत्व आहे याचा उलगडा आज मला तुमच्याशी बोलताना झाला. आणि माझ्या वयाच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना हे ऐकून नक्कीच छान वाटलं असेल.
0: येस. खरं सांगायचं म्हणजे आपल्या प्रत्येक ग्रंथामध्ये जे काही तत्व सांगितलं आहे ना, त्याच्या मागे खूप मोठा वैज्ञानिक विचार आहे. पण तुम्हा पिढीचा प्रॉब्लेम हा आहे की तुम्ही विज्ञाननिष्ठ गोष्टीकडे धावता.
1: अगदी.
0: अगं पण विज्ञानच आहे त्याच्या पाठीमागे, फक्त फरक एवढाच आहे की त्या काळच्या हिशोबानुसार त्याला धार्मिक आवरणात गुंडाळलं गेलेलं आहे.

0: त्याच्यामुळे धार्मिकतेच्या दृष्टीने त्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या गेलेल्या आहेत आणि त्यावर तुमची पिढी विश्वास लवकर ठेवत नाही. पण थोडस जर ह्या दृष्टीने वाचन केलंस आणि विज्ञाननिष्ठ त्याच्या पाठीमागच्या भूमिका समजून घेतल्यास तर तुझ्यासाठी हे बिलकुल अवघड जाणार नाही. पुढच्या भेटीच्या वेळेस मला असं वाटतं तू श्रीकृष्णाच्या आणखीन प्रेमात पडलेली असेल.
1: नक्कीच, तुम्ही ज्या पद्धतीने कृष्ण समजावून सांगताय ना ते ऐकल्यानंतर कोणीही कृष्णाच्या प्रेमात पडेलच.
0: त्याच्या सवंगड्यांनी जेव्हा श्रीकृष्णाला म्हटलं ना की अरे तू एक राजाचा मुलगा आहेस, तुला रोज छान छान खायला मिळतं. आता तुला माहितीये सगळ्यांच्या आया कशा आवडी आवडीचं करून खाऊ घालत असतात. बरोबर
1: बरोबर.
0: तसं श्रीकृष्णाला पण त्याच्या घरी यशोदा काय हवं ते करून खाऊ घालत होती.
1: बरोबर.
0: पण त्याचे मित्र जे होते तर ते अगदी कमी परिस्थिती असलेल्या घरांमधनं येत होते, त्याच्यामुळे त्यांच्याजवळ त्यांच्या शिदोरीत काय असायचं, शिळी भाकरी लोणचं, त्याच्यामुळे दही दूध लोणी ह्या गोष्टी त्याच्या सवंगड्यांना मिळत नव्हत्या. आणि मग म्हणून सवंगड्यांनी त्याला सांगितलं की आम्हाला पण तुझ्यासारखं दूध दही लोणी खायला आवडतं.
1: बरोबर.
0: पण आमच्या शिदोरीत हेच असतं.
1: हो.
0: त्यावेळी मात्र हा परमात्मा असलेला श्रीकृष्ण त्याला ती जाणीव मुलांनी करून दिली, त्याच्या मित्रांनी करून दिली, म्हणजे ती त्याला जाणीव असतेच.
1: बरोबर.
0: त्याने ती आवरणात गुंडाळून ठेवलेली असते कारण त्यांनी मानवी रूप घेतलेलं आहे.
1: एक्झॅक्टली. हा.
0: तर त्याच्यामुळे तो तेव्हा मित्रांसाठी म्हणून त्यांना सुचवतो की आपण दूध दही लोणी चोरून आणायचं आणि मग सगळं एकत्र करून खायचं. आणि मग त्यांनी मित्रांना घेऊन लोण्याची दह्याची दुधाची चोरी करायला सुरुवात केली. आणि मग हा काला तयार व्हायला लागला. बरं का,
1: क्या बात आहे.
0: तर जनाबाईंचा एक सुंदर अभंग आहे.
1: हो.
0: हा, तुझ्यासाठी मी पुस्तक आणलंय, तू त्या पुस्तकातून अभंग वाचून दाखव किंवा म्हणून दाखव, मला म्हणलेला पण आवडेल मला तुझा.
1: चालेल, मी प्रयत्न करते.
0: हो, नक्की.
1: तर श्रोते हो, ऐकूया संत जनाबाईंनी लिहिलेला हा सुंदर अभंग. असं थोरा थोरांची माव तुची मिळालासी गोपाळात, त्यांच्या शिदोऱ्या सोडीसी उच्चिष्ट खासी, न म्हणे सोवळे ओवळे प्रत्यक्षची ते ओवळे. स्वानंदाचे डोही हात दुतले सर्वाही निश्चित, हाती काठ्या पायी जोडे दासी जनी वाट झाडे.
0: वा. तुला अर्थ कळला का ह्याच्यातला?
1: मला तुमच्याकडून ऐकायला आवडेल कारण थोडासा अर्धा कच्चा समजलाय.
0: हो हो. अगं, थोरा मोठ्यांविषयी काय बोलावं, पण म्हणजे असं त्या म्हणतायत अभंगामध्ये की त्याच्या सवंगड्यांच्या मार्फत की तू गोपाळांमध्ये इतका एकरूप झालेला आहेस, त्यांच्या शिदोऱ्या सोडून तू त्यांचं उष्ट खातोस.
1: हो.
0: म्हणजे देवाच्या मंदिरात जाताना किंवा घरात नैवेद्य दाखवताना सोवळं ओळ पाळत असतो.
1: हो.
0: अर्थात त्याच्या मागची भूमिका फक्त शुचिरभूतता एवढी आहे आणि भावाचं शुद्धीकरण व्हायला पाहिजे. पण रानामध्ये श्रीकृष्ण त्यांच्या उष्ट पण त्यांचं त्यांनी खाल्लेलं आहे आणि त्यांनी सोवळं ओळ काहीच घेतलेलं नाहीये. तर हा त्याच्या मागचा उद्देश त्यांना सगळ्या सांगायचा आहे की ह्या सगळ्याच्या पलीकडे आहे खरं म्हणजे श्रीकृष्ण. आपण सोळं ओळ हे सगळं हे आपला विचार आहे हा.
1: बरोबर.
0: पण श्रीकृष्णाने हा कधीही विचार केलेला नाही आणि त्याच्यामुळेच जनाबाई म्हणतात की सगळ्यांच्या देखत त्याच्यामुळे स्वानंदाने तू हात धुतलेला आहेस, म्हणजे आनंद उपभोगलेला आहेस आणि दुसऱ्यांनाही दिलेला आहेस.
1: बरोबर.
0: किती सुंदर विचार आहे. त्या क्षणीचा आनंद हा कशातच मोजता येण्यासारखा नाहीये. आज मी तुझ्याबरोबर दही अंडी फोडायला थांबणार आहे, म्हणजे आपण दोघी मिळून हा आनंद घेऊ शकतो.
1: नक्कीच. मला ना याच्यातून अजून एक अर्थ अभिप्रेत होतोय, तो कितपत योग्य आहे आता ते तुम्हीच सांगा. की आपण कृष्ण ज्या त्यांच्या मित्रमैत्रिणींना किंवा त्या सवंगड्यांना आपलंसं त्यांनी मानलंय, त्यामुळे त्यांच्यातला जातीभेद जो काही आहे, वर्णभेद आहे, तो निघून
0: गेलेला आहे
1: आणि तो सगळ्यांना एक समान मानतोय, सगळ्यांच्या घरचं खातोय, जसं असेल तसं खातोय, कारण की त्यांनी त्याला आपलंसं मानलेलं आहे.
0: हाच तुला सुरुवातीला विचार सांगितला की वात्सल्य जिथे आहे तिथे एकत्रीकरण झालं हेच असा सोहळा होऊ शकतो. जनाबाईंचा अजून एक अभंग पण फार सुंदर आहे.
1: बरोबर.
0: त्या म्हणतात, एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञान राज गोपाळांशी लाया वाटी.
1: बर.
0: म्हणजे ज्ञानदेवांनी गोपाळांना लाह्या वाटलेल्या आहेत. बर का. नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग, जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग.
1: बर.
0: अभंग बोलता रंग कीर्तनी भरिला, प्रेमाचिने छंदे विठ्ठल नाचू लागला. नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर, सावध होई देवा ऐसे बोले कबीर. साधू या संतांनी देवाला धरल्या मनगटी, काय झाले म्हणून दचकले जगजेठी. ऐसा कीर्तन महिमा सर्वा माझी वरिष्ठ, जड मूड भाविका सोपी केली पायवाट.
1: वा.
0: नामयाची जनी लोळे संतांच्या पायी कीर्तन प्रेमरस अखंड देई गे विठाई. अगं जेव्हा सगळ्या संतांचा मेळा चंद्रभागेच्या तीरावर जमला ना तर सगळेजण टाळ्या वाजवत आहेत आणि ज्ञानराज जनाबाई म्हणतात माझ्या ज्ञानराजांनी सगळ्यांना लाह्या वाटल्या आणि लाह्या वाटण्यात तुला परत तोच अर्थ गोडार्थ समजावून सांगितला की त्यांनी म्हणजे लाह्यांचा प्रसाद का दिला जातो ह्यासाठीच ज्ञानदेव तो लाह्या वाटण्याचा कार्यक्रम करतायत. आणि अशा वेळेस नामदेव महाराज अत्यंत प्रेमाने कीर्तन करीत आहेत आणि पुढे चक्क पांडुरंग नाचतायत.
1: वा.
0: तू विचार कर की किती कीर्तन रंगलेलं असेल की जिथे विठ्ठल प्रत्यक्षात नाचायला आलेले
1: आहेत.
0: आणि मग अशा वेळेस संत जनाबाई ज्ञानदेवांना म्हणतात की आता उरलेला अभंग तुम्ही म्हणा.
1: बर.
0: म्हणजे जनाबाईंचा अधिकार किती मोठा होता ह्याचा विचार कर की ते ज्ञानदेवांना म्हणू शकत होते की तुम्ही आता पुढचा अभंग म्हणा. आणि विशेष म्हणजे हे कीर्तन ऐकताना अभंग गाताना नाचताना विठ्ठल तर डोलू लागला नाचू लागला पण त्याचा पितांबर सैल झाला. आणि किती सुंदर आहे बघ हे सगळं डोळ्यासमोर उभं राहिलेलं आहे. आणि मग भक्त म्हणतात की अरे देवा तू सावध हो तुला असं कीर्तनात रंगणं योग्य वाटतं का. तू इतका रंगून गेलायस की तुझ्या पितांबराचं पण तुला भान नाही. अर्थात हा कीर्तनाचा महिमा सांगण्यासाठी अभंग जनाबाईंनी म्हणलेला आहे. पण लाह्या वाटण्याच्या प्रसंगांवरून मला तो अभंग आठवला म्हणून मी तुला सांगितला.
1: क्या बात आहे, खूप छान. आणि मला आमच्या लहानपणीचा एक अभंग, तुमची हरकत नसेल तर मी दोन ओळी म्हणून दाखवते.
0: नक्की नक्की.
1: पिंपळाच्या पारी बैसुनी नामदेव कीर्तन करी, सोनियाच्या तारा वीणा खांद्यावरी, सोनियाच्या तारा वीणा खांद्यावरी नामदेव कीर्तन करी प्रेम पुढे नाचे पांडुरंग, नाचे पांडुरंग जनी म्हणे नामदेवा बोला अभंग.
0: क्या बात आहे, वा. गोड गातेस ग अगदी. आज हरिभाऊंची जागा तू चांगली भरून काढली. आता मला असं वाटतं हरिभाऊ मधून मधून तुझ्यावरती सोपवणार आहेत हा कार्य.
1: मला आवडेल, नक्की
0: आवडेल. पण खर तर काला हे एक मागणं आहे मला असं वाटतं. आणि मुख्य प्रश्न तोच येतो परत की भगवंताकडे काही मागायचं का.
1: बर बर.
0: कारण तू विचार कर की भगवंताने आपल्याला जे दिलं आहे तेच खूप आहे. आपल्याला माणसाचा जन्म दिलाय हाच खूप मोठा त्याने दिलेला आहे. आणि त्याच्यामुळे अजून काही मागण्याची खरं म्हणजे भगवंताकडे काही गरज नसते. पण आपला हात मात्र सतत मागण्यासाठी पुढे येत असतो. पण तरी तुकाराम महाराज पण मागतात. पण ते काय मागतात ऐक.
1: बर.
0: हेची दान दे गा देवा तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा. हेच मागणं मागितलेलं आहे तुकाराम महाराजांनी पण की तुझा विसर पडू देऊ नकोस आम्हाला.
1: बरोबर.
0: आणि त्याच्यामुळे काल्याचे म्हणजे मागणीचे जरी म्हणले तरी ते सगळे अभंग खूप सुंदर आहेत. संत निळोबा राय तर म्हणतात वाढी कवळ श्रीहरी हाते आड वैष्णी वाते करून या म्हणून या अभिमान सांडा घ्या हो तोंडा भरुनी हिरोन या त्रिविध ताप व्हाल निष्पाप सकळार्थे निळा म्हणे देवे आजी पावले ते माझी वैष्णवांच्या.
1: बर. आता म्हणजे काय हे पण सांगा कारण ऐकताना ते छानच
0: छान वाटतंय. ते सांगितलं की श्रीकृष्णांनी जेव्हा काला केला तेव्हा त्यांनी एक एक घास करून सगळ्यांना भरवलेला आहे. अर्थात हा घास पारमार्थिक दृष्टीने पण त्याचा वेगळा अर्थ निघतो. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी पण काल्याचं वर्णन पारमार्थिक दृष्टीने फार वेगळं केलेलं आहे. ते म्हणतात अवघे गोपाळ म्हणते यारे करू काला. पण हा काला कशाचा आहे माहितीये का, कोणी पाप पुण्याची शिदोरी जी बरोबर आणलेली आहे ना.
1: बर.
0: श्रीकृष्ण म्हणतात मला ती पाहू द्या, तुमचं पाप पुण्य एकत्र करू द्या, तुम्ही चोरून मागून काही ठेवू नका. म्हणजे पाप मागे सारून फक्त पुण्य पुढे करू नका. तो जगन्नियत आहे त्याला सारं काही दिसतंय, तुमचं पापही दिसतं आणि पुण्यही दिसतं. जे काय असेल ते खरं सांगा. आणि ते सांगतात की काही जण बघा शिदोऱ्याच्या गाठी सोडत बसलेत. म्हणजे काय पारमार्थिक अर्थामध्ये त्यांनी काय म्हणलंय की चित्त जडा ची ही ग्रंथी आहे म्हणजे ते शिदोरी आहे. म्हणजे आत्मा आणि अनात्मा याचा तो अनन्य अभ्यास आहे. तुला जरा जड होतंय
1: नक्कीच.
0: बरं, आत्मा कळण्यासाठी सोडण्यामध्ये माणूस चिंता मग्न राहतो. म्हणजे आपला आपल्या स्वरूपाकडे लक्ष नसतं, आपण बाह्य गोष्टीमध्ये खूप अडकलेलो असतो. त्याच्यामुळे जेव्हा आत्म्याकडे म्हणजे स्वतःकडे लक्ष जाईल ना, तेव्हा तुला आत्मा आणि अन्युक्त आत्म हा फरक कळून जाईल. की जोपर्यंत तुला आपले देहाभिमान म्हणजे आपण मी माझं काय आहे हे जोपर्यंत आहे तोपर्यंत तुझं तुझ्यामध्ये लक्ष जात नाही.
1: बरोबर.
0: पण खरं म्हणजे आतमधला आत्मा आणि समोरच्याचातला आत्मा हा सगळ्यात महत्वाचा भाव आहे त्याच्यामध्ये.
1: आता समजलं,
0: आता समजलं ना, हळूहळू नक्की समजेल तुला. त्याच्यामुळे परमार्थाचा अभ्यास करायला पाहिजे आणि मुळात आपल्यातला भगवंत आणि समोरच्यातला भगवंत हा समजला पाहिजे. हा काल्यामध्ये पण फार मोठा उद्देश श्रीकृष्णाने सुरू केलेला आहे.
1: बरं, कविता ताई मला सांगा की आता आपण जे काही त्याचा एक काय म्हणू ना इव्हेंट जो चालू आहे दही हंडीचा, तर तो त्या ज्या काही स्पर्धा ठेवल्या जातात त्याच्या मागे बक्षीस असतात, त्याच्यासाठी गेल्या काही महिन्यापासूनची प्रॅक्टिस असते आणि हे सगळं सांभाळून मग त्या दिवशी दही हंडीसाठी जाणं, ते सगळं मॅनेज करणं, तो पाऊस आणि सगळी तारांबळ उडत असते हे सगळं, तर हे जे काही स्पर्धेचं रूप खूप वेगळं झालेलं आहे. पूर्वीच्या काळातली कृष्णाच्या काळातली म्हणण्यापेक्षा त्यानंतरची सुद्धा दही हंडी अशी नव्हती, एकमेकांमध्ये ईर्षा नव्हती, एक साधी स्पर्धा होती की तू जिंकला तर तुझं अभिनंदन, मी जिंकली तर माझं अभिनंदन.
0: अगदी बरोबर.
1: इतकं साधं निरागस होतं. पण आता जो त्याचा इव्हेंट झालाय ते तुम्हाला कसं वाटतं? किंवा छोटी छोटी मुलं असतात की ज्यांना 9व्या 10व्या थरावरती उभं केलं जातं, तर ते तुम्हाला कितपत योग्य वाटतं आणि ह्या सगळ्याकडे तुम्ही कशा दृष्टीने बघता?
0: पण तू ऐकत असशील की ह्या काल्याच्या स्पर्धांमध्ये हमखास दरवर्षी काही ना काही अगदी वाईट बातमी ऐकायला येते की अगदी लहान मूल जे सगळ्यात वरच्या थरावर चढलेलं असतं ते बऱ्याचदा तोल जाऊन पडतं, किंवा एखादा तरुण मुलगा मृत्युमुखी पडतो, किंवा कित्येक मुलं किंवा तरुण हे म्हणजे कायमचे अपंग होऊन जातात.
1: हो,
0: तर श्रीकृष्णाने ही दहीहंडी का सुरू केली ह्याची आता आपण चर्चा केली की त्यातला आनंद मिळाला पाहिजे, एकत्रीकरण झालं पाहिजे, गरीब श्रीमंत हा फरक त्यातला भेद संपला पाहिजे. मग ह्या सगळ्या जे म्हणजे त्याच्या पाठीमागची जी भूमिका आहे ती आजच्या स्पर्धेत कुठे दिसते?
1: बरोबर.
0: तर ह्या स्पर्धा कितपत योग्य आहेत ह्या खरं म्हणजे सगळ्यांनी विचार करायला पाहिजे. मुळातच जे पैसे लावून स्पर्धा त्या आयोजित केल्या जातात आणि त्याचं बक्षीस दिलं जातं, तर मुळामधून आपल्या ह्या चर्चेतून तुझ्या लक्षात आलं असेल की पैशासाठी हा दहीहंडीचा कार्यक्रम नाही आणि मुळातच पैशाने आनंद मिळत नाही.
1: बरोबर.
0: हाच भाग लोक विसरून चाललेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यातला जो निखळ आनंद आहे दहीहंडीच्या पाठीमागचा, खरं म्हणजे दहीहंडी उपभोगण म्हणजे एक बालपणाकडे परत जाण्यासारखं आहे.
1: अगदी.
0: म्हणजे कुठल्याही वयाचा माणूस जेव्हा वरती चढून तो काला खाण्याचा प्रयत्न करेल किंवा आपल्या मित्रांना सवंगड्यांना द्यायचा प्रयत्न करेल, तर त्यातनं जे आनंद येईल, जो बालपणाकडे आपलं एक दृष्टी जाईल आणि त्यातनं जो आनंद निर्माण होईल तो कशाच म्हणजे काय त्याची मोजदादच आपण करू शकत नाही. मग हा मूळ उद्देशच त्या स्पर्धांमध्ये संपून गेलेला आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की म्हणजे मला तर त्या तात्विक दृष्ट्या कधीही पटल्या नाहीत खरं म्हणजे स्पर्धा, किंवा त्या मला बघायलाही आवडत नाही. कारण खूप उंचावरती इतक्या लहान मुलांना पाठवलं जातं आणि पुन्हा त्यांच्यावरती संस्कार जो होतोय तो पैशासाठीचा किंवा स्पर्धेचा ईर्षेचा होतोय, हे मात्र अतिशय चुकीचं आहे असं मला वाटतं.
1: खरं
0: म्हणजे हे विसरण्यासाठी श्रीकृष्णाने दही हंडी सुरू केली आणि त्याच्या बरोबर विरुद्ध वर्तणूक आता आपल्याकडून
1: होते.
0: त्याच्यामुळे
1: नाही, पण आपल्या ह्या चर्चेनंतर नक्कीच काहीतरी समाजात बदल घडेल अशी आपण आशा ठेवूया. आणि तुम्ही खरंच खूप छान विचार मांडला आणि जो प्रत्येकाने ह्या पुढे अंगीकारणं गरजेचं आहे, कारण दिवसेंदिवस परिस्थिती बदलत जाणार आहे, हे इव्हेंट अजून मोठ्या स्वरूपात होत जाणार आहेत आणि मग हे कुठेतरी थांबलं पाहिजे, कारण जुनं काय होतं किंवा आधीच कशी होती पद्धत
0: त्याच्या मागचा विचार समजून घेतला,
1: हेच जर का पुढच्या पिढीला समजलं नाही, इव्हेंट असतो हे जर का आपण त्यांना सांगत राहिलो तर त्यांना हा खरा जो काही मतितार्थ आहे हा कधीच त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही. पण आपण खूप छान काम करत आहात, इतका छान अर्थ आपण उलगडून सांगितला. माझ्यासारख्या किंवा माझ्यापेक्षाही लहान जे तरुण आहेत अजून, तर त्यांना हा सगळा संदेश योग्य वेळी पोहोचणं खूप गरजेचं आहे.
0: फार गरजेचं आहे. आणि अगदी असाच विचार सध्या आपल्या सार्वजनिक गणेशोत्सवात पण होतो आहे की गणपतीचा मूळ अर्थ किंवा गणपती काय आहे हे समजून घेण्यापेक्षा किंवा लोकमान्यांनी तो उत्सव का सुरू केला आहे हे समजून घेण्याच्या पेक्षा त्याचा इव्हेंट जास्ती होतो, किंवा गणेशोत्सवात विविध नाचलं जातं,
1: गाणी
0: लावली जातात, तर ह्याचा मुळामधून आताच्या तरुणांनी जर विचार केला तर ह्याच्यात नक्की बदल घडू शकेल. आपल्या प्रत्येक क्षणाच्या मागचा दृष्टिकोन समजून घेतला पाहिजे.
1: कविताताई खूप छान वाटलं आज गप्पा मारून, पण आता
0: छान वाटलं मला पण.
1: आपल्याला आता इथे थांबावं लागेल, श्रोत्यांची रजा घ्यावी लागेल, कारण आता आपल्या दोघींची सगळे जण वाट बघतायत. आता आपल्याला बाहेर जाऊन हंडी फोडायची.
0: येस नक्की.
1: आणि नेहमीप्रमाणे आपली वेळ आता संपत आली,
0: त्यामुळे नेहमीप्रमाणे तो हरिभाऊंचाच पूर्ण केलाय ते बरोबर. मला अर्धा तासाने मला आठवण करत असतात आपला वेळ संपलाय.
1: पण काय होतं आता थांबल्यामुळे काय होईल की ती ओढ लागेल पुढच्या वेळेला भेटण्याची, आणि ती ओढ लावणं फार गरजेचं आहे.
0: भेटूयात नक्कीच त्याच्यामुळे पुढच्या एपिसोड मध्ये आपण. तोपर्यंत श्रोते हो ऐकत रहा
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ,
0: तुमचं जगणं तुमचा आवाज. धन्यवाद.

0: वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात तांता शेळके यांचं गीत पवना काठचा धोंडी या चित्रपटामधलं गीत. लता मंगेशकर यांनी गायलेल्या या गीताला संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: नग काहीच न पुसता
1: अग बाया
0: अरहट तुम्ही नुसतेच गालात हसता अव गालात हसता
1: अग ग ग ग ग ग
0: नग

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75-586-26611 या क्रमांकांवर.
1: कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. गीताला संगीत आहे प्रभाकर जोग यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत थांब लक्ष्मी कुंकू लावते या चित्रपटामधलं.

0: मराठी साहित्यातला दीर्घ परंपरा लाभलेला वाङ्मय प्रकार म्हणजे कथा. अशाच रसाळ सुटसुटीत आणि लक्षवेधी कथांचा श्रवणानंद घेऊया आमच्या सुंदर कथा या कार्यक्रमातून. सादर करते दिलीप कसगावकर. जरूर ऐका दर मंगळवारी रात्री 8 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
1: कार्यक्रमातलं हे गीत आहे उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत. गीताला संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी दिलं आहे आणि हे गीत आहे रूप पाहता लोचनी या चित्रपटामधलं.

0: शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत जगदीश खेवडकर यांचं गीत आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत गड्यानं घुंगरू हरवले या चित्रपटामधलं.

गरम लो करी शाना, पर धूप नहीं आली जागरण।

0: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34।
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत वाणी जयराम यांच्या आवाजात चंद्रकांत पोत यांचं गीत। यशोदा या चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे दत्ता डावसेकर यांचं।

0: स्वरशिल्प प्रस्तुत वोकल एरिना सीजन 1 राज्यस्तरीय गीत गायन स्पर्धा आता रंगणार. अंतिम स्पर्धकांमध्ये अटीतटीची लढत. भव्य अंतिम सोहळा, प्रमुख उपस्थिती अभिनेत्री सुखदा खणकेकर. रविवार दिनांक 6 सप्टेंबर सायंकाळी 5 वाजता, ठिकाण गुरुदक्षिणा सभागृह कॉलेज रोड नाशिक. या सुरेल महासंग्रामाचा आनंद घेण्यासाठी आपण सर्वांना आग्रहाचं निमंत्रण. आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5352-47-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक।
1: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं, तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते. शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची. ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, मी श्री आर्यश डवरे पशुधन या कार्यक्रमामध्ये आपला सर्व शेतकरी बंधू आणि श्रोती बंधूंचं स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, आज आपण ज्या विषयाला हात घालणार आहोत तो विषय म्हणजे गिरीराज कुक्कुटपालन. शेतकरी बंधूंनो, आपण जाणता शेतकऱ्यांची व्यथा जर आपण पाहिली तर नुसतं शेतीच्या भरोशावर आज विसंबून चालत नाही, त्याला जोडधंद्याचा पर्याय आपल्याला अवश्य वापरावा लागतो. आणि जोडधंदा म्हटला की त्याच्यामध्ये अनेक बाबी समोर येतात, त्यातली एक महत्त्वाची बाब म्हणजे कुक्कुटपालन. हे जर आपण कुक्कुटपालन केलं तर आपल्याला नक्कीच फायदेशीर ठरू शकतं. त्यातही गिरीराज नावाची नवीन कोंबडीची जात आहे, हिचं कुक्कुटपालन कशा पद्धतीने होऊ शकतं या संदर्भामध्ये अतिशय चांगली माहिती देण्याकरता डॉक्टर डी एल रामटिके हे कृषी विज्ञान केंद्र करडा येथील कार्यक्रम सहाय्यक पशुविज्ञान आज स्टुडिओत लाभलेले आहेत. तर मी आपल्या सर्वांच्या वतीने डॉक्टर साहेबांचं स्वागत करतो. नमस्कार डॉक्टर साहेब.
1: नमस्कार डोरे साहेब.
0: तर डॉक्टर साहेब, आज आपण पाहतोय की विदर्भातल्या कास्तकाराची व्यथा की निव्वळ कोरडवाहू शेतीवर तो अवलंबून जर राहिला तर तो त्याच्यामध्ये पूर्णपणे त्याच्यामधून आपला उदरनिर्वाह चालू शकेल की नाही असं प्रश्नार्थक चिन्ह निर्माण झालेलं आहे.
1: बरोबर.
0: आणि याच्यासाठी मग आपण त्यांना जोडधंद्याचा पर्याय आपण सांगतो आहोत. तर कुक्कुटपालन त्याच्यामध्ये अतिशय महत्त्वाची बाब आहे. आणि आम्ही असं ऐकलं कानावर की बघ, गिरीराज हे जे नवीन कोंबडीची जात आहे ही कुक्कुटपालनासाठी मोठ्या प्रमाणात फायदेशीर ठरू शकतं. तर हा शेतकरी बंधू काय करतात की ब्रॉयलरचं जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये कुक्कुटपालन करतात. तर ही जी गिरीराज आहे ही नवीन कोंबडीची जात आहे, तर ही गिरीराज या कोंबड्याची जी जात आहे हिचं काही वैशिष्ट्य आहेत का?

0: उत्पादन मिळते.
1: या कोंबडीचे अंडे पण म्हणजे गावरानी कोंबडीपेक्षा म्हणजे मोठे असतात.
0: बरं,
1: जवळपास 50 ते 55 ग्रॅमचे असतात.
0: बरं,
1: यामध्ये सफल अंड्याचे प्रमाण जवळपास 87% असते. आणि या कोंबडीला 1 किलो वजनासाठी जवळपास 2.5 किलो खाद्य द्यावे लागते.
0: बरं बरं.
1: आणि या कोंबडीचे वजन 280 दिवसांमध्ये जवळपास 3.5 किलो पर्यंत मिळते आपल्याला. अशा प्रकारे हे गिरीराज कोंबडीचे वैशिष्ट्य.
0: म्हणजे याच्यात आपल्या एक लक्षात आलं की आपण जे नेहमीच कुक्कुट पालन करतो त्याच्यामध्ये जे आहे ब्रॉयलरचं जे आहे त्यापेक्षा हे जे गिरीराजचं जे तुम्ही सांगितले नवीन वाण किंवा नवीन जात कोंबडीची ही अतिशय चांगल्या प्रकारचं म्हणजे याच्यामध्ये मांसाचं जे प्रमाण सांगितलं तुम्ही त्याची वाढ आणि खाद्य पुरवठा जर त्या पद्धतीने झाला तर ती गिरीराज जे आहे ते अतिशय चांगलं.
1: याचं वजनही लवकर येते आणि भांडवल जे आहे आपण लावतो याला तर भांडवलही कमी दिवसामध्ये येऊन म्हणजे एक प्रकारे त्याला असं म्हणता येईल की कमी दिवसामध्ये याच्यापासून आपल्याला उत्पन्नही मिळू शकतं.
0: अरे वा वा, म्हणजे अतिशय चांगलं वाण आपण सांगितलं. पण शास्त्रीय दृष्ट्या जसं आपण म्हणतो हे सुद्धा तसं आपल्याला गावराणीमध्ये येतं की हे पण ब्रॉयलरमध्ये येतं तसं शास्त्रीय दृष्ट्या जर विचार केला तर
1: हे संकरित असल्यासारखं
0: संकरित.
1: पण
0: गावराणीचा
1: गावराणी सारखेच आहे त्याच्यामध्ये.
0: बरं,
1: आपण आता बोल वैशिष्ट्य मध्ये बोलताना बोललो
0: असं लक्षात की जवळपास आपल्या गावराणी कोंबडीचे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात लक्षण आहे. संकरित असून सुद्धा आपल्याला याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात दिसतं
1: आणि बॉयलर पेक्षा याचं मांस जे खायला ते चविष्ट आहे. त्याच्यामुळे लोक या गोष्टीकडे जास्त आकर्षित झालेले आणि गिरीराज लोकांना म्हणजे जनरली फेमस होत.
0: तर डॉक्टर साहेब आता असं सांगा की हे जे गिरीराज कुक्कुट पालन जर करायचं ठरवलं एखाद्या शेतकऱ्याने तर त्याला काही मूलभूत बाबी त्याच्याजवळ असणं आवश्यक आहे किंवा त्याला असं म्हणतो की ह्या बाबी जर त्याच्याजवळ असतील तरच त्याने तो व्यवसाय सुरू करावा. तर मूलभूत बाबी ज्या आहेत गिरीराज कुक्कुट पालनासाठी काय लागतात त्याचा आम्हाला थोडं सांगा.
1: सुरुवातीला तर आपल्याला गिरीराज चिक्स कुठे मिळतात ते माहीत करणं आवश्यक आहे.
0: बरं,
1: त्यानंतर आपण जे याच्यासाठी लागणारं घर हे फार महत्वाचं आहे.
0: बरं,
1: त्यासाठी लागणारं पाणी पाण्याची व्यवस्था आहे की नाही आपल्याकडे
0: हे
1: पाहणं महत्वाचं आहे.
0: बरं,
1: त्याचप्रमाणे आपण याला जे खाद्य देऊ खाद्याचं कुठे मिळते का ते बघणं आवश्यक आहे.
0: बरोबर,
1: त्याचप्रमाणे याच्या औषधी जे आपण देतो सुरुवातीला म्हणजे 2 महिने आपल्याला आपण हे जे करणार आहोत हे मांस उत्पादनासाठी करणार आहोत आपण. तर मांस उत्पादनासाठी करण्यासाठी सुरुवातीला जे काही औषधी आणि लसीकरण असते ते पण अगोदर त्याची माहिती घेऊन करणे महत्वाचं आहे.
0: बरोबर,
1: आणि याच्या व्यतिरिक्त आपल्याला मार्केट बाजारपेठ पाहणं फार गरजेचं.
0: बरोबर आहे, म्हणजे ह्या सगळ्या बाबी तुम्ही सांगितल्या अतिशय महत्वाच्या आहेत की खाद्य त्याचं व्यवस्थित असलं पाहिजे, त्याच्यासाठी शास्त्रीयदृष्ट्या योग्य कुक्कुटपालनासाठी जागा असली पाहिजे, त्याच्यासाठी मजुराची समस्या जी आहे त्या भागात नसली पाहिजे किंवा मजुराही लागतो, इलेक्ट्रिसिटी तिथे लागेल आणि पाणी सुद्धा काही प्रमाणात तिथे लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही जे म्हटलं की गिरीराजचं जर कुक्कुटपालन करायचं असेल तर जे त्याला आपण असं म्हणतो की जे गिरीराज हेच कोंबडी आपल्याला मिळण्याकरता त्याची प्युरिटी आपल्याला मिळायला पाहिजे, त्याच्याकरता ती गिरीराजच आपल्याला पिल्लं योग्य ठिकाणी मिळतील याची आपण काळजी घेतली तरच मग हा व्यवसाय आपल्याला सफल होऊ
1: सफल होऊ शकतो.
0: तर अतिशय चांगली बाब सांगितली. तर असं सांगा डॉक्टर साहेब आता की हे जे गिरीराज आहे तर याच्या कुक्कुटपालनासाठी सर्वसाधारण व्यवस्थापन काय असतं आणि कोंबडीचं जे घर म्हटलं तुम्ही ते कोंबडीचं घर कसं असावं, सर्वसाधारण त्याचं व्यवस्थापन काय आणि ते घर कसं असलं पाहिजे याच्यावर थोडा प्रकाश टाका.
1: व्यवस्थापनामध्ये सांगायचं झाल्यास सुरुवातीला 3 ते 4 आठवडे कृत्रिम उष्णता देणे गरजेचं आहे.
0: बरोबर,
1: त्याचप्रमाणे 4 ते 6 आठवड्यानंतर कोंबड्यांना परसात मोकळे सोडण्याची हरकत नाही.
0: असं
1: हा हा, प्रत्येक पिल्लास 2 वॅट याप्रमाणे जर उष्णता दिली तर बरं. जनरली आपण 100 पिल्लांचं जर युनिट केलं तर 200 वॅट देणं आवश्यक आहे. बल्बच्या माध्यमातून देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर चीक गार्ड बसवणे आवश्यक आहे.
0: बरं,
1: त्यासाठी बांबूचा तट्टा गोलाकार पद्धतीने वापरावा.
0: बरं बरं,
1: बल्बची उंची आवश्यक त्या उष्णतेप्रमाणे वर खाली करता येईल.
0: बरं बरं,
1: 4 आठवड्यापर्यंत प्रत्येक पिल्लासाठी 1/2 चौरस फूट जागा असायला लागते.
0: अर्धा चौरस फूट जागा लागते प्रत्येक पिल्ला
1: प्रत्येक जवळपास सुरुवातीचा 4 आठवडे म्हणजे 1 महिन्यापर्यंत पिल्लांना जमिनी वर सोडायचं झाल्यास गव्हाचा कोंडा म्हणतो आपण किंवा मग लाकडाचा भुसा याच्यावर तुम्हाला सोडता येईल.
0: बरं,
1: याचं साधारण जे ठेवू आपण जमिनीवर 2 इंच तरी त्याचा थर जमिनीवर टाकायला हवं.
0: बरं बरं बरं,
1: पाण्यासाठी व खाद्यासाठी बाजारात उपलब्ध असलेली भांडी झाल्यास वापरणे म्हणजे व्यवस्थापनाच्या फायदेशीर होईल.
0: बरं बरं, तर हे सगळं आवश्यक आहे. आणि घर कसं असलं पाहिजे नेमकं की बा कोंबडीचं घर आता जसं कुक्कुटपालनासाठी साधारण 100 पिल्लं ठेवायची आहेत आपल्याला असं जर आपण शेतकरी बंधूंना सल्ला दिला तर नेमकं त्याचं घर कसं असलं पाहिजे त्याच्यावर थोडा प्रकाश टाका.
1: पक्ष्यांना 1 दिवसाच्या पिल्ल्यापासून ते 2 महिन्यापर्यंत बाजारपेठ नेण्यापर्यंत 1 चौरस फूट जागा लागते.
0: बरं बरं,
1: तर तसे जर आपण 100 पिल्ल्यांचं जर युनिट उभं केलं तर 10 बाय 10 बाय 10 चौरस फुटाची खोली बांधावी लागेल.
0: 100 चौरस फुट 100 पिल्ला
1: कोंबडीचे घर पुरवू

0: पश्चिम बांधावे
1: बर बर
0: जागा उंच वटावर असायला पाहिजे
1: बर
0: पाण्याची निचरा होणारी जागा असायला पाहिजे रस्त्यापासून 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर असावा त्यामुळे कोंबड्यांना ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषणाचा त्रास होणार नाही
1: बर बर तर हे सगळं आपण पाहणार की बाबा त्याची जागा किती लागेल हे आपण त्याच्यानुसार ठरवलं पाहिजे आणि मार्केट अप्रोच जर ती जागा असेल तर त्याच्यामुळे आपल्याला ते बाजारपेठेत ते त्याकरता अडचण येणार नाही आणि निव्वळ नफा आपला वाढू शकतो तर हे अशा अनुषंगाने आपण त्याच्यामध्ये घर आणि जागा निवडली पाहिजे. आता हे जे घर आपण जे कोंबडीचं घर म्हटलं तर याचं निर्जंतुकीकरणाचं काही महत्व आहे का की निर्जंतुकीकरण करावं लागतं?
0: नाही करावंच लागतं.
1: आणि कशा पद्धतीने करायचं असतं?
0: पिले येण्यापूर्वी 2 दिवस आधी कोंबडीचे घराची निर्जंतुकीकरण आवश्यक आहे. यासाठी कार्सोलिन नावाचे औषध मार्केटला मिळते.
1: कार्सोलिन
0: 10 मिली 1 लिटर पाण्यात मिसळून 25 चौरस फूट जागेवर फवारणी करावी.
1: 10 मिली
0: 1 लिटर पाण्यात मिसळून 25 चौरस फूट जागेवर फवारणी करावी. किंवा उपाय खर्चिक आहे त्याऐवजी 25 ग्रॅम पोटॅशियम परमँगनेट 50 मिली व फार्मिलिनच्या द्रावणात मिसळून कोंबडी घरामध्ये धूर करावा.
1: बर बर बर.
0: यावेळी कोंबडी घराची दारे खिडक्या बंद असणे आवश्यक आहे. 6 ते 7 तासानंतर घराची दारे खिडक्या उघडून त्यावर नंतर 12 तासानंतर पिलांना आसोडावे.
1: असं असं.
0: मातीची जमीन असल्यास चुना मिश्रित शेणाने जमीन चांगली सारवावी.
1: बर बर.
0: उवा पिसू इत्यादी पासून कोंबडीचे रक्षण करण्यासाठी मॅलिथियॉन 2 ते 3% औषधाचा किंवा सायपर मेथिन 3 ते 5 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून संपूर्ण कोंबडी घरामध्ये फवारणी करावी.
1: बरं बरं बरं.
0: किंवा डिस्क्लोर 1 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून घ्यावे.
1: बरं बरं बरं. तर हे जे तुम्ही सांगितलं की हे जे निर्जंतुकीकरणाचं फार महत्व आहे की ज्या ठिकाणी या कोंबडीचं आपण पालन करून राहिलो गिरीराजचं की त्या ठिकाणी ती जागा निर्जंतुकीकरण जर घेतली नाही तर अनेक विकार किंवा व्याधी किंवा रोग म्हणतो त्यांना ते संभवू शकतात. तर त्यासाठी आपण तुम्ही सांगितल्याप्रमाणे डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली योग्य औषधं वापरून कमी खर्चाची योग्य औषधं वापरून जागा ती जी आहे ती बंद करून त्याचा जर आपण व्यवस्थित जर वापर केला तर चांगल्या प्रकारचं निर्जंतुकीकरण होऊ शकतं. आता डॉक्टर साहेब असं सांगा की सगळ्यात महत्वाची जी बाब आहे की जसं आपण सांगितलं की प्युअर गिरीराज ब्रीड मिळणं आवश्यक आहे.
0: हो हो.
1: जागा चांगली असणं आवश्यक आहे त्यांच्या पालनाकरता. तसंच त्यांचं खाद्य फार महत्वाचं.
0: फार महत्वाचं.
1: तर हे गिरीराज कुक्कुटपालन जर करायचं झालं तर साधारणतः 100 पिला करता आपण करून राहिलो असं गृहित जर धरलं तर त्याच्यासाठी खाद्याचं व्यवस्थापन कसं असतं? कोणतं खाद्य लागतं आणि कशा टप्प्याटप्प्यात ते खाद्य द्यावं लागतं म्हणजे आपल्याला जी अपेक्षित वाढ येते कोंबडीची ती मिळून आपल्याला मार्केट्समध्ये तिचा फायदा होऊ शकतो.
0: गिरीराज कोंबड्यामध्ये खाद्याच्या बाबतीत सांगायचं झाल्यास सुरुवातीला 2 दिवस त्याला भरलेला मका द्यायला पाहिजे.
1: बरोबर.
0: नंतर 2 ते 6 दिवस म्हणजे 1 आठवडा जवळपास प्रतिपक्षी 10 ग्रॅम याप्रमाणे द्यायला हवे.
1: बरोबर.
0: याला स्टार्टर फीड म्हणतो आपण.
1: स्टार्टर. बरं.
0: नंतर 2 आठवड्याला प्रतिपक्षी 20 ग्रॅम याप्रमाणे द्यायचं.
1: बरं.
0: 3 आठवड्याला 30 ग्रॅम प्रतिपक्षी याप्रमाणे द्यायचं.
1: बरोबर.
0: 4 आठवड्याला प्रतिपक्षी 40 ग्रॅम याप्रमाणे द्यावं.
1: बरं.
0: आणि जेव्हा 5व्या आठवड्यावर हे पक्षी होतात तेव्हा फिनिशर खाद्य यांना सुरुवात करतो.
1: म्हणजे स्टार्टर जे म्हटलं तुम्ही की मका जे आहे ते आपण
0: सुरुवातीला 2 दिवस
1: 2 दिवस आणि नंतर मग आपण त्याला स्टार्टर देतो.
0: 4 आठवडे
1: सुरुवातीचे 2 दिवस वगळून नंतर मग आपण त्याला स्टार्टर देतो.
0: बरं. आणि 5 आठवड्यानंतर यांना फिनिशर फीड द्या.
1: असं.
0: आता फिनिशरही फीड देताना प्रतिपक्षी 50 ग्रॅम 5व्या आठवड्यापासून 6व्या आठवड्यापासून 60 ग्रॅम 7व्या आठवड्यापासून 70 ग्रॅम आणि 8व्या 80 ग्रॅम याप्रमाणे दिल्या तर जवळपास एका पक्ष्याला जवळपास 2.5 ते 2.6 किलोग्रॅम खाद्य एक पक्षी आरामात खाऊ शकतो आणि यामध्ये वजनही आणि खाद्यही वाया जाणार नाही.
1: म्हणजे 2.5 किलो खाद्य साधारणतः प्रतिपक्षी आपल्याला लागतं.
0: 2.5 किलोग्रॅम
1: 5 किलोग्रॅम म्हणजे 2.5 किलो साधारणतः लागतं. तर साधारणतः 100 पिलांकरता जर काढलं तर जवळपास 250 किलो जे खाद्य आहे ते आपल्याला शेवटपर्यंत याच्यासाठी लागेल. आणि अतिशय चांगलं सांगितलं आपण की सुरुवात जी करायची आहे आपल्याला ती मात्र मक्याच्या पासून करायची आहे 2 दिवस आणि नंतर जे आहे 5 आठवड्यापर्यंत आपण स्टार्टर म्हणजे ज्याच्यापासून सुरुवात म्हणतो आपण जी स्टार्टर आणि नंतर शेवटी फिनिश म्हणजे समाप्त करणं आता फिनिशर करणं. अतिशय चांगली बाब आपण सांगितलेली आहे. डॉक्टर साहेब जसं खाद्याचं महत्व आहे आपण निर्जंतुकीकरण केलेलं आहे उत्तम घर आहे कुक्कुटपालनासाठी परंतु असं असलं तरीही की प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून त्याच्यावर येणारे विविध रोग असतील कुक्कुटपालनामध्ये कोंबडीवर येणारे तर याच्याकरता काही लसीकरणाचं आपल्याला जे शेड्यूल म्हणतो आपण ते आपल्याला याच्यामध्ये वापरावं लागतं का आणि नेमकं कधी लसीकरण करायला पाहिजे आणि कोणते औषध उपचार करायला पाहिजे याच्या संदर्भात थोडस मार्गदर्शन करा.
0: सुरुवातीला आपण पिल्ले बोलवतो तर ते एखाद्या नामांकित हॅचरी मधून येत असतात.
1: बर.
0: आणि हॅचरी म्हटलं तर जवळपास नसतेच दुरूनच असते त्याच्यामुळे एक प्रकारे पिल्लांवर ताण येतो.
1: बर.
0: अशा वेळी जेव्हा आपल्याकडे पिल्ले येतात तेव्हा पहिल्या दिवशी यांना 1 ग्रॅम 1 लिटर पाण्यामध्ये इलेक्ट्रॉल पावडर जर दिलं तर त्यांचा जो ट्रेस आहे तो कमी होतो पहिल्या दिवशी. आणि नंतर दुसऱ्या ते चौथ्या म्हणजे 2-3-4 ह्या दिवसामध्ये याला एखादं प्रतिजैविक रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी या पिल्यांमध्ये आपण कुठलं पण एखादं अँटीबायोटिक आपण देऊ शकतो. आणि त्यानंतर 5व्या ते 6व्या दिवशी याला एखादं बी कॉम्प्लेक्स त्याच्यासोबत व्हायमराल नावाचं एक औषध असं जर आपण दिलं तर जीवनसत्व म्हणजे खाण्यासाठी त्यांना थोडंसं ते चांगलं होते बी कॉम्प्लेक्स दिल्यानंतर. पिल्लांमध्ये लसीकरण करतो म्हटलं तर 7व्या दिवशी आपण यामध्ये लासोटा ही लस देतो.
1: लासोटा आपण 7व्या दिवशी
0: देतो. लासोटाचा जसा एक प्रकारे दिल्यानंतर त्याचा जो ट्रेस येतो त्याच्याकरता आपण त्याला अजून दुसऱ्या दिवशी एखादं बी कॉम्प्लेक्स द्यायचं.
1: बरोबर.
0: आणि 14व्या दिवशी अजून परत एक गंबोरा नावाची लस द्यायची.
1: गंबोरा
0: तर याप्रमाणे. आणि 25 ते 30व्या दिवसापर्यंत एखादं लिव्हर टॉनिक दिलं.
1: बरं.
0: आणि नंतर मग 30 पासून ते 60 दिवसापर्यंत औषध नाही दिलं किंवा काही त्याच्यामध्ये काही आढळल्यास तर डॉक्टरच्या सल्ल्यानुसार विचारून
1: जर आपल्याला याशिवाय जर काही व्याधी आढळली किंवा त्याच्यावर एखाद्या रोगाची लक्षणं आढळली किंवा त्याच्यामध्ये आपल्याला असं आढळलं की काहीतरी अडचण आहे तर ताबडतोब आपण डॉक्टरांशी संपर्क
0: साधून
1: गरजेचं आहे. असं आहे. तर मग हे जर आपण जर पाळलं तर अतिशय चांगल्या प्रकारचं म्हणजे जे आहे कुक्कुटपालन होऊ शकतं. तर डॉक्टर साहेब आता असं सांगा की हे सगळ्या बाबी आपण करून राहिलेलो की जसं मी सुरुवातीला म्हटलं की विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात होण्याचं एक असं आहे की बघ जोडधंदे त्याच्यामध्ये त्याचा जो पैसा नेहमी खुळखुळत राहिला तर तो निश्चितच त्याच्यामध्ये सकारात्मक भावना निर्माण होईल. आणि हे सगळं करत असताना अर्थशास्त्र फार महत्वाचं आहे. तर साधारणतः 100 पिलं जर गिरिराजची आपण ठेवली तर त्याच्यामध्ये जे आहेत फार फायदा होऊ शकतो.
0: बरं.
1: तर माझं म्हणणं असं आहे की 100 पिलं फायदा घेण्याकरता निव्वळ नफा वाढण्याकरता त्याचं अर्थशास्त्र आपल्याला काही सांगता येईल का की व 100 पिलापासून त्याच्या उत्पादनावर होणारा खर्च एवढा येईल साधारणतः त्याच्यापासून आपल्याला उत्पादन एवढं मिळेल आणि निव्वळ नफा एवढा मिळेल हे जर शेतकरी बंधूंनी आपल्या बुद्धीच्या चौकटीवर थोडस कसोशी नजर घेतलं किंवा ते चाचपून त्यांना खरा या ज्ञानाचा फायदा
0: होईल
1: ते थोडंसं आम्हाला विशद करून सांगा बरं.
0: यामध्ये जर आपण 100 पिलांचं जर युनिट एखाद्या शेतकऱ्याने लावलं आपल्याकडे तर जो पिल्याचा खर्च आणि खाद्याचा खर्च आहे आता प्रति पिलो जर 15 रुपये याप्रमाणे जर आपण दिले किंवा मिळाले आपल्याला 15 रुपये प्रमाणे 100 पिल्यांचे म्हणजे हे एकूण खर्च येईल 1500 रुपये. खाद्य जे 2.5 किंवा 2.6 किलो जे सांगितलं 16 रुपये प्रमाणे त्याला 4160 रुपये खर्च येतो. आणि औषधीचा खर्च प्रति पिल्लो 2 रुपये याप्रमाणे येतो. म्हणजे असं मिळून 200 रुपये. आणि इतर खर्च असा काही अकस्मित काही असलं तर 200 रुपये. तर अशा मिळून आपल्याला सगळं खर्च पाहता तर 5200 रुपये जवळपास.
1: किती पिल्लांवरचा?
0: 100 पिल्लांवरचा.
1: आणि किती आठवड्याचा खर्च आहे साधारणतः?
0: हा 2 महिन्याचा खर्च.
1: 2 महिन्याचा म्हणजे 6 आठवड्याच्या नंतर आपल्याला त्याला बाजारात नेऊन विकायचं हे गृहीत धरून आपण तो खर्च धरला. बरं बरं. आणि थोडस बाजार भावाच्या नुसार त्याच्यामध्ये तफावत होऊ शकते
0: कधी आपल्याला थोडं कमी जास्त मिळू शकतात.
1: बरोबर आहे. आता हे जे तुम्ही सांगितलं तर जेव्हा मार्केट्समध्ये आपण किंवा बाजारात याला नेऊ तर बाजारात नेल्याच्या नंतर सर्वसाधारण जर आपण त्याच्यामध्ये याच्यापासून पैसा किती मिळतो हे जर सांगायचं झालं तर कसं सांगता येईल आपल्याला?
0: तर आपल्याला असं करता येईल की एक पक्ष जनरली आपण बाजारामध्ये जर घेत दिला तर 90 ते 100 रुपये हा भाव मिळतो आपल्याला. 90 ते 100. तर समजा धरून चालायचं की बा 100 पिल्ले आहेत 10% जर मॉर्टिलिटी झाली म्हणजे 10 पक्षी जर मरण पावले 2 महिन्यामध्ये कमी जास्त रोगाने कशाने रेसनी तरी आपल्याजवळ 90 पक्षी राहतात. तर 100 रुपये याप्रमाणे जर आपण केलं तर 9000 आपल्याला पक्षापासून मिळू शकतो. आणि याच्यामध्ये जे काय आपण पोते बिते खाद्यासाठी वापरतो ते रिकामे जे पोते ते 4 ते 5 पोते लागतात तर त्याचाही आपण प्रति 10 रुपये याप्रमाणे जर दिलं त्याचे 50 रुपये आपल्याला मिळू शकतात. आणि याच्यापासून जे खत मिळते नक्की 100 पिल्यापासून एखादी बैलगाडी आपल्याला मिळेल. आणि हे खत फळबागाच्या दृष्टिकोनातून फार उपयोगी पडते. हे मला वाटते 100 ते 200 रुपयाला सहज शेतकरी आपल्याकडून घेऊ शकतात.
1: तुम्ही जे सांगितलं की साधारणतः 9000 रुपये जर त्याला मिळाले तर त्याच्यातून त्याचा 5000 रुपये साधारणतः खर्च जर झाला
0: 5500
1: 4000 रुपये त्याला 100 पिल्यावर साधारणतः 2 महिन्यात मिळू शकतात.
0: 2 महिन्यामध्ये.
1: आणि या व्यतिरिक्त जे तुम्ही सांगितलं की त्याच्यापासून मिळणारी जी कोंबड्याची विष्ठा आहे त्याच्यापासून होणारं खत आहे ते अतिरिक्त फायदा आपल्याला त्याच्यापासून मिळू शकतो. आणि जर हे आपण 100 पिल्याच्या ऐवजी 500 पिल्लं जर ठेवली तर मला असं वाटतं की थोडासा नफा याच्यामध्ये वाढत जाईल. तर आणि हे सगळ्या बाबी जर आपण छोट्या स्तरावर सुरू केल्या आणि त्याच्यातून अनुभवातून मग जर मोठ्या प्रमाणात आपण हे वाढवलं
0: नक्की जर शेतकऱ्याला फायदा होईल त्याचा.
1: दुसरं असं सांगा डॉक्टर साहेब की जसं तुम्ही म्हटलं की गिरिराज जे आहे हे आहे संकरित परंतु हे गावराणी आहे, तर याचं जेव्हा मार्केटिंगचा जो तुमचा अनुभव आहे किंवा लोकांची आवड जी आहे की बुवा आपल्याला मांसाहारी जी मंडळी आहे तर ती याला प्रिफर करते का मार्केट्समध्ये याच्या रेटच्या फ्लक्च्युएशन म्हणतो आपण तशा प्रकारचं याच्यामध्ये काही दिसतं का आपल्याला? जसं पक्ष्याचा भाव सांगितला तुम्ही 100 रुपये तर मला असं म्हणायचं की बुवा याच्या वजनानुसार काही भाव ठरतात का कधी आणि चवीनुसार सुद्धा बदल होतो का? जसं आपण तुम्ही सांगितलं की जे ओरिजिनल संकरित ब्रॉयलर्स आहेत ते ब्रॉयलर्स जे आहेत ते मार्केट्समध्ये नेले आणि हे मार्केट्समध्ये नेले ते या बाजारामध्ये काही आपल्याला तफावत आढळते का?
0: नाही तसं गिराजामध्ये अजून तरी आढळत नाही.
1: बरोबर.
0: ब्रॉयलरमध्ये आढळते कारण की ब्रॉयलरचे जे रेट निघतात ते नांदेड हैदराबाद या मार्केटनुसार निघतात.
1: बरं.
0: तर त्याच्यामध्ये तफायत असतो कधी 50 रुपये किंवा 40 रुपये या किलो प्रमाणे. पण गिराजा जे गावराणी सारखं दिसणारं जे ब्रीड आहे याला एक फिक्सच रेट असतो.
1: बरोबर.
0: आणि त्याच्यामुळे हमकास पैसे मिळून देतो हा.
1: बरोबर. आणि ही विक्री जी आहे ती वजनानुसार होत नाही का कसं? म्हणजे
0: वजनानुसारच होते.
1: वजनानुसार
0: 90 किंवा 100 रुपये किलो याप्रमाणेच आपण मार्केटला
1: आपण म्हणतो की साधारणतः 8 आठवड्याचं गिरिराज झाल्याच्या नंतर 1350 ग्रॅम साधारणतः त्याच्यामध्ये वजन व्हायला पाहिजे असं माझ्या कानावर आहे. तर ते तेवढं वजन जर आपल्याला मिळालं तर त्याच्यात निश्चित भाव आपलं जर एखादं पिलू 1000 ग्रॅमचं असेल तर थोडासा कमी भाव मिळेल. पण ऍव्हरेज जे तुम्ही सांगितलेलं आहे सर्वसाधारण त्याची सरासरी तरी आपण त्याच्यामध्ये 5000 रुपयापर्यंत निव्वळ नफा मिळू शकतो. अतिशय चांगली माहिती डॉक्टर साहेबांनी आपल्याला सांगितलेली आहे. शेतकरी बंधूंनो गिरिराज कुक्कुटपालन करायचं झाल्यास कृषी विज्ञान केंद्र करडा येथील डॉक्टर रामटेके साहेब यांच्या पशुविज्ञान शाखेशी केव्हाही संपर्क करा. ते आपल्याला तांत्रिक मार्गदर्शन देण्यास तयार आहेत. ते या ठिकाणी स्टुडिओत आले त्याबद्दल स्वरांच्या वतीनं आपण सर्वांच्या वतीनं त्यांचे आभार मानतो. नमस्कार.
2: स्वतःचा रिसॉर्ट होमस्टे ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे? मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. ₹15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे 9604178861 आणि गणेश सोमवंशी 8300016508 महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.
3: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात सुमन कल्याणपूर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं जयवंत वालावलकर यांचं गीत. हे गीत आहे खंडोबाची आण या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत मंगळसूत्र या चित्रपटामधलं. या गीताला संगीत आहे बाळ पळसुले यांचं.

0: नमस्कार, मी प्रमोद पुराणिक, गुंतवणूक सल्लागार. रेडिओ विश्वासच्या सहकार्याने आपण गेली अनेक वर्ष नाशिक परिसरामध्ये आर्थिक साक्षरता निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न करीत आहोत. आणि त्या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून मंगळवारी दुपारी 12:30 आणि रात्री 8:30 विश्वास रेडिओवरती आपण हे प्रक्षेपण करत असतो. आणि या प्रक्षेपणाचा हेतू रेडिओ विश्वासच्या श्रोत्यांना, नाशिक परिसरातल्या गुंतवणूकदारांना गुंतवणुकीविषयी आर्थिक साक्षरता निर्माण होऊन त्यांनी गुंतवणुकीचे चांगले निर्णय घ्यावे आणि त्यातून आपली आर्थिक प्रगती करावी. आज 1970-71 FIBCOMला असताना शंतनुराव किर्लोस्कर यांचं जेट युगातला मराठी माणूस हे आम्हाला अभ्यासाला असलेल्या पुस्तकाची आठवण झाली. आणि ती आठवण का झाली त्याचं कारणही सांगतो. कारण काल 500 रुपये खर्च करून फॉर्च्यूनचा अमेरिकन फॉर्च्यून 500 ग्लोबल कंपन्यांची लिस्ट ही या मासिकात असल्यामुळे हा अंक विकत घेतला. दरवर्षी हा अंक विकत घेतला जातो. आणि यामध्ये शंतनुराव किर्लोस्करांच्या पुस्तकाची का आठवण व्हावी, तर जेट युगातला मराठी माणूसमध्ये त्यांनी अशी वाक्य लिहिलेली आहेत की भारतात ज्यांना आपण मोठे उद्योग समजतो ते प्रत्यक्षात जगातले बटुमूर्ती आहेत. म्हणजे आपल्या ज्या लार्ज कंपन्या आपण म्हणतो ह्या जगातल्या स्मॉल कंपन्या आहेत. आणि हेच वर्षानुवर्ष शंतनुराव किर्लोस्करांनी सांगितलेलं. आणि त्याचबरोबर वेळोवेळी सरकारी धोरणांवरती कठोर टीका करणारे, विशेषतः बक्तेदारी उद्योग समूह नियंत्रण कायदा रद्द करा हे फिक्कीचे अध्यक्ष असताना सांगणारे शंतनुराव किर्लोस्कर हे एकमेव मराठी उद्योगपती असे होते की ते कोणत्याही सरकारची भीड न ठेवता औद्योगिक धोरणाविषयी कठोर टीका करायचे. आणि म्हणून इतक्या वर्षानंतरसुद्धा आज ज्यावेळेस आपण ही ग्लोबल 500 ह्या कंपन्यांची जगातल्या यादी बघतो की पहिल्या 500 कंपन्या, त्यामध्ये भारतातली सगळ्यात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज ही कंपनी 500 कंपन्यांमध्ये 85व्या क्रमांकावरती आहे. 1 सप्टेंबर म्हणजे LIC चा वर्धापन दिन, ही LIC ही संस्था 92व्या क्रमांकावरती आहे. आणि त्यानंतर मग इंडियन ऑइल 130 क्रमांक, राजेश एक्सपोर्ट नाव घेण्याची गरज नाही पण राजेश एक्सपोर्ट 138 क्रमांक, स्टेट बँक 162, ऑइल अँड नॅचरल गॅस कमिशन 208, HDFC बँक 272, भारत पेट्रोलियम 298 क्रमांकावर, टाटा मोटर पॅसेंजर व्हीकल 399 क्रमांकावरती आणि ICICI बँक 471 क्रमांकावरती. याचा अर्थ 500 कंपन्यांच्या यादीमध्ये जगातल्या भारतातल्या फक्त 10 कंपन्या आहेत आणि त्यासुद्धा अजून पहिल्या 50 आलेल्या नाहीत. आणि म्हणून आपल्या देशातल्या कंपन्या आणखी मोठ्या झाल्या पाहिजे, त्यांनी जगात कारखाने सुरू केले पाहिजे. त्या भारतीय मल्टीनॅशनल कंपन्या, देशी बहुदेशीय कंपन्या म्हणून ओळखल्या गेल्या पाहिजे. आणि त्यासाठी प्राथमिक भांडवल बाजारपेठ आणि दुय्यम भांडवल बाजारपेठ या दोन्ही बाजारपेठा भारतातल्या आणखी विकसित झाल्या पाहिजे. कारण पुन्हा भारतीय भांडवल बाजार हा जगाच्या बाजाराच्या तुलनेने इतका क्षुल्लक आहे, इतका चिल्लर आहे की म्हणूनच हा बाजार वाढवण्यासाठी आर्थिक क्षेत्र हे सर्वसामान्य गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचलंच पाहिजे आणि त्यांनी याचे फायदे घेतलेच पाहिजे. काल मुंबई शेअर बाजार जेव्हा बंद झाला त्यावेळेस मुंबई शेअर बाजाराचा 30 शेअरचा संवेदनशील निर्देशांक 76,957 बंद झाला आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 शेअरचा निफ्टी निर्देशांक हा 24,080 बंद झाला. परंतु फक्त ह्या 2 निर्देशांकाचे आकडे बघण्याच्याऐवजी गुंतवणूकदारांनी, आम्ही नेहमी सांगतो की गुंतवणूकदारांनी बाकीची जी आर्थिक आकडेवारी आहे तीसुद्धा रोजच्या रोज बघायला पाहिजे. उदाहरणार्थ $1 खरेदी करण्यासाठी काल 95.16 रुपये मोजावे लागले, तर 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1,55,211 होता, तर 1 किलो चांदीसाठी 2,37,199 रुपये मोजावे लागले. परंतु सोनं काल 3,728 रुपयांनी खाली आलं, तर चांदी ही 6,693 रुपयांनी खाली आली. बाजाराचा विचार करता बाजारामध्ये आजसुद्धा गुंतवणुकीच्या चांगल्या संधी उपलब्ध आहे आणि बाजार रोजचा घटला वाढला मग बाजाराला इतकी भांडवलवृद्धी दिली, मग ती भांडवलवृद्धी योग्य आहे की अयोग्य आहे, अशा आकडेवारीचा फार जास्त विचार न करता देशाच्या आर्थिक प्रगतीवरती विश्वास ठेवून जर दीर्घकालीन गुंतवणूक करणं हे जर उद्दिष्ट ठेवलं तर ह्या बाजारात चांगल्या प्रकारे पैसा कमवता येतो आणि संपत्तीमध्ये वाढ होते. आर्थिक परिस्थितीचा विचार करता देशाचा नक्त राष्ट्रीय उत्पादन हे पहिल्या तिमाहीमध्ये 7.8% वाढलेलं आहे आणि त्याचबरोबर जर हे राष्ट्रीय उत्पादन वाढायचं असेल तर गुंतवणूक वाढली पाहिजे, कन्झम्पशन म्हणजे वस्तूंचा वापर वाढला पाहिजे आणि देशाची प्रगतीही झाली पाहिजे. आणि देशाची प्रगती करण्यासाठी सरकारची आर्थिक धोरणं काय आहेत आणि ती धोरणं कशाप्रकारे उद्योजक राबवतात यावरती सुद्धा देशाची आर्थिक परिस्थिती अवलंबून असते. आता हे सर्वसामान्य आणि माहिती घेतल्यानंतर आर्थिकदृष्ट्या काही कंपन्यांचा विचार केला पाहिजे. मारुतीने 77,000 कोटी रुपयाची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. ऑटोमोबाईल उद्योग क्षेत्रात, वाहन उद्योगात अनेक कंपन्या विस्तारीकरणाच्या योजना आखत आहेत आणि त्यामुळे वाहन उद्योगातल्या प्रमुख कंपन्या जर वाढल्या तर ह्या उद्योगाला सुटे भाग पुरवणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांचीसुद्धा प्रगती होणार आहे. आणि म्हणून आपल्याच परिसरातली बॉश किंवा पूर्वीची मायको ह्या कंपनीचीसुद्धा तिमाही आकडेवारी अत्यंत चांगली आलेली आहे आणि 10 रुपये दर्शनी किमतीचा शेअर हा आज 43,000-44,000 पोचलेला आहे की काही 2 ते 4 वर्षापूर्वी हा शेअर फक्त 7,500 रुपयाला उपलब्ध होता. 7,500 ते 43,000 हा या कंपनीच्या शेअरच्या भावाचा निश्चितच चांगला प्रवास आहे. परंतु जर नाशिक परिसराचा विचार केला तसं किती लोकांकडे बॉसचे शेअर्स आहेत? अहो बाकी इतर गुंतवणूकदारांकडे तर सोडून द्या, मायकोमध्ये ज्यांनी नोकरी केली, मायकोमधून जे रिटायर झाले बॉशमधून, या कर्मचाऱ्यांना सुद्धा ज्या कंपनीत आपण काम करतो त्या कंपनीचं महत्त्व समजलं नाही आणि त्यात पुन्हा ते ह्या गुंतवणुकीच्या वाटेला गेले नाही. आणि म्हणून अनेक मायकोच्या अधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही मायकोच्या शेअरची खरेदी करा हे सांगत होतो आणि आम्ही स्वतः 82 सालापासून मायकोचे भागधारक आहोत. यासाठी आपल्याला कंपन्यांच्या आर्थिक परिस्थितीची आकडेवारीची माहिती करून घेणे, ही आकडेवारी प्रसिद्ध करणारे जी वर्तमानपत्रं असतात त्या वर्तमानपत्रांमध्ये आलेल्या आकडेवारीचा बारकाईने विचार करणे, ह्या गोष्टी यशस्वी गुंतवणूकदार म्हणून राहायचं असेल व्हायचं असेल तर कराव्याच लागतील. झटपट पैसे कमवण्याच्या नादात अनेक व्यक्तींनी फार प्रचंड मोठे आर्थिक फटके घेतलेले आहेत. शक्यतो नवीन गुंतवणूकदारांनी प्रायमरी कॅपिटल मार्केट, प्राथमिक भांडवल बाजारपेठ यापासून बाजूला राहावं, कारण ज्या ज्या कंपन्यांचे शेअर इश्यू येतात ते शेअर्स इश्यू हे अत्यंत जास्त अधिमूल्याने आलेले असतात आणि या शेअर्समध्ये गुंतवणूक करणारे जे प्रायव्हेट इक्विटी फंड्स असतात ते वेळच्या वेळी शेअर्सची विक्री करून मोकळे होतात आणि मग यामध्ये छोटा गुंतवणूकदार अडकून पडतो. आणि म्हणून शक्यतो नवीन कंपन्यांच्या शेअर्सला अर्ज करण्याच्या ऐवजी दुय्यम भांडवल बाजारातून म्हणजे शेअर बाजारातून एखाद्या कंपनीच्या बाबतीत नियमितपणे शेअरची खरेदी करणं, ते शेअर सांभाळणं आणि त्यानंतर मग ज्या ज्या वेळेस त्या शेअरमध्ये नफा कमवण्याची संधी आहे अशा वेळेस नफा कमवून आपल्या शेअरची खरेदीची सरासरी खरेदी किंमत कमी करणं हे गुंतवणूकदारांनी करायला पाहिजे आणि यासाठी गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेतला पाहिजे. हा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि हा सल्ला घेताना गुंतवणूक सल्लागाराने जर फी मागितली तर ती फीसुद्धा दिली पाहिजे. मात्र यामध्ये पुन्हा आणखी एक प्रकार आत्ता सध्या बोकाळला आहे आणि तो म्हणजे नफ्यामध्ये हक्क मागायचा. म्हणजे वर्षभरात तुम्हाला जर इतका नफा झाला तर त्या नफ्याच्या आम्हाला 10-15% हिस्सा मिळाला पाहिजे. अशा प्रकारे सुद्धा गुंतवणुकीचं व्यवस्थापन करणारे अनेक गुंतवणूक सल्लागार, गुंतवणूक तज्ज्ञ नाशिकमध्ये आहेत. पण यांच्या मोहाला किती बळी पडायचं याचा सुद्धा गुंतवणूकदारांनी विचार केला पाहिजे. आणि पुन्हा नेहमी जे सांगितलं जातं ते पुन्हा पुन्हा या ठिकाणी सांगावं लागतं की छोट्या गुंतवणूकदारांच्या दृष्टीने आज बाजाराचे फायदे म्युच्युअल फंडांच्या योजनांच्या माध्यमातून मिळवणे हा चांगला पर्याय आहे. आणि म्युच्युअल फंडाच्या विविध योजना म्हणजे कल्पवृक्ष आहे, मागाल ते मिळेल. मग समजा तुम्हाला दरमहा उत्पन्नाची गरज असेल तर उत्पन्न घेता येतं. वर्षभरामध्ये जर तुम्हाला 6 महिने उत्पन्न पाहिजे असेल तर 6 महिने उत्पन्न घेता येतं. वर्षातून फक्त एकदाच लाभांश मिळावा आणि तो चांगला मिळावा अशी अपेक्षा असेल तर तशासुद्धा योजना या बाजारात आहे. आणि म्हणून या म्युच्युअल फंडांच्या योजनांमध्ये गुंतवणूक करताना सुद्धा योजनांची व्यवस्थित माहिती करून घेतली पाहिजे. आपलं गुंतवणूक उद्दिष्ट आणि योजनेचं उद्दिष्ट याचा ताळमेळ कुठे आहे का हे बघितलं पाहिजे आणि त्यानुसार गुंतवणूक केली पाहिजे.
1: नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी विधवा घटस्फोटी परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना. साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृह उद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380161508. विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार.
2: आणि आता कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत सुवासिनी या चित्रपटामधलं. गदी माडगुळकर यांच्या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी. आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: कार्यक्रमात आता ऐकूया पी सावळाराम यांचं गीत कन्यादान या चित्रपटामधलं. ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे वसंत प्रभू यांनी.

0: स्वरशिल्प प्रस्तुत वोकल एरिना सीजन 1 राज्यस्तरीय गीत गायन स्पर्धा आता रंगणार. अंतिम स्पर्धकांमध्ये अटीतटीची लढत. भव्य अंतिम सोहळा. प्रमुख उपस्थिती अभिनेत्री सुखदा खणकेकर. रविवार दिनांक 6 सप्टेंबर सायंकाळी 5 वाजता. ठिकाण गुरुदक्षिणा सभागृह कॉलेज रोड नाशिक. या सुरेल महासंग्रामाचा आनंद घेण्यासाठी आपण सर्वांना आग्रहाचं निमंत्रण.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात भक्त पुंडलिक या चित्रपटामधलं गीत. जगदीश खेबुडकर यांच्या गीताला संगीत आहे भास्कर चंदावरकर यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत रवींद्र साठे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात.

नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध। DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक।
1: दुपारचा 1 वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
7: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। 1 वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध। DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको।
8: दिल ने पुकारा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत गान सरस्वती। किशोरी अमोणकर यांनी गायलेली काही सुरेल, अत्यंत मधुर अशी गाणी। मित्रांनो, भारतीय शास्त्रीय संगीत हा संपूर्ण जगातील संगीताचा पाया आहे असं म्हटलं जातं। हे शास्त्रीय संगीत इतकं कर्णमधुर आहे की ऐकतच राहावं असं वाटतं। या संगीताने आपले दुःख, व्यथा, वेदना सगळ्या नाहीशा होतात। किशोरी अमोणकर यांनी गायलेली काही गाणी खरोखरच एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातात। ऐकूया आजच्या कार्यक्रमात त्यांचीच काही गाणी आणि जाणून घेऊया त्यांच्याबद्दल। प्रतिभा संपन्न आणि लोकप्रिय गायिका मोगूबाई कुर्डीकर यांच्या पोटी किशोरी अमोणकर यांनी जन्म घेतला। वयाच्या अवघ्या 6व्या वर्षी पितृछत्र गमावलं, परंतु मोगूबाईंना अर्थार्जन करावं लागलं। गायनकला किशोरीताईंच्या रक्तातच होती। संगीताची मुळाक्षरं त्यांनी आईचा हात धरूनच गिरवली। पुढे अंजलीबाई मालपेकर, अनवर हुसेन खान, बाळकृष्णबुवा पर्वतकर इत्यादी गुरूंचं मार्गदर्शन त्यांना लाभलं। आईची शिकवणी कमी काळ लाभली। आईची शिकवणी दीर्घ काळ लाभली असती तर माझं गाणं अजून प्रभावी झालं असतं अशी खंत किशोरीताईंनी व्यक्त केलेली आहे।

दिल्ली पुकारा या कार्यक्रमात अत्यंत नितांत सुंदर असं गीत आपण ऐकलं. शांत शेळके यांनी लिहिलं होतं, हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलं होतं आणि गायलं होतं किशोरी आमोणकर यांनी. त्यांच्याबद्दलच जाणून घेत आहोत आजच्या कार्यक्रमामध्ये. किशोरीताईंची गान प्रतिभा ही त्यांच्या रक्तातच होती, पण या प्रतिभेला चिंतनशील गायन अखंड साधनेची जोड मिळाली, त्यामुळे गान सरस्वती ही उपाधी त्यांना आपसुकच लाभली. शास्त्रीय तसेच उपशास्त्रीय गायन ही त्यांची बलस्थानं. ख्याल गायकीसह ठुमरी ही ऐकण्यासारखी आणि त्यांनी गायलेली भजनं ऐकताना तर ब्रह्मानंदी टाळी लागणारच. कंठसंगीतावर वर्षानुवर्षे कठोर परिश्रम, संशोधन, सराव आणि प्रतिभेमुळे किशोरीताईंचं गाणं कसदार आणि धारधार झालं. संगीताच्या प्रांतात त्या अत्यंत आघाडीच्या गायिका ठरल्या. देश विदेशातील संगीत महोत्सवात त्यांनी मैफली गाजवल्या. त्यांची मैफल ठेवणं हा आयोजकांसाठी अत्यंत भाग्याचा क्षण असे.

दिल्ली पुकारा या कार्यक्रमात आताच आपण अभंग ऐकला संत तुकाराम यांचा. संगीतबद्ध देखील केला होता किशोरी अमोणकर यांनी आणि आपल्या दैवी स्वरात देखील गायला होता किशोरी अमोणकर यांनीच. अवघ्या भारतवर्षाला ज्या सिनेसंगीताने वेड लावलं त्यातील भावभावनांच्या आविष्काराने किशोरीताईंनाही झपाटलं आणि मग गीत गाया पत्थरोने या चित्रपटाचे शीर्षकीतही त्यांनी उत्कटपणे गायलं. हे गीत कदाचित त्या कारकिर्दीला कलाटणी देणार ठरलं असतं, पण मोगूबाईंना आपल्या मुलीचं सिने गायन रुचलं नाही. किशोरीताईंना देखील चित्रपटसृष्टीचे काही वाईट अनुभव आले आणि परत त्या अभिजात शास्त्रीय संगीताच्या प्रांतात परतल्या. पुढे दृष्टी या हिंदी चित्रपटाचे संगीत दिग्दर्शनही त्यांनी केलं, पण ते अपवादापुरतंच.

दिले पुकारा या कार्यक्रमात एक अत्यंत सुरेल असं कृष्णगीत आपण ऐकलं, जे लिहिलं होतं शांता शेळके यांनी, संगीतबद्ध केलं होतं रुद्रनाथ मंगेशकर यांनी आणि गायलं होतं किशोरी आमोणकर यांनी. या गाण सरस्वती बद्दलच आपण जाणून घेत आहोत आणि त्यांची काही नितांत सुंदर गीत ऐकत आहोत आजच्या कार्यक्रमामध्ये. वेगवेगळ्या घराण्याकडून गुरूंकडून गानसंस्कार झाले असले तरी किशोरी ताईंनी आपल्या आईच्याच म्हणजे जयपूर घराण्याची गायकी जोपासली. चिंतनशील अभ्यासवृत्तीमुळे कालांतराने आपल्या गाण्याचा घराण्याच्या चौकटी पलीकडे विस्तार मात्र केला. यावरून त्यांच्यावर बरीच टीकाही झाली पण त्या विचारांवर ठाम राहिल्या अगदी अखेरपर्यंत. माझ्या गाण्याचा पाया जयपूर घराण्याच आहे, मात्र त्या घराण्याच्या काही वैशिष्ट्यांचा मी त्याग केला आहे आणि त्या घराण्यात नसलेल्या काही गोष्टी, उदाहरणार्थ लईचा संदर्भ, सोडलेली आलापी गायकी अंगीकारली आहे. कोणत्याही घराण्यापेक्षा संगीत श्रेष्ठ आहे. मित्रांनो, शास्त्रीय संगीतावर देखील अनंत आरोप केले जातात घराण्यांचे, पण किशोरीताईंनी मात्र घराण्याची चौकट न मानता संगीत ही कलाच श्रेष्ठ मानली, संगीत ही कलाच देवते समान मानली. किशोरीताईंच्या संगीत विषय चिंतनाचा आविष्कार म्हणजे स्वरार्थ रमणी राग रस सिद्धांत. हा ग्रंथ सिद्ध करताना त्यांनी अनेक संदर्भ ग्रंथाचा धांडोळा घेतला, अनेक विद्वानांबरोबर चर्चा केला आणि एक श्रेष्ठ संगीत ग्रंथ भारतीय शास्त्रीय संगीताला प्राप्त झाला.

दिल्ली पुकारा या कार्यक्रमात संत तुकाराम यांनी लिहिलेली, जितेंद्र अभिषेकी यांनी संगीतबद्ध केलेली एक अभंगरचना आपण ऐकली किशोरी आमोणकरांच्या दैवी आवाजामध्ये. स्वर हे कर्णमधुर असतातच, पण ते फक्त कर्णमधुर असतात असं नाही, तर त्या पलीकडे ते भावरूप असतात, स्वर प्रावाहिक आहेत, चैतन्यमय आहेत. हा किशोरीताईंचा स्वानुभव. राघवेंद्र स्वामींना गुरुस्थानी मानणाऱ्या किशोरीताईंचा पिंड आध्यात्मिकच होता. संत व्हायची ओढ त्यांना फार पूर्वीपासून होती. संतांना ज्याप्रमाणे निर्गुण निराकाराची अनुभूती येते, तशीच अनुभूती किशोरीताईंना नादब्रह्माच्या माध्यमातून वेळोवेळी आलीच, हे त्यांची गाणी ऐकतानाच जाणवतंच.

0: दिले पुकारा, आपण ऐकत आहात मित्रांनो, आपण ट्यून केलं आहे 90.8. मी आहे प्रांजली, तुमच्या सोबत आपण ऐकत आहोत किशोरी आमोणकर यांनी गायलेली गाणी. संत सोयराबाई यांनी लिहिलेली एक रचना आपण ऐकली, संगीतबद्ध केली होती किशोरी आमोणकर यांनीच आणि गायली देखील होती किशोरी आमोणकर यांनीच. मित्रांनो, अवघा रंग एक झाला. संत प्रवृत्तीची ही आध्यात्मिक गायिका जिने संगीतालाच संत पदावर मानलं, संगीतालाच आपलं दैवत मानलं. नाद ब्रह्म हेच खरोखर ब्रह्म आहे याची अनुभूती त्यांना वेळोवेळी येतच गेली आणि आजही त्यांची काही सुरेल नितांत सुंदर गाणी ऐकून आपण देखील या नाद ब्रह्माला अनुभवलं. खरोखर मित्रांनो, संगीत ही अशी कला आहे जिच्यातून आनंद तर मिळतोच पण आपण एक मानसिक शांतता देखील मिळवू शकतो. आपल्या सगळ्या व्यथा वेदनांना तेवढ्या वेळापुरती का होईना नष्ट करणारी ही संगीत कला आणि ती जोपासणाऱ्या किशोरी आमोणकर यांच्याबद्दल आपण ऐकलं. अशीच नितांत सुंदर गाणी ऐकत राहूया, व्यथा वेदनांना काही काळापुरता निरोप देऊया आणि ऐकत राहूया रेडिओ विश्वास 90.8. परत भेटूया पुढच्या कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार.
1: व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.
2: किशोर कुमार यांनी गायलेलं खून का रिश्ता या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आता ऐकूयात. या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: ऐकूया कुमार सानू यांनी गायलेलं हिरो नंबर 1 या चित्रपटामधलं समीर यांचं गीत. संगीतकार अन्नू मलिक.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: देवदास या चित्रपटामधलं गीत आता ऐकणार आहोत. गीतकार नसरत बद्र आणि समीर, संगीत साज इस्माईल दरबार यांचा आणि गायक स्वर आहे कविता कृष्णमूर्ती, बिरजू महाराज आणि माधुरी दीक्षित यांचा.

रोक लई, रोक लई, रोक लई, थाई शाम रोक लई, औचक मुख चूम लई।

0: अचानक पैशांची गरज आहे, पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला.
2: ऐकूया मोहम्मद रफी यांच्या आवाजात मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. संगीतकार राहुल देव बर्मन आणि चित्रपट आहे दौलत की दुश्मन.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त. या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. 1 वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध. DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर. संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
8: तुमचं बिल या वस्तू कानातले,
9: पहिल्या पगारातून आईसाठी,
8: संधीची बळी,
9: बाबांना पूजेसाठी,
8: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या। हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
9: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
8: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे।
9: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं।
10: ऑफर कालावधी मर्यादित। अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्प।

0: हाय,
1: हॅलो झेनजी आणि माझ्या पालक मित्रांनो, मी अरुण सूर्यवंशी आपणासाठी खास घेऊन आलोय कार्यक्रम मोगरा फुलला संस्काराचा. पारंपरिक भारतीय कुटुंब व्यवस्थेचे व्यक्ती, कुटुंब आणि समाजावर होणारे सुपरिणाम हा या वाचनमालेचा मूळ उद्देश आहे. आजकाल माणूस गर्दीत असूनही एकटा पडत चालला आहे. पाश्चात्य विचारांचे आक्रमण व भारतीय जीवनशैली यातून सुवर्णमध्य काढून आपण आपले जीवन सुखसमाधानात कशा प्रकारे जगू शकतो याचा बोध आपल्याला या वाचनमालेतून निश्चितच होईल. या वाचनमालिकेतील आजचे पुष्प पहिले. मित्र हो, आपल्या भारत देशाचा प्राचीन गौरवशाली इतिहास व समाजातील सुखी समाधानी जीवनाचा अभ्यास केला असता असे लक्षात येते की देशाच्या एकसंगतेमागे भारतीय कुटुंब व्यवस्थेची ताकद खूप महत्त्वाची आहे. किंबहुना म्हणूनच परकीयांची अनेक आक्रमणे होऊनही हजारो वर्षापासून आपली संस्कृती टिकून राहिली आहे. तर कुटुंब म्हणजे काय याचा विचार केला असता असं लक्षात येतं की मानव हा स्वभावतः एक सामाजिक प्राणी आहे. तो एकट्याने आपले संपूर्ण जीवन जगू शकत नाही. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत माणसाला प्रेम, सुरक्षितता, आधार, शिक्षण आणि उत्तम संस्काराची गरज असते. या सर्व मूलभूत आणि महत्त्वाच्या गरजा ज्या संस्थेच्या माध्यमातून पूर्ण होतात तिला आपण कुटुंब असे म्हणतो. कुटुंब म्हणजे केवळ छताखाली राहणाऱ्या आणि रक्तसंबंध असलेल्या लोकांचा समूह नाही, तर ते एक भावनिक, सांस्कृतिक, नैतिक आणि आध्यात्मिक बंधांनी जोडलेली जिवंत व्यवस्था आहे. आई वडील, पती पत्नी, मुले, भाऊ बहीण आणि आजी आजोबा या सर्वांमधील प्रेम, जिव्हाळा, त्याग, जबाबदारीची जाणीव आणि परस्पर आदर या मूल्यावर कुटुंब उभे असते. भारतीय संस्कृतीमध्ये कुटुंबाला केवळ राहण्याचे घर मानले नसून ती व्यक्ती घडवणारी पहिली जीवनशाळा आहे. माणसाला मिळणारे पहिले शिक्षण, पहिला संस्कार, पहिली भाषा, पहिली प्रार्थना आणि समाजास जोडण्याची पहिली अनुमती कुटुंबातूनच मिळते. म्हणूनच भारतीय तत्वज्ञानात कुटुंबाला समाजाचा मुख्य आधारस्तंभ मानले गेले आहे. पाश्चात्य विचारसरणीत अनेकदा कुटुंबाकडे व्यक्तिकेंद्रित किंवा एका कराराच्या दृष्टिकोनातून पाहिले जाते. या उलट भारतीय दृष्टिकोनात कुटुंब हे धर्माधिष्ठित सहजीवन आहे. येथे मी यापेक्षा आपण या भावनेला अधिक महत्त्व दिले आहे. कुटुंब ही अशी एक सुंदर व्यवस्था आहे जिथे प्रत्येक सदस्य स्वतःच्या सुखासोबतच घरातील इतरांच्या आनंदाचा आणि कल्याणाचा विचार करतो. भारतीय परंपरेत गृहस्थाश्रम या संकल्पनेला सर्वोच्च स्थान आहे, जिथे घर म्हणजे प्रेम, श्रद्धा आणि चैतन्याने भरलेले पवित्र स्थान मानले जाते. संत तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात, आधी बीज एकले मग ते वृक्ष फळले. याचा अर्थ असा की ज्याप्रमाणे एका चांगल्या बीजापासून विशाल फळांनी बहरलेला उत्तम वृक्ष तयार होतो, त्याचप्रमाणे एका सुसंस्कृत आणि संस्कारित कुटुंबातूनच पुढे एका आदर्श समाजाची आणि सामर्थ्यशाली राष्ट्राची निर्मिती होत असते. मित्रांनो, हे विचार प्रत्यक्ष आपल्या जीवनात कृती रूपात आणल्यास आपले जीवन निश्चितच संस्कार फुलांच्या सुवासाने बहरून जाईल. चला आपण सर्व मिळून प्रयत्न करूया आपले कुटुंब, आपला समाज आणि राष्ट्र एक संघ करण्याचा, सुदृढ करण्याचा. आणि भेटूया पुढील मंगळवारी दुपारी 2 वाजता व पुनः प्रक्षेपणात रात्री 11 वाजता. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि कार्यक्रमात आता ऐकूया मुकेश आणि कांचन यांच्या आवाजात धर्मात्मा या चित्रपटामधलं इंदिवर यांचं गीत. संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत कारनामा या चित्रपटामधलं, संगीतकार रवींद्र जैन यांची ही गीतरचना. ऐकूया हेमलता, दिलराज कौर आणि सुशील कुमार यांच्या आवाजात.

0: मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत बुद्धत या चित्रपटामधलं. किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात, गीतकार इंदिवर, संगीतकार बप्पी लहेरी.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: रसिकहो नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरजीची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिकहो FLOA म्हणजेच फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. मंडळी, ज्या व्यक्तींनी जर्मन आणि फ्रेंच भाषा ऑनलाईन पद्धतीने शिकलेली आहे त्यांच्याशी आपण ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून गप्पा मारत असतो. त्यांना आजवर याचा काय फायदा झाला, ही भाषा का शिकावीशी वाटली याविषयी त्यांच्याकडून जाणून घेतो. आणि याची सुरुवात झाली शैलेश लेले सरांपासून, ज्यांनी ऑनलाईन पद्धतीने जर्मन आणि फ्रेंच भाषा सगळ्यांना शिकता यावी ह्यासाठी अतिशय माफक दरात उपलब्ध करून दिली. कुठल्याही वयोगटातली व्यक्ती ही भाषा ऑनलाईन पद्धतीने शिकू शकते. याच अनुषंगाने आज माझ्याशी गप्पा मारायला डेव्हिड इंग्लिश मीडियम स्कूल अक्षी अलिबाग रायगड या ठिकाणचे दोन बहीण भाऊ आज जोडले गेलेले आहेत. एक म्हणजे अवनी पाटील आणि दुसरा अथर्व पाटील. तर ह्या दोघांशीही मी गप्पा मारणार आहे. त्या दोघांनी जर्मन भाषा निवडली होती आणि अर्थातच त्यांना नॅशनल लेवल आणि डिस्ट्रिक्ट लेवल रँक प्राप्त झालेली आहे. तर एकूणच त्यांचा प्रवास त्यांच्याविषयी आपण जाणून घेऊया आणि फॉरेन लँग्वेज विषयी त्यांना काय वाटतं हे सुद्धा आपण त्यांना विचारूया. तर गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मी त्यांचं स्वागत करते. अवनी आणि अथर्व, तुम्हा दोघांचंही अतिशय मनपूर्वक स्वागत.
3: थँक्यू
4: मॅम.
2: एकतर मला खूप छान वाटतंय की पहिल्यांदा बहीण भावाची जोडी अशी आपल्या या मुलाखतीमध्ये सहभागी झालेली आहे, त्यामुळे विशेष तुमचं कौतुक आहे.
4: थँक्यू मॅम.
2: सुरुवात अवनी पासून करते. अवनी, तू कितवीला आहेस?
4: मॅम, मी 7th स्टँडर्डला आहे.
2: अच्छा. आणि अथर्व, तू?
3: मॅम, मी 10th स्टँडर्डला.
2: अच्छा, बर. आणि तुम्हा दोघांनाही जर्मन आणि फ्रेंच ह्या ऑनलाईन भाषा शिकता येतील असं कधी समजलं?
4: हे ऍक्च्युली मॅम मला माझ्या मम्माकडून कळलं होतं.
3: मग मॅम पहिलं रजिस्ट्रेशन माझं झालेलं, नंतर जेव्हा मला खूप म्हणजे चांगलं वाटलं की ना ह्याच्यातून आपण काहीतरी चांगलं शिकू शकतो, मग तेव्हा मी अवनीचं पण रजिस्ट्रेशन केलं.
2: अरे वा, बरं. आणि जेव्हा तुला समजलं तेव्हा तू कितवीत होतास?
3: तेव्हा मॅम मी 8th स्टँडर्ड मध्ये होतो.
2: आणि जर्मन भाषाच का बरं निवडलीस तू?
3: मॅम मला मला हिस्ट्रीमध्ये इंटरेस्ट आहे, त्याच्यामधून ना जर्मनीचा एक खूप मोठा रोल आहे युरोपच्या हिस्ट्रीमध्ये पर्टिक्युलरली, मग त्यासाठी मला इंटरेस्ट होता म्हणून मी जर्मन लँग्वेज निवडली.
2: बर, पण तू निवडली तर ठीक आहे. अवनीनी सुद्धा जर्मनच भाषा घेण्यामागचं काही कारण होतं का? तिला असं नाही वाटलं का की आपण फ्रेंच भाषा घेऊन बघू, म्हणजे दादा जर्मन शिकेल आणि आपण फ्रेंच शिकू, असं नाही झालं का कधी?
3: ना मॅम, जर आम्ही दोघांनी जर जर्मन शिकली तर आम्हाला कन्वर्सेशन करता येईल ना एकमेकांच्या, एकमेकाला किंवा मी तिला हेल्प करू शकेल ना, त्यासाठी मग मी तिला पण सांगितलं की जर्मन घ्यायला, तिला ह्या गोष्टींमध्ये काही प्रॉब्लेम नव्हता.
2: वा, पण असं नाही झालं की अवनी तुला विचारते म्हणजे मी की दादा शिकतोय ठीक आहे, मला कशाला बळजबरी, मला दुसरं काहीतरी शिकायचंय किंवा मला नाही शिकायचंय, असं नाही झालं तुझं कधी?
4: नाही मॅम, मला पण खूप आवडतं.
2: बर, म्हणजे जेव्हा अथर्वनी जर्मन भाषा घेतली तेव्हा तू ते सगळं बघत होतीस का, तो कसा अभ्यास करतो, भाषा कशी आहे, याचं काही ऑब्झर्वेशन केलं तू?
4: हो.
2: मग ते तुला छान वाटलं की आपण पण हे करू शकतो असं वाटलं?
4: तो जेव्हा व्हिडिओ बघत होता ना तेव्हा मला खूप आवडायचं.
2: आणि मग त्याच्याने पण तुझा इंटरेस्ट डेव्हलप झाला?
4: हो.
2: बर, ओके. अथर्व, तुझ्याकडे येते पुन्हा एकदा. बरं, जर्मन भाषा शिकायला सुरुवात केल्यानंतर काही अडचणी आल्या तुला कधी?
3: हो मॅम, लाईक पहिल्या लेवलमध्ये एखादी कुठली नवीन लँग्वेज नवीन गोष्ट शिकताना अडचणी तर येतातच, पण ते व्हिडिओ असे एवढे सिस्टमॅटिक होते की नंतर मग एवढी अडचण आलीच नाही, नंतर फ्लो फ्लो मध्ये सगळं शिकून गेले.
2: आणि ज्या काही अडचणी येत होत्या त्या तू कधी म्हणजे शाळेतल्या शिक्षकांना विचारल्यास की फ्लोआचाच कोणी मीडिएटर होता तुझे प्रश्नांचे उत्तर द्यायला?
3: फ्लोआचाच मीडिएटर, कारण शाळेमध्ये मॅम आमच्या इथे एवढं हे नव्हतं की मला बाहेरून कळलेलं, माझ्या आईने शोधलेलं, त्यामुळे स्कूलचा काही इफेक्ट नव्हता त्याच्यात.
2: अच्छा, म्हणजे तुम्हाला हे बाहेरून समजलं होतं?
3: हो मॅम.
2: बरं, पण मग जेव्हा शाळेत कळलं की तुम्ही दोघंही बहीण भाऊ जर्मन भाषा शिकताय आणि त्यात सुद्धा छान रँक मिळतीये, तेव्हा शाळेकडून कधी काही कौतुक झालं किंवा कधी काही अप्रिसिएशन मिळालं?
3: हो मॅम, प्रत्येक लेवल नंतर अप्रिसिएशन होत होतं आणि असेंब्लीमध्ये वगैरे, असेंब्लीमध्ये नंतर मॅम पण आम्हाला स्वतः येऊन बोलवायच्या.
2: अच्छा, बरोबर. आणि मग जेव्हा तुमच्या शाळेत कळलं, अर्थातच तुझे अनेक मित्रमैत्रिणी सुद्धा उत्सुक असतील की आपण सुद्धा काहीतरी ट्राय करून बघूया, तर तुझ्यामुळे त्यांनी पण अशा कुठल्या कोर्सला ऍडमिशन घेतलं असं काही झालं का?
3: हो मॅम, माझे दोन तीन फ्रेंड्स होते, त्यांना पण खूप इंटरेस्ट होता लँग्वेज लर्निंग मध्ये, पण मग मी त्यांना सजेस्ट केलं की नाही, ते व्हिडिओज खूप इझी आहेत आणि खूप सिस्टमॅटिक वेने शिकवतात. मग त्यांनी पण ट्राय करून बघितलं आणि त्यांना पण ते खूप आवडलं, मग त्यांनी पण घेतलं.
2: वा, बरं. पहिल्या परीक्षेत किती मार्क्स होते?
3: मॅम पहिल्या परीक्षेत मला 40 खालीच होत्या मॅम.
2: अच्छा, आणि मग तुला नॅशनल रँक मिळालेली आहे, मग ती कधी मिळाली?
3: हो मॅम, मॅम नॅशनल रँक ची सुरुवात सेकंड लेवल पासून झाली. फर्स्ट लेवलला माझा एवढा स्कोर नव्हता, पण सेकंड, थर्ड आणि फोर्थ लेवलला चांगला स्कोर बसला.
2: अच्छा, मग ह्या सगळ्यासाठी तू इतर सगळा अभ्यास सांभाळून भाषेचा अभ्यास करताना किती वेळ दिलास आणि कसं मॅनेज केलं?
3: मॅम फ्लोआचे व्हिडिओ खूप मोठे नाही आहेत, फक्त डेली हाफ एन आवर जरी दिला तरी पण होऊन जातात आणि फक्त रिव्हिजन करणं गरजेचं आहे. बाकी सगळं रिव्हिजन करत राहिलं तर शब्द बोलत राहिले तर आपल्याला जमून जात.
2: अवनी, तू जेव्हा दादाला अभ्यास करताना बघत होती तेव्हा तुला असं वाटलं होतं ना की आपण हे शिकावं, मग तुझे प्रॉब्लेम्स तू मेंटॉर कडून सॉल्व्ह करून घेतले की दादाकडूनच करून घेतले?
4: मॅम मी दादाकडून सॉल्व्ह करून घेतले.
2: बरं, आता तुम्ही दोघ जण एकमेकांशी जर्मन भाषेत बोलता का घरामध्ये?
4: कधी कधी, पण एवढं नाही, पण कधी कधी बोलतो.
2: बर, तुमचं काही असं सेल्फ इंट्रोडक्शन वगैरे आहे का तयार की तुम्ही जे जर्मन भाषेमध्ये आम्हाला ऐकवू शकता ते जर का तुम्ही आम्हाला ऐकवू शकलात तर आम्हाला खूप आवडेल.
3: हो मॅम, मला येतं, मी बोलतो.
2: हो,
3: हॅलो, इच हायस अथर इच बिन शुलर द 10th क्लास इच गेव ऑफ द डेव्हिड इंग्लिश मीडियम स्कूल इट रन्सन इच मेच फोर स्पोर्ट उंड अतोस डांक.
2: वा, मस्तच. क्या बात आहे, खूप छान. बरं अवनी, तुला अजून पुढच्या लेवल कम्प्लीट करायला आवडतील का?
4: हो मॅम.
2: बर,
4: तुला माझ्या भावासारखे सगळे लेवल कम्प्लीट करायचे.
2: आणि तुला सुद्धा डिस्ट्रिक्ट रँक मध्ये फर्स्ट आली आहेस ना तू?
4: हो.
2: किती मार्क्स होते?
4: 42.
2: क्या बात आहे, खूपच छान. बर, तुमच्या दोघांचं असं काही ठरलंय का की आपण पुढे जाऊन जर्मन भाषा आपण जर का शिकलोच आहोत तर त्याचा काहीतरी चांगला उपयोग करण्यासाठी जर्मनीला वगैरे जायचं असं काही प्लॅन आहे?
3: हो मॅम, माझा तर प्लॅन आहे जर्मनीमध्ये स्टडी करायचा.
2: वा, बरं. जे काही हे फ्लोआनी तुमच्या सगळ्यांसाठीच हे ऑनलाईन कोर्सेस अवेलेबल करून दिलेत आणि इतक्या कमी पैशामध्ये, तर त्याबद्दल तुला काय वाटतं अथर्व, किती चांगलं आहे?
3: मॅम खूपच चांगलं आहे, म्हणजे एक मुलांचा एक खूप चांगला, आता माझा एक खूप चांगला बेस तयार झाला. आपण आता जर्मनला किंवा फ्रेंचला जाऊ तर फक्त तिथे लँग्वेज ना, तिथे आपल्या लँग्वेजच्या टेस्ट द्यायला लागतात, त्या टेस्टचं ते सगळं बेसिक्स आणि अर्धा सिलेबस तर त्यांनी इथेच कव्हर करून दिला आणि ते पण एक मिनिमल फीज मध्ये, बिलो 200 मध्ये त्यांनी एवढं सगळं प्रोव्हाइड. खूपच चांगलं आणि खूपच आमच्यासाठी हेल्पफुल आहे.
2: वा, मस्तच. अवनी, तुला काय वाटतं की तुला ही भाषा शिकल्याचा काय फायदा होऊ शकतो?
4: मॅम मला जर्मनीला जायचंय एवढं.
2: वा वा, मला मुळातच ही गोष्ट खूप छान वाटली की बहीण भावंड एकमेकांचं अनुकरण करतात पण ते एखादी गोष्ट मिळवण्यासाठी किंवा हट्ट करतात की दादाला पाहिजे घेतलं मग मला पण पाहिजे, पण तुमच्या बाबतीत तसं नाही झालं. दादा काहीतरी वेगळं शिकतोय, चांगलं शिकतोय, तर ते मला पण शिकायचंय. ही जी काही तुझी इच्छा याच्यातून दिसली त्याचं खरंच खूप कौतुक वाटतंय मला की दोघंही बहीण भाऊ तुम्ही खूप छान अभ्यास करताय, एकमेकांना हेल्प करताय आणि तू सुद्धा अथर्व लहान बहिणीला किती छान शिकवतोय, समजावून सांगतोय, हे सगळंच बघून खूप छान वाटलं. बरं, तुमच्या एजचे किंवा तुमच्यापेक्षा मोठी सुद्धा, नक्कीच वेलकम, तुमच्यापेक्षा मोठे सुद्धा वयोगटातले लोक ह्या भाषा शिकतायत, तर तुम्हाला काही सल्ला द्यायचा असेल त्यांना की ही भाषा कशाला शिकलं पाहिजे किंवा काय याचा उपयोग होऊ शकतो, तर तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल?
3: मॅम कुठली शिकलेली गोष्ट वाया ना जात, पण हा एक चांगला आपल्याला बेस घडवू शकतो आपला हा ही लँग्वेज पण, आणि मेंटली हे खूप चांगलं आहे आणि फक्त आपल्याला रिव्हिजन करणं गरजेचं आहे.
2: अवनी तुला काय वाटतं?
4: मॅम मला असं वाटतं की जरी आपला खूप जास्त एज झाला असेल तरी आपण ती कुठलीही लँग्वेज शिकू शकतो कारण की अजून वेळ गेलेली नाहीये.
2: वा, मस्तच, खूप छान. बरं, जाता जाता फ्लोआला थँक्यू म्हणायचं असेल तर कसं म्हणाल, काय सांगाल त्यांना?
3: मॅम मी सांगेन की खरंच खूपच थँक्यू. तुम्ही एवढ्या मिनिमल अमाऊंट मध्ये तुम्ही एवढं सगळं नॉलेजची एवढी एक सक्सेस मुलांना दरवाजा उघडून देतात, ते खूप मोठी गोष्ट आहे. कारण आता लोक इकडे खूप आपले पैसा वाया घालतात की ना इथून शिकू तिथून शिकू, पण एक सिस्टमॅटिक फ्लो त्यांना मिळत नाही. आणि फ्लोवाचे व्हिडिओ खूप सिस्टमॅटिक आहेत, त्यामुळे मला तर खूप हेल्पफुल झाली माझ्यासाठी.
2: वा मस्तच. अवनी तुला बोलायचंय काही?
4: हो मला तर तिघांना थँक्यू बोलायचंय. फ्लोवा वाल्यांना, त्यांनी मला टीच केलं, माझ्या भावाला त्याने मला हेल्प केलं, आणि माझ्या पॅरेंट्सनी त्यांनी मला मार्गदर्शन केलं.
2: किती छान, मस्त. खूप छान वाटलं आज तुम्हा दोघांशी बोलून, आणि नक्कीच आपली ही मुलाखत ऐकून अनेक पेरेंट्स पण इन्स्पायर होतील, आणि जे काही लहान बहीण भावंड आहेत जे तुम्हाला आज ऐकतायत तर त्यांना पण खूप छान वाटेल, प्रेरणा मिळेल की आपण सुद्धा यांच्यासारखं काहीतरी वेगळं शिकूया, एकमेकांना मदत करूया. तर खूप छान वाटलं आज तुम्हा दोघांशी गप्पा मारून. पुढच्या सगळ्या भविष्यासाठी खूप शुभेच्छा. नक्की लवकरात लवकर तुम्ही जर्मनीला जा, आपल्या छान भारताचं नाव रोशन करा आणि मोठे व्हा.
4: थँक्यू मॅम.
2: थँक्यू आज वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिलात आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांशी इतक्या छान मनमोकळ्या गप्पा मारल्या, त्याबद्दल तुम्हा दोघांचेही मनपूर्वक आभार. धन्यवाद.
4: थँक्यू मॅम.
2: तर मंडळी, फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन ह्या कार्यक्रमामध्ये आज आपण गप्पा मारल्या डेव्हिड इंग्लिश मिडियम स्कूल अक्षी अलिबाग रायगड या ठिकाणाहून जोडले गेलेले दोन बहीण भावंड, एक म्हणजे अवनी पाटील आणि दुसरा अथर्व पाटील. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
2: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
2: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
2: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
2: अधिक माहितीसाठी संपर्क 8300016500 आणि 8300.
5: जुदाई या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत मोहम्मद रफी यांच्या आवाजामध्ये. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो
2: कॉम्प्लेक्स अमित कुमार आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं महासंग्राम या चित्रपटामधलं गीत समीर यांची शब्दरचना संगीतकार आनंद मिलिंद

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरसह उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278.
1: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं, चांदी, हिरे, रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
2: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
3: खून का रिश्ता या चित्रपटामधलं उषा मंगेशकर यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत. मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी संवाद साधते आहे सौमाधुरी नंदन. वारकरी संप्रदायातील काही दैदिप्यमान नक्षत्रांचे आषाढी कार्तिकी वारी यामध्ये आपण दर्शन घेत आहोत. आजचा 8वा भाग, संत जनाबाई. संत जनाबाई म्हणजेच भक्तीच्या साम्राज्याची अलौकिक सम्राज्ञी. विठोबाचा पशु मी जनी म्हणविते, विठोबाचा पशु मी जनी म्हणविते, अखंड स्मरती नाम त्याचे. वारकरी संप्रदायाच्या मंदिराचा पाया संत ज्ञानेश्वर महाराजांनी रचला आणि संत नामदेव महाराजांनी त्याचा विस्तार केला. पण याच मंदिराच्या गाभाऱ्यात नामदेवांच्या अंगणात अखंड विठ्ठलमय होऊन राहिलेली एक दिव्य माऊली म्हणजे संत जनाबाई. जनाबाई केवळ एक दासी नव्हती, तर तिच्या प्रेमापोटी साक्षात पंढरीच्या विठ्ठलाला तिचा दास बनून घरकाम करावे लागले होते. संत जनाबाईचे चरित्र हा भक्त आणि भगवंत यांच्यातील अद्वैत नात्याचा सर्वोच्च आविष्कार आहे. संत जनाबाईचा जन्म 13व्या शतकाच्या उत्तरार्धात म्हणजेच सुमारे 1270 ते 1280 या काळात परभणी जिल्ह्यातील गंगाखेड या गोदावरी तीरावरील गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव दमा आणि आईचे नाव करुड असे होते. लहानपणीच आई वडिलांचे छत्र हरपल्यानंतर पंढरपूरचे संत नामदेव यांचे वडील दामा शेट्टे हे जनीला आपल्या घरी पंढरपूरला घेऊन आले. तेव्हापासून जनी नामदेवांच्या कुटुंबाचा एक अविभाज्य भाग बनले आणि पुढे नामाची दासी जनी म्हणून ओळखली जाऊ लागली. संत नामदेवांच्या घरात भक्तीचे वातावरण होते. नामदेवांचे विठ्ठलाशी असणारे सख्य पाहून जनीच्या मनातील भक्ती अधिकच प्रगल्भ झाली. तिने स्वतःचा अहंकार पूर्णपणे वितळून टाकला. तिच्या प्रत्येक अभंगाच्या शेवटी दासी जनी म्हणे असा उल्लेख येतो. हा उल्लेख लाचारीचा नाही ह, तर अभिमानाचा आणि शरणागतीचा आहे. दामा शेट्टींच्या घरी आल्यावर जनाबाई झाडलोट करणे, भांडी घासणे, गोवऱ्या थापणे आणि दळण दळणे अशी कष्टाची कामे आनंदाने करत. त्यांनी या सर्व कामातच आपली विठ्ठल सेवा मानली. जनाबाईची भक्ती इतकी आर्त होती की पांडुरंग स्वतः पंढरपूरचे वैभव सोडून त्यांच्या मदतीला धावून यायचे. वारकरी साहित्यात त्यांच्या भक्तीचे अनेक अद्भुत प्रसंग वर्णन केलेले आहेत. पहाटे जात्यावर दळण दळताना जनी थकू नाही म्हणून विठ्ठल स्वतः जात्याची खुंटी धरायच्या. कडाक्याच्या थंडीत जनीसाठी विहिरीहून पाणी आणणे, धुणे धुणे, आंघोळीला गरम पाणी देणे आणि पाठीला तेल लावून शेक देणे ही कामे साक्षात पांडुरंगाने केली. एक प्रसंग पहा. एकदा नामदेवांची आई गोणाई आणि जनाबाई यांच्यामध्ये गोवऱ्यांवरून वाद झाला. गोणाई म्हणाली, जनी तू माझ्या गोवऱ्या स्वतःच्या ढिगाऱ्यात ठेवल्यास. तेव्हा जनी शांतपणे म्हणाले, नाही माऊली, माझ्या गोवऱ्या वेगळ्या आहेत. गोणाईने विचारले, तुझ्या गोवऱ्या कशा ओळखायच्या? त्यावर जनीने एक गोवरी उचलली आणि गोणाईच्या कानाजवळ धरली. त्या सुकलेल्या गोवरीमधून साक्षात विठ्ठल विठ्ठल विठ्ठल असा नाद येत होता. जनी ज्या गोवऱ्या थापायची त्या गोवऱ्या थापताना ती अखंड विठ्ठल नामाचा गजर करायची. त्यामुळेच तिच्या हाताच्या स्पर्शाने त्या जड गोवऱ्यांमध्ये देखील विठ्ठल नाव समावले होते. हा अद्भुत चमत्कार पाहून गोणाई थक्क झाल्या. संत जनाबाईच्या जीवनातील हा प्रसंग अतिशय महत्त्वाचा आहे, ज्याने संपूर्ण पंढरपूरला जनीच्या भक्तीची ताकद दाखवून दिली होती. तसंच एकदा विठ्ठल जनीचे दळण दळता दळता झोपी गेला. आणि मग घाई घाईत आपल्या सोन्याचा सिला आणि पदक जनीच्या झोपडीत विसरून निघून गेला. पुजाऱ्यांनी जनीवरती चोरीचा हाळ आणून तिला मृत्यूदंड म्हणजे सुहावर्ती चौरायणाची शिक्षा सुनावली. परंतु चंद्रभागेच्या वाळवंटात जसा जनीचा पाय टोपदार लोखंडी शिवाला लागला तसा तो शिव वितळून त्याचे पाणी झाले. निसर्गाने जनीच्या पावित्र्याची साक्ष दिली होती. संत जनाबाईच्या नावावरून सुमारे 250 ते 350 अभंग उपलब्ध आहेत. त्याची भाषा अत्यंत सोपी, घरगुती आणि थेट काळजाला भेटणारी आहे. त्यांनी दण दाणे, कांडणे आणि चुली पुढच्या जगाला अध्यात्म्याची जोड दिली. विठ्ठलाला आई म्हणताना त्या म्हणतात, ये ग विठ्ठू माऊली, ये ग विठ्ठू माऊली, तुझ्या पिल्लाची आली सावली. तर विठ्ठलावर हक्क सांगताना त्या प्रेमाने रागवतात आणि त्या म्हणतात, अरे विठ्ठ्या मोच्या सुट्या, अरे विठ्ठ्या विठ्ठ्या मोच्या सुट्या, तुझी रान कळी काळ खाऊ. इसवी सन 1350 सुमारास संत जनाबाईंनी पंढरपूर येथे महापरिनिर्वाण घेतले. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या महाद्वाराच्या पहिल्या पायरीवर जिथे संत नामदेव महाराजांची समाधी आहे त्याच्याजवळच संत जनाबाईची स्मृती आहे. आज प्रत्येक वारकरी विठ्ठलाच्या दर्शनाच्या पूर्वी या पायरीला स्पर्श करून जनाबाईच्या चरणी लीन होतो. संत शिरोमणी माऊली संत जनाबाई की जय. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.
1: अहो, पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
2: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
1: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता माळी. तुम्ही मला ऐकताय रेडिओ विश्वासवर 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300 16512 आणि 02-5327-2426-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
3: नमस्कार रसिक हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, मागच्या भागात आपण आमच्या विश्वास ग्रुपचे कुटुंब प्रमुख विश्वास ठाकूर सर यांची अमुक तमुक या यूट्यूब चॅनलवरच्या मुलाखतीचा भाग 2 ऐकला. आज आपण ऐकणार आहोत मुलाखतीचा शेवटचा भाग. या मुलाखतीला आपल्या रेडिओ विश्वासवर भरभरून प्रतिसाद मिळाला, त्याबद्दल धन्यवाद.
4: आता ना एक स्पेसिफिकली हे मी टीयर 2 टीयर 3 टीयर 4 सिटीज मध्ये बघितलंय, हे खूप जास्त प्रमाणात बघितलंय की आता सगळ्यांना उद्योजक व्हायचंय. आणि उद्योजक कसं व्हायचंय? पटकीने व्हायचंय. मग काय, कुठली तर चहाच्या ब्रँडची फ्रँचायझी घे, रेस्टॉरंट टाक, किंवा चार मित्र म्हणून आपण कपड्यांचं दुकान टाक. जे दिसतंय सक्सेस स्टोरीज एक्झॅक्टली त्याच्या रेप्लिका करायला जातात. आणि बऱ्याच किंवा पटकीने पैसे कसे मिळतील, ही स्कीम आहे, आपण गव्हर्नमेंटच्या स्कीमच्या अंडर ही फॅक्टरी टाकू, 2 वर्षात त्याचं सबसिडी 80% मिळते, असं करून बऱ्याच जण बिझनेस करायला जातात. आणि क्विक मनीच्या नादात गडबडीत अडकतात. त्यांना कसं करणार? कारण का
5: यामध्ये ना, म्हणजे हा फार इंटरेस्टिंग क्वेश्चन तू हे केला. माझ्या पाहण्यात आतापर्यंत 90% मित्रांनी एकत्र केलेला बिझनेस हा फेल गेलेला आहे. आणि त्याच्यातून मैत्री तुटल्या आहेत. कारण सगळ्यांचे कोणाच्या तरी डिसिजनमुळे, एक तर काय होतं, घेताना चारही डिसिजन घेतात, ते एक कोणीतरी डिसिजन घेतो, फसणं निश्चित आहे. आपण भविष्य काय आहे त्याचा त्याचा विचारच करत नाही की असं पुढे काय होणार आहे, काय नाही होणार आहे, हा सस्टेन होणार आहे का नाही, कोण किती वेळ देणार, त्याच्यावरून चालू होतं ना. आता आपण इथं पार्टनर आहे आणि तो उद्या तू जर 10-12 तास घालायला लागला आणि मी कधीतरी यायला लागलो, तर ऑटोमॅटिकली तुला तुझी ओनरशिप इथे इस्टॅब्लिश होते ना. मग तुला असं वाटतं की बाबा याला पार्टनरशिपमधले पैसे का बरं द्यायचे, तिथून सुद्धा वादविवाद आपले सुरू होतात. बरोबर. आणि अवांतर खर्च पुन्हा तोच विषय आहे की जेवढी गरज आहे तेवढं जर तुम्ही केलं ना तर मग तुमचा विषय त्याच्यामध्ये येत नाही. आता बऱ्याच वेळेला काय होतं बिझनेसमध्ये, तोच होतो की तुम्ही एखादा बिझनेस सगळ्या मित्रांनी मिळून करायचा निश्चित केला तर जबाबदाऱ्यांचं वाटप व्यवस्थित होत नाही की तू काय बघायचं, मी काय बघायचं, आणखीन दोघांनी काय बघायचं,
4: त्याचे पैसे कोणाला काय मिळणार.
5: हा, आणि याच्यामध्ये पुन्हा आपण काय करतो, ह्या चारही जबाबदाऱ्यांमध्ये याला आपण रोटेशन नाही करत. म्हणजे बाबा आता शार्दूल तू हे जे काही काम करतो ना, हे तू 3 महिने करायचं, 3 महिन्यानंतर तू हे काम करायचं, त्याच्या 3 महिन्यानंतर हे करायचं, असं वर्षभरामध्ये जर तुम्ही राऊंड ऑफ क्लॉक तुम्ही जर त्याचं केलं तर चौघांना कळतं चौघांच्या याच्यातल्या काय अडचणी आणि चौघही किती एकमेकांसाठी महत्वाची आहेत. अदरवाईज नाही तर मग तेच होतं, तुला काय, तू नुसते पैसे दिले आणि तू प्रॉफिटच घेतोय, बाकी तर सगळं मीच करतोय ना. अरे पण जेव्हा गरज होती तेव्हा ते पैसे दिले त्याचीच किंमत आहे ना. त्यामुळे एकतर त्या बिझनेसची फिजिबिलिटी तुम्ही चेक केली पाहिजे की याची फिजिबिलिटी नेमकी काय आहे. नाहीतर तू उदाहरण देताना दिलं की बाबा एक चहाचं दुकान टाकलं आणि चहा रोज लागतो. म्हणजे आपण जर बघितलं की वस्तीपासून श्रीमंताच्या घरापर्यंतचा याच्यामध्ये रोज हे लागतो. पण हा चहाचा बिझनेस जास्त कुठे चालू शकतो, कुठल्या किमतीचा, चहामध्ये सुद्धा कॅटेगरीज आहेत, त्याला सुद्धा एक्सपायरी डेट आहे. मग ह्या सगळ्या गोष्टींचं तुम्ही हे करून त्याचा सर्व्हे करून तुम्ही केलं पाहिजे. म्हणजे कुठलाही गोष्ट करताना, आणि ओव्हरनाईट आहे ना, फक्त लॉटरीचं तिकीट लागू शकतं नशिबाने, त्याच्या व्यतिरिक्त कुठलाच असा व्यवसाय नाही आहे की तुम्हाला एका दिवसात तुम्हाला करून देतं. म्हणजे हे जी पोरं किंवा लोकं जी नुसतीच मुलं नाही, जी लोकं बोला ना एका वर्षात दाम दुप्पट, कसं शक्य आहे, हाऊ इट इज पॉसिबल? कुठला असा व्यवसाय आहे की ज्याच्यामध्ये 100 रुपयाला 100 रुपये एका वर्षामध्ये होतील, असा कुठलाच व्यवसाय नाही. हे अनालिसिस तुम्हाला करता यायला पाहिजे की याच्यातले याच्यामधले संभाव्य धोके काय आहेत, फायदे काय आहेत, धोके काय आहेत, हे जेव्हा तुम्हाला लक्षात येतं ना तेव्हाच तुम्ही तोट्यांपासून दूर राहू शकतात. अदरवाईज जर आहे ना की बाबा हा अरे शेजारचा चहावाला काय जोरात चाललाय, त्याचा लाख रुपयाचा बिझनेस आहे महिन्याचा माझा, अरे पण त्याचा लाख रुपयाचा बिझनेस तो 10 वर्षापासून तो बिझनेस करतोय, त्यांनी लोक बिल्ड केले आहेत, त्यांनी विश्वास निर्माण केला आहे त्याच्या व्यवसायामध्ये, तू त्याच्या शेजारीच जर दुकान टाकलं तर चालेल असं नाही आहे. नाशिकला आमच्याकडे एक फार सुप्रसिद्ध एक याचं हे आपलं फ्रूटचं ज्यूस सेंटर आहे, फार प्रसिद्ध आहे, जोरात चालतं एकदम. आमच्या एका जवळच्याच मित्राने एका मित्राला घेऊन त्याचंच एक दुकान सोडून ज्यूसचं दुकान टाकलं, बंद करावं लागलं एक वर्षात. त्याची क्वालिटी नाही मेंटेन करू शकला तो, त्याप्रमाणे नाही देऊ शकला तो. त्याने विचार केला की इथे गर्दी पाहून लोक आपल्याकडे येऊ, लोक नाही आलेत ना, लोकांनी तिथंच वेटिंग केलं त्याच्याकडे. तर त्या ज्या मित्रांनी त्या एका मित्राला घेऊन तो व्यवसाय केला किंवा काय केलं झाले, दोघं डुबलेच ना त्याच्यामध्ये, शेवटी नुकसानच झालं ना त्याच्यामध्ये, मग रिलेशन खराब होतात.
4: मी अडोंकारी मित्र तरी आमचा बिझनेस बरा झाला
5: नाही, त्याच्यामध्ये क्लिअरिटी आहे. तुमचा जॉब तुम्ही डिफाईन केलेला आहे, तुमच्यामध्ये क्लिअरिटी आहे, मीन कायम ते साठ तुमच्यामध्ये व्यवहाराची ट्रान्सपरन्सी आहे.
4: ऍब्सोल्युट
5: व्यवहाराची ट्रान्सपरन्सी जर तुमच्यामध्ये जर नसली ना तर मग सगळ्यात मोठा हे बा शेवटी प्रॉब्लेम काय तो, सगळ्यात वाईट रिलेशन कुठे होतात, फक्त पैशामुळे होतात, बाकी कशानेच होत नाही. आर्थिक नुकसान झालं ना की माणूस आयुष्यभर विसरत नाही. बाकीचं जर तुला कोणीतरी सांगितलं की विश्वास तुझ्याबद्दल फार लूज टॉक केलं काय गेलं, तर मी तुझ्या येऊन गाड्यात पडलो ना, आय एम सॉरी, मी बोललो पण माझी चूक झाली, मी सोडून तू सोडून देतोस. पण माझ्यामुळे जर तुझं आर्थिक नुकसान झालं ना तू कधीच विसरू शकत नाही. कारण मी जे सुरुवातीला सांगितलं पैशाला पैसाच लागतो, याला दुसरं अल्टरनेटिव्ह सोल्युशन तुमच्याकडे नाही, हा त्याच्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. आणि म्हणून त्याच्यामध्ये एक फार चांगलं एका राजकीय माणसाने मागे एका प्रकरणामध्ये एक वाक्य फार चांगलं होतं की पैसा खुदा नाही, खुदा की कसम खुदा से कम भी नाही. हे त्याच्यामागचं कारण आहे. शेवटी आपण देवाला रोज नमस्कार करून आणि हे करून काय म्हणतो, बाबा माझा व्यवसाय जोरात चालतो, व्यवसाय जोरात चालवते म्हणजे काय, मला पैसे मिळवते बरोबर आहे की नाही.
4: ऍब्सोल्युटली
5: हा सगळ्या कार्यक्रमाने हे आपलं सगळं आपल्याला कशासाठी पाहिजे, धन दौलत जमा करण्यासाठीच, हाच त्याच्यातला महत्वाचा भाग आहे. काय झालं एकदा मी माझ्या पुस्तकामध्ये नात्यांच्या सर्व्हिसिंगमध्ये एक स्टोरी लिहिलेली आहे. ती स्टोरीच अशी आहे की मी दुपारी जेवायला घरी चाललो होतो, बँकेतून बाहेर पडलो आणि बँकेच्या वॉलला लागून एक बाई दोन मुलींना घेऊन तिथं ती बाई रडत होती. मी गाडीने चाललो होतो, मी रडताना पाहिलं काही नाही, म्हटलं काहीतरी झालं असेल आणि मी घरी गेलो निघून. मी घरी गेल्यानंतर मला एकदम क्लिअर की बाई का रडत असेल, हिचं काही बँकेत काही प्रॉब्लेम झाला का किंवा काय झाला का. म्हणून मी उत्सुकतेपोटी माझ्या खाली ब्रांच मॅनेजरला फोन लावला, तर म्हटलं जरा जाऊन बघ रे बाबा काय इथं काय आहे. म्हटलं कोणीच नाही आहे बाई वगैरे. मी त्याला म्हटलं काम कर तू CCTV मध्ये बघ की बाई आपल्या बँकेतून बाहेर पडली का बाहेरच्या बाहेर आहे आणि आपल्या इथे आडोशाला उभी राहिली होती. त्यांनी माहिती काढली की साहेब आपल्या बँकेतून बाहेर पडली. म्हटलं मग आता कुठून आली ती बघ. कळालं की ती रिकव्हरी डिपार्टमेंटमध्ये गेली होती, तिथून बाहेर आली आणि बाहेर रडत बसली होती. मग मी रिकव्हरी डिपार्टमेंटच्या हेडला फोन लावला आणि त्याला विचारलं आणि म्हटलं ती आत्ता बाई येऊन गेली काय. म्हणजे अहो सर काय झालं, तिने कर्ज आपल्याकडे सोनं गहाण ठेवलं, म्हटले लाख रुपयाचं सोनं गहाण ठेवलं म्हणे.

0: आणि आता ती पैसे भरत नाही आहे, त्याच्यामुळे मग आपल्याला नाईला जसं आपल्याला लिलाव करावा लागणार आहे. आणि ती बाई म्हणते की बा माझ्या त्या सोन्याचा लिलाव तुम्ही काही करू नका म्हणून असं. सर आपल्याला कसं शक्य? म्हटलं अरे बरोबर आहे तुझं, मला काही राहवलं नाही, पण मी त्याला काम करतो त्या बाईला घेऊन आहे म्हटलं परत माझ्याकडे. ती जवळच एका वस्तीमध्ये राहत होते, मग त्या बाईला घेऊन आला त्या वस्तीवरून. ते बाई ती आली तर ती माझ्याकडे रडतच होती, ती खाली बसली. ती तुला आणखीन मोठ्या साहेबाकडे गेला म्हटलं तर तिला वाटलं की आता प्रॉब्लेम आणखीन मोठा होणार आहे. ती बिचारी खाली बसली जमिनीवर, मी खाली येऊन बसलो तिच्यासमोर. तिला लक्षात आलं की हा आता आपल्या बरोबरचा कोणतरी तुम्ही. तिला म्हटलं उठा बसा खुर्ची. मग ती बसली खुर्ची. मग तिथे काय प्रॉब्लेम आहे, काय झालं? तो ना भाऊ काही नाही म्हटले, मी सोनं गहाण ठेवलं घेतलं ना आता मी येईल. म्हटलं तू सोनं गहाण का ठेवलं? आता हा माझा पहिला प्रश्न. तिने सांगितलं म्हणलं तुला कर्ज काय लागलं ते पहिले मला सांग. मग तिने मला सांगितलं की नाही म्हणे माझ्या तिथं दोन तीन मैत्रिणी, त्यांनी सांगितलं की तुला तू सोनं गहाण ठेव, 1 लाख रुपये मिळेल तुला, 3% व्याजदराने त्याच्यावर पैसे मिळतील. म्हटले बँकेचं व्याजदर आहे 10%, आणि इकडं 10% वर्षाला, आणि हे तुला महिन्याला 3% मिळणार, म्हणजे ते झालं 36%. म्हणजे याचा अर्थ म्हणे तुला बघ त्या 1 लाखावर 3000 रुपये तुला मिळतील, आणि तुला बँकेत दर महिन्याला काय 1000-1200 रुपये तर भरायचेत. म्हटले तुला काय प्रॉब्लेम आहे? म्हटले अशामुळे म्हटले मी ते काही घेतलं. आणि म्हटलं मग पुढे काय झालं? नाही म्हणे 1-2 महिने मला पैसे दिले ना आता त्या बायका काय मला पैसे. त्यांनी ते म्हटलं की आम्ही ज्याला पैसे दिले तोच देत नाही म्हणे. आम्ही तिच्या थ्रू दोघा तिघांना 25-25 हजार रुपयाप्रमाणे दिले होते. बरं म्हटलं मग ठीक आहे. म्हटलं मग आमच्या स्टाफला पाठवलं, म्हटलं तुम्ही तिथं जा, म्हटलं त्या वस्तीमध्ये जा आणि त्या बायकांशी बोला काय काय नाही. आमचे लोक गेल्यावर त्या बायकांनी ते जरा गोंधळ घालायचा प्रयत्न केला. योगायोगाने त्या वस्तीतले जे दादा होते ते माझ्या ओळखीचेच असल्या कारणामुळे मी त्यांना फोन करून सांगितलं. म्हटलं हा प्रॉब्लेम काय तो बघा, तो सॉल्व्ह करा, ती गरीब बाई आहे तिचं नुकसान. त्यांनी बघितल्यानंतर त्या लोकांनी कबूल केलं की आम्ही पैसे घेतलेले आहेत म्हणून, पण आज आमच्याकडे द्यायला नाही आहे. तर मी म्हटलं ठीक आहे तुमच्याकडे आज द्यायला नाही पण द्यायचं तर आहे, तुम्ही घेतल्याचं मान्य नाही. म्हटलं तुमच्या नावाने मी कर्ज करून देतो, इचं आपण कर्ज फेडून टाकू. आमच्या स्टाफला म्हटलं की म्हटलं बा इलाच तो सोडू, नंतर यांचं काय वसुली करायची ती करू म्हटलं आपण, ती काही विषय नाही. तसं करून आम्ही तिला सोडवलं त्याच्यातून. ते झाल्यावर ती रडायलाच लागली परत. ती तिला आता काय झालं तुझा विषय तर सगळा संपला ना. मला म्हणे जर मला आज हे जर तुम्ही मला भेटले नसते आणि तुम्ही जर माझा हा विषय आज माझा हा संपला नसता तर आज रात्री मी मुलींना घेऊन आत्महत्या करणार होते. माझ्या आजही माझ्या शार्दूल माझ्या अंगावर असा काटा येतो ते ऐकल्यानंतर. मी म्हटलं बाबा हे काय दैवी संकेत आहे का काय? आपण देव आहे नाही आहे त्याच्यावर बऱ्याच काही हे असतात, पण काय संकेत असतील ते माहीत नाही. ती बाई वाचावी वाचणार होती, तिच्या बिचारीचे हाड कष्टाचं होतं, नवरा वारलेला होता, ती बाई धुनभांडी करायची, त्याच्यातून तिने पैसे ते जमवलेले होते, मुली दोन तीन तीन मुली त्यांचे लग्न करायचे म्हणून ते सोनं बिचारीने ठेवलेलं होतं. सो असं त्यामुळे फसवणूक ही गरिबाची श्रीमंताची ही सगळ्यांची फार याच्यावर होते. गरिबाची फसवणूक मात्र दुर्दैवाने फार मोठ्या प्रमाणावर होते. आणि त्यांना काय असतं की त्यांना बिचारांना कुठेही से नसतो त्याचा,
1: ते मार्गदर्शक नाही आहे,
0: मार्गदर्शक नाही. आणि ते कळालं तरी कोण काय करणार हा फार मोठा विषय असतो. लोक सापडत नाहीत, काही नाही, हा फार मोठा एक विषय
1: सामाजिक प्रश्न आहे.
0: शार्दूल तुला मी गंमत सांगतो की कोरोना झाल्यानंतर मला असं लक्षात आलं की नाशिकमध्ये बऱ्याच ठिकाणी 5-5% 10-10% पैसे दिले गेलेत, कारण त्यावेळेला सगळंच बंद होतं.
1: 5% पर मंथ?
0: पर मंथ. यू जस्ट इमॅजिन, म्हणजे 12-5 60% झाले वर्षाला. ह्या ट्रॅपमधून तो सुटू शकतो का माणूस? आमच्या जेव्हा लक्षात आलं की हे असं झालं त्यावेळेला आम्ही नाशिकमध्ये जवळपास 2-2.5 हजार लोकांना 1-1 लाखाच्या आतली कर्ज आम्ही वाटली, पर्सनल लोन म्हणून दिली आम्ही. तिची आमची जवळपास 90% वसुली आहे बरं का, हे पण सांगतो मी तुला. गरीब लोक नाही फसवत. गरीब आणि मध्यमवर्गीय लोक जे आहेत ना ते बँकेला कधीच फसवत नाही, ते बँकेला देव मानतात. म्हणजे आम्ही कर्ज देतो, आम्ही त्याच्यावर त्यांच्याकडून व्याज घेतो, तरी त्यांना आम्ही देव वाटतो. लक्षात आलं का? एवढा त्यांचा आमच्यावर फेत असतो, त्यामुळे ते बिचारे कधीच फसवण्याच्या ह्याच्यामध्ये नसतात. त्यावेळेला काही सावकारच डिस्टर्ब झाले. म्हणजे 2-4 सावकारांनी मला फोन करून सांगितलं अहो बरे तुम्ही ते देता आमची अडचण झाली. म्हटलं अरे तुमची काय अडचण झाली? गरीब माणूस आहे ना तो, कुठून पैसे आणून तुम्ही हे करणार आहे? म्हणजे ह्या गोष्टी हे आपलं समाजाचं सुद्धा एक विदारक दृश्य आहे. एक बाजूचं आपण जे करतो ना म्हणजे तो फार वेगळं हे आहे सगळं गणित. हे आपल्याला आपल्याला न सुटणारं गणित आहे आपलं हे.
1: सर अजून एक दुसरी गोष्ट बऱ्याचदा ना हे स्पेसिफिकली आत्ता सोशल मीडियावरती फायनान्स इन्फ्लुएन्सर्समुळे ना बँकेत एफडी ठेवणं मूर्खपणाचं लक्षण आहे. त्यांनी इन्फ्लेशन बीट होत नाही, सगळ्यांनी शेअर मार्केटमध्ये गेलं पाहिजे. एस आय पी करा. मी स्वतः आम्ही धनदौलतमध्ये एस आय पी बद्दल खूप डिटेलमध्ये बोललो आहे. मीही एस आय पी समर्थकच आहे, पण याचा अर्थ एफडी वाईट आहे असा होत नाही. बऱ्याचदा हे कोणीतरी येऊन सांगतं, आणि आजकाल यंगस्टर्समध्ये एस्पेशली मी बघितलेलं आहे, माझं ऑब्झर्वेशन आहे की ग्रामीण भागातला जो जेनझी आहे तो शेअर मार्केटकडे प्रचंड अट्रॅक्टेड आहे, त्याला ट्रेडिंगमध्ये खूप अट्रॅक्शन आहे. तो आईवडिलांना म्हणून ते काय वेडेपणा चाललं आहे, एफडीत पैसे टाकलेत, काढा, मी ट्रेडिंग करतो, मला 1,00,000 रुपये द्या, मी तुम्हाला 1,00,000 करून देतो. सो त्या आईवडिलांना तुम्ही काय सांगाल, कारण का त्यांना मुलांशी काय बोलायचं हे कळत नाही, कारण एफडीला नावं ठेवणारी लोक खूप आहेत. आता
0: नाही, एफडी ही तुमची लॉंग टर्मची तुमची इन्व्हेस्टमेंट आहे. एफडी तुम्हाला तुमच्या अत्यंत प्रचंड अडचणीच्या काळात, ज्या वेळेला तुम्हाला कोणीच मदत करत नाही, वेळेला तुम्ही केलेली एफडी, बँकेत केलेली एफडी,
1: इमर्जन्सी फंड
0: ही तुम्हाला केव्हाही तुम्हाला उपयोगी पडू शकते. हा देशातला भाग झाला. ग्रामीण भागातले मुलं जर शेअर मार्केटमध्ये करत असतील तर ती गोष्ट चांगली आहे, वाईट आहे अशातला भाग अजिबात
1: नाही.
0: पण त्यांना तुम्ही काय केलं पाहिजे की बाबा समजा तुला 1,00,000 रुपये देतो, पण तू तुझा प्रॉफिट काढून घेन, मला 1,00,000 रुपये माझ्या मला परत देन, तुझ्या झालेल्या प्रॉफिटवर तू शेअर मार्केटमध्ये खेळत राहा. शेअर मार्केटमध्ये कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन शेअरिंग करणारे आणि पैसे कमवणारे आहेत ना, पण ते कुठल्याच आमिषाला आणि कुठल्या ज्याला ते बळी नाही पडत की बाबा आता एक्सवाय झेड कंपनीचा शेअर खूप डाऊन झालाय, एकदम आपल्याकडे आहे तेवढे पैसे तुम्ही लावून टाका, तो तसं कधीच करत नाही. जसं मी मगाशी सांगितलं की तुम्ही रिस्क 4 ते 5 ठिकाणी डिव्हाइड करा, तसंच तो पण काय करतो माणूस, 5-7 कंपन्या सिलेक्ट करतो. आता हे AI त्याच्यामुळे तुम्हाला सगळं कळतं, तुम्हाला त्याचं त्या कंपनीचं प्रोजेक्शन कळतं, त्या कंपनीकडे कुठलं ऑर्डर आहे कळतं, त्याच्या फ्युचर डेव्हलपमेंट काय ते तुम्हाला कळतं, आणि मग तो माणूस काय करतो, बाबा हा ही XYZ ह्या कंपनीत पण 10,000-20,000 टाकू, इकडे पण 10,000-20,000 टाकू. होतं काय, एका कंपनीमध्ये त्या 10,000 टाकलेले त्याचे 8,000 होतात, दुसरीकडे जिथे त्यांनी 10,000 टाकले तिथे त्याचे 11,000 होतात, तिसरीकडे कुठेतरी 11,500 होतात, कुठेतरी 12-13 होतात. आणि मग याचा एकत्रच मीन सगळ्या काढला की त्याच्या असं लक्षात येतं की बाबा ठीक आहे, ह्या 1,00,000 मला किती पैसे मिळाले, तर मला 6,000 किंवा 7,000 रुपये मला प्रॉफिट झाला, तो तिथं बुडत नाही. त्यामुळे कॅल्क्युलेटेड रिस्क आणि रिस्क डिव्हाइड करणे हा सगळ्यात तुमच्या सगळ्याच बाबतीत आयुष्यामध्ये, नॉट ओनली शेअर मार्केट किंवा काय, तुम्ही कुठेही जा, कुठलाही व्यवसाय करा, काही करा, रिस्क तुम्ही डिव्हाइड करा. रिस्क डिव्हाइड केली तर तुम्हाला त्याचा तेवढा धक्का बसू शकत नाही.
1: कारण काय होतं, बँकेत पोस्ट ऑफिसमध्ये पैसे पडू नाहीत असा एक गैरसमज आहे, ते पैसे वाढत नाहीत.
0: नाही असं म्हणता, तेच तर सांगतो ना, जे लॉंग टर्मचं असतं ना, जे शेवटी तुम्ही जसं आहे ना की तुम्ही शेतामध्ये जर एखादं झाड लावलं आंब्याचं किंवा काय, ते किती वर्ष फळ देतं, 10 वर्ष 20 वर्ष तुम्हाला फळ देतं. आणि ते जर तुम्ही एखादं तात्पुरतं काही लावलं एखाद्या याचं, ते तुम्हाला किती देतं, ते दर वर्षी दिलं, पुढच्या वर्षी दिलंच का नाही याची खात्री नाही, तिसऱ्या वर्षी दिलंच का नाही याची खात्री नाही तुम्हाला, बरोबर का नाही. सो तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट म्हणजे बँकेतली ठेव ही तुम्ही परमनंट असं गृहित धरा की ते आंब्याचं झाड आहे, ते तुम्हाला आंबे 10 वर्ष 20 वर्ष पुढची देणार आहे तुम्हाला, हे पण तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे.
1: आता अगदी आपण शेवटच्या याच्याकडे आलोय, रॅपिड फायर सेक्शन आहे.
0: येस,
1: थोडक्यात एका शब्दात एका वाक्यात उत्तर द्यायचंय, मोठं लग्न की रिटायरमेंट कॉर्पस?
0: रिटायरमेंट कॉर्पस.
1: गोल्ड की FD?
0: गोल्ड.
1: क्रेडिट कार्ड सुविधा की सापळा?
0: सापळा.
1: एक लोन जे शक्यतो टाळावं?
0: नाही, त्याच्यावर माझं हे नाही. तुझं महत्व काय आहे, तुझं शेजारचं तुला ताबडतोब
1: बिझनेससाठी लोन इज फाईन, लाईफस्टाईलसाठी लोन,
0: लाईफस्टाईलला ऍब्सोल्युटली नाही.
1: फायनान्शियली डेंजरस शब्द, गॅरंटीड 0% EMI की लोक काय म्हणतील?
0: आता हे तिन्ही खरं म्हणजे ना, तसे एकमेकांशी जर पाहिलं ना, ते डेंजरसच आहे सगळं, म्हणजे याच्यातलं एकही असं हे नाही,
1: सगळंच डेंजरस,
0: सगळंच डेंजरस. पण त्यातल्या त्यात गॅरंटी हा जो काही विषय आहे ना, हा गॅरंटी हा ह्या विषयामध्ये तेच, तुम्ही तुम्हाला गॅरंटी देणारा कोण आहे याला फार महत्व आहे. आज आपल्याकडे टाटाच्या प्रॉडक्टला आपण गॅरंटी अगदी बिंदूक घेतो, खूप वस्तू किंवा खूप असा आहे ज्याला आपण गॅरंटी म्हणलं, अरे हा या या कंपनीची आहे, एकदम फर्स्ट क्लास आहे, त्यामुळे तो प्रश्नच येत नाही. आणि 0% म्हणजे काय आहे शेवटी, तो तुम्हाला काहीतरी जास्तीचं खरेदी करायचा सापळाच येतो. 0% काही नसतं, समोरच्याकडून तो पैसे काढतो, पण त्याचबरोबर तुम्हाला मोठी वस्तू घ्यायला तो प्रवृत्त करतो, तो अट्रॅक्ट करतो, एका अर्थाने सापळाच आहे ना तो.
1: पैशाचा सगळ्यात मोठा शत्रू ग्रीड, इगो, फिअर की इग्नोरन्स, मराठीत पण सांगतो लोभ, इगो, भीती का दुर्लक्ष, लोभ
0: सगळ्यात मोठा शत्रू. पैशाचा पैसेच शत्रू आहे खरं म्हणजे, आणि लोभ आलाच ना त्या निमित्ताने. आपल्याला असं वाटतं ना, माझे पैसे पटकन वाढावे.
1: करेक्ट करेक्ट.
0: साडेमाडे तीन होतो, साडेमाडे शंभर कधीच होत नाही.
1: क्या बात आहे.
0: हा हे लक्षात घ्यायला पाहिजे.
1: थँक्यू सो मच.
0: थँक्यू शार्दूल.
1: कारण तसा हा खूप डेलिकेट विषय आहे, त्याच्यावरती लोकांना सहज सांगता येणं अवघड असतं. तरी तुम्ही खूप साध्या सोप्या भाषेत आणि खूप पॉझिटिव्हली लोकांना मोटिवेट केलं, त्याच्याबद्दल खूप खूप आभार. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला नक्की सांगा, आणि कॉमेंटमध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टीबद्दल जास्त भावला हे नक्की सांगा. धन्यवाद.
2: तर मंडळी, ही होती विश्वास ग्रुपचे कुटुंब प्रमुख विश्वास ठाकूर सर यांची अमुक तमुक या यूट्यूब चॅनलवरची खास मुलाखत. तुम्हाला पुन्हा एकदा ही मुलाखत ऐकायची असेल तर तुम्ही अमुक तमुक या यूट्यूब चॅनलवरती ही खास मुलाखत ऐकू शकता. आत्ता आपण इथे थांबूया. तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: वाढवायचंय, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1,00,000 कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5,00,000 असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 91300.

स्वरशिल्प प्रस्तुत वोकल एरिना सीजन 1 राज्यस्तरीय गीत गायन स्पर्धा आता रंगणार. अंतिम स्पर्धकांमध्ये अटीतटीची लढत. भव्य अंतिम सोहळा, प्रमुख उपस्थिती अभिनेत्री सुखदा खंडकेकर. रविवार दिनांक 6 सप्टेंबर सायंकाळी 5 वाजता, ठिकाण गुरुदक्षिणा सभागृह कॉलेज रोड नाशिक. या सुरेल महासंग्रामाचा आनंद घेण्यासाठी आपणा सर्वांना आग्रहाचं निमंत्रण.

0: वीजेचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
8: हा श्रावण मास होणार अधिक खास। अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत। तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी। ऑफर कालावधी मर्यादित।
9: विश्वास नाशिककरांचा।
8: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
10: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
11: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली।
10: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
11: अगं, अजिबातच नाही। फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात।
10: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
11: नक्की दे। कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे।
10: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता।
11: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात।
10: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380016।
12: नाट्यगीतांचा आनंद आपण घेतोय कार्यक्रमात। आता ऐकणार आहोत प्रीती संगम या नाटकामधलं प्रल्हाद केशवात्रे यांचं नाट्यपद उदयराज गोडबोले यांच्या आवाजात। या गीताला स्वरबद्ध केला आहे वसंत देसाई यांनी।

0: फळ विक्रेते, भाजी विक्रेते, फूल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठीच विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91-300-2888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत बालकवी ठोंबरे यांचं पद आशालता वाबगावकर यांच्या आवाजात. संगीत आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं आणि हे पद ऐकूयात मत्स्यगंधा या नाटकातलं.

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
3: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत राम मराठे यांनी गायलेलं विद्याधर गोखले यांचं नाट्यपद जय जय गौरी शंकर या नाटकातलं या पदाला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी

0: नमस्कार, मी स्वप्नील जोशी. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
2: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
3: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना.
4: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9%. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
3: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
4: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
3: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
5: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
6: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
5: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
6: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात, सोमवार ते शनिवार 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02-5523-2-4726-2626 किंवा 8-00-16512 ह्या क्रमांकावर.
7: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत रामदास कामत यांनी गायलेलं नाट्यपद धन्य ती गायनी कला या नाटकातलं.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा
3: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत राग श्री कल्याण ऐकूया पंडित कुमार गंधर्व यांनी गायलेला राग श्री कल्याण

0: धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 20888.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत हे बंध रेशमाचे या नाटकातलं पद. शब्द आहेत शांता शेळके यांचे, संगीत आणि गायक स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कार्यक्रमात यानंतर संगीत ऐकणार आहोत इंदिवर यांचं दोस्त या चित्रपटामधलं. संगीत आहे राहुल देव वर्मन यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत अमित कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात.

सोनू निगम, हरिहरन आणि विनोद राठोड यांनी गायलेले गीत आता ऐकणार आहोत. समीर यांची गीतरचना, अन्नू मलिक यांचं संगीत. हे गीत आहे चायना गेट या चित्रपटामधलं.

0: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34।
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर संगीत आपण ऐकणार आहोत मिट्टी और सोना या चित्रपटामधलं अंजान यांचं गीत, संगीतकार बप्पी लहरी, आणि हे गीत ऐकूयात अमित कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात।

1, 2, 3.

आणि आता कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत जमाई राजा या चित्रपटामधलं जावेद अख्तर यांची शब्दरचना, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं संगीत आणि हे गीत ऐकूयात एस पी बालसुब्रमण्यम आणि एस जानकी यांच्या आवाजात.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

विविध क्षेत्रातील मान्यवरांशी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकणार आहात आजचे पाहुणे या कार्यक्रमात. सादरकर्त्या मेघना साने. प्रसारण दर शनिवारी दुपारी 1 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका आजचे पाहुणे.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5352-47-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

हक्काचे घर प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130020888. स्वप्नातील घर विश्वास बँकेचा आधार.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज. रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं, रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं. आजच संपर्क साधा. प्रेमचंद तायडे, 96 0417 98 61, गणेश सोमवंशी, 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर. विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे

0: रेडिओ विश्वास टाइम चेक
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त. या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. 1 वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध. DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर. संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांची विशेष मुलाखत आपण ऐकू शकणार आहात विनोबा म्हणे या कार्यक्रमात. संवादिका आरजे श्रद्धा. प्रसारण दर गुरुवारी दुपारी 1 वाजता आणि पुनःप्रसारण दर रविवारी दुपारी 4:30. तेव्हा ऐकायला विसरू नका शिक्षक सहाय्यक कार्यक्रम विनोबा म्हणे.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: तिचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

ट्रान्सफर, IMPS ट्रान्सफर, रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास म्हणजे

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

स्वरशिल्पा प्रस्तुत वोकल एरिना सीजन 1 राज्यस्तरीय गीत गायन स्पर्धा आता रंगणार. अंतिम स्पर्धकांमध्ये अटीतटीची लढत. भव्य अंतिम सोहळा, प्रमुख उपस्थिती अभिनेत्री सुखदा खांडकेकर. रविवार दिनांक 6 सप्टेंबर सायंकाळी 5 वाजता, ठिकाण गुरुदक्षिणा सभागृह कॉलेज रोड नाशिक. या सुरेल महासंग्रामाचा आनंद घेण्यासाठी आपणा सर्वांना आग्रहाचं निमंत्रण.

0: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: रसिक हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. सायंकाळचे 7 वाजले आहेत. रूपरेषेनंतर आपण ऐकू शकणार आहात शुभंकर होती. 7:10 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम मनाचा आरसा, सादरकर्त्या राधिका जोशी. रात्री 8 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम सुंदर कथा, सादरकर्ते दिलीप कचगावकर. रात्री 8:30 अर्थविश्व ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादरकर्ते प्रमोद पुराणिक. रात्री 9 प्रसारित होईल मैत्रकट्टा ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. रात्री 9:45 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम गिरवाण विश्व, सादरकर्ते भूपाल देशमुख. रात्री 10 दिलने पुकारा ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादरकर्त्या प्रांजली अफळे. रात्री 11 आपण ऐकू शकणार आहात
8: मोगरा फुलला संस्कारांचा
7: ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादरकर्ते अरुण सूर्यवंशी. सकाळी 4 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. 6:05 प्रसारित होईल कार्यक्रम गोंदवलेकर महाराज यांचे विचार, सादरकर्ते दत्ता सरदेशमुख. सकाळी 6:10 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. 6:30 प्रसारित होईल कार्यक्रम दासबोध, सादरकर्ते पद्माकर देशपांडे. सकाळी 6:35 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम प्रभात विश्व, सादरकर्ते ऋषिकेश अयाचित. तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.

0: हो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

श्रोते हो, मनाचे श्लोक ग्रंथातील आजचा आपला श्लोक क्रमांक 154. जय जय रघुवीर समर्थ महावाक्य तत्वादिके पंचीकरणे.

श्री राम। श्रोते हो, परमेश्वर प्राप्ती ही एक मानसिक पातळीवर हळूहळू होत जाणारी प्रक्रिया आहे हे आपण मागील काही श्लोकात समजून घेतले आहेच। मनाची शक्ती वापरून पुढे ब्रह्मप्राप्तीच्या मार्गावर त्याला जायचे असते। या प्रक्रियेत समर्थ सांगतात, हे मना, तुला परमात्मा प्राप्त करायचा असेल तर वेदांतातील महावाक्ये आणि काही तत्वज्ञान सद्गुरूच्या सान्निध्यात राहून समजून घेतले पाहिजे। थोडक्यात श्रोते हो, आजच्या या श्लोकात समर्थ आपल्याला वेदांताचे तत्वज्ञान समजावून सांगतात। श्रोते हो, पहिल्या दोन चरणात महावाक्ये असा शब्द आला आहे। श्रोते हो, थोडक्या आणि मोजक्या शब्दात वेदांत जर समजून घ्यायचा असेल तर चार वेदांमध्ये चार महावाक्ये सांगितलेली आहेत, ती समजून घ्यावी असे समर्थ म्हणतात। ऋग्वेदातील महावाक्य आहे प्रज्ञानम ब्रह्म, याचा अर्थ असा की प्रज्ञान हेच ब्रह्म आहे। यजुर्वेदातील महावाक्य आहे अहम ब्रह्मासी, याचा अर्थ असा आहे की मीच ब्रह्म आहे। सामवेदातील महावाक्य आहे तत्वमसी, याचा अर्थ असा की ते तूच आहेस। इथे ते म्हणजे परब्रह्म अर्थात ब्रह्मतत्व। अथर्ववेदातील महावाक्य आहे अयमात्मा ब्रह्म, याचा अर्थ असा की हा आत्मा म्हणजेच ब्रह्म आहे। या सर्वांचे थोडक्यात सार असे आहे की आपल्या अंतरंगात वास करणारा आत्मा हा परब्रह्म म्हणजे परमात्म्याचा अंश आहे। श्रोते हो, सद्गुरु शिष्याला जेव्हा अनुग्रह देतात तेव्हा या महावाक्यांचा उपदेश करतात। त्याचवेळी सद्गुरु शिष्याला समजावतात की एकूण 82 तत्वांनी

आपल्याला मदत करतात. एखाद्या रासायनिक प्रक्रियेत म्हणजे केमिकल रिॲक्शनमध्ये उत्प्रेरके ज्याप्रमाणे प्रक्रिया करतात आणि प्रक्रिया वेगात करून घेतात, त्याचप्रमाणे ब्रह्मसाक्षात्काराची प्रक्रिया सद्गुरू जलद गतीने करून घेण्यासाठी मार्गदर्शन करतात. सद्गुरूंच्या सान्निध्यात असे मार्गदर्शन घेऊन आत्मानुभूती घ्यावी हे सांगताना समर्थ शाखा चंद्र न्याय सांगतात. श्रोते हो, द्वितीयेची चंद्रकोर अतिशय अस्पष्ट असते हो ना. ती जर आकाशात दाखवायची असेल तर आपण तिच्या सरळ रेषेमध्ये जाणारे एखादे झाड पाहून झाडाच्या फांदीची खूण सांगतो. त्या फांदीकडे पहा म्हणजे तुला चंद्रकोर दिसेल असे आपण सांगतो. पण एकदा चंद्रकोर दिसली की आपण फांदी विसरतो. आपल्या दृष्टिक्षेपातून फांदी निघून जाते, किंबहुना फांदी ही सोडूनच द्यावी लागते. तेव्हा चंद्रकोर स्पष्ट होते. त्याचप्रमाणे आत्मसाक्षात्कार होण्यासाठी लागणारे वेदांताचे ज्ञान पंचीकरण ज्ञात करून घ्यावे. पण हे ज्ञात कशासाठी केले आहे? ब्रह्मसाक्षात्कार होण्यासाठी केले आहे हे मात्र विसरू नये. श्रोते हो, फांदीला थोडेच महत्त्व आहे आणि चंद्रकोर पाहणे हे महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे ब्रह्मप्राप्ती जास्त महत्त्वाची आहे हे आपल्याला सद्गुरुकृपेने समजते. जय

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

बसल्या लय अग्रे व जागो जाग दारात भिकारी दिळतो पोटात भुकटी आग वाड्यात पंगती बसल्या लय

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: ट्रान्सफर IMPS ट्रान्सफर. रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. IMPS सेवा, क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास म्हणजे

0: यात वस्तू, कानातले,
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी,
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे, बघून घ्या, अमखास गिफ्ट, हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
1: आजीला हवंच होत, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
2: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम सिडको, नाशिक।

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्न
3: स्वरशिल्प प्रस्तुत वोकल एरिना सीजन 1 राज्यस्तरीय गीत गायन स्पर्धा आता रंगणार अंतिम स्पर्धकांमध्ये अटीतटीची लढत भव्य अंतिम सोहळा प्रमुख उपस्थिती अभिनेत्री सुखदा खणकेकर रविवार दिनांक 6 सप्टेंबर सायंकाळी 5 वाजता ठिकाण गुरुदक्षिणा सभागृह कॉलेज रोड नाशिक या सुरेल महासंग्रामाचा आनंद घेण्यासाठी आपणा सर्वांना आग्रहाचं निमंत्रण

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

विश्वास टाइम चेक टाइम चेक रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज. This hour is brought to you by Sony Gifts, exclusive range of crockery.

0: अप्लायंसेस एंड प्रेजेंटेशन आर्टिकल्स सोनी गिफ्ट्स शालीमार नाशिक.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बैंक
2: संचयात समृद्धि.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
5: बिल या वस्तू कानातले
6: पहिल्या पगारातून आईसाठी
5: संधीची पळी
6: बाबांना पूजेसाठी
5: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या. हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान.
6: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
5: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
6: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर.
7: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दिलीप कसगावकर पुण्याहून बोलतोय आजच्या आपल्या सुंदर कथा कार्यक्रमात. आज ऐकूया एक छानशी कथा मोकळीक. राज आणि नेहा एका टुमदार बंगल्यात राहत होते. बंगल्याच्या आजूबाजूला दाट हिरवीगार झाडी होती. बंगल्याच्या एका भागात पाहुण्यांसाठी स्वतंत्र प्रवेशद्वार असलेला सर्व सोयींनी सुसज्ज हॉल, बेडरूम, किचन आणि बाथरूम अशी स्वतंत्र व्यवस्था होती. नेहाला 4 महिन्यांसाठी अमेरिकेला जायचे होते म्हणून ती तयारी करत होती. पण राज काहीसा काळजीत होता. काय झालं? नेहा, तू 4 महिने नसणार, मग माझ्या जेवणाचं काय? नेहा हसली. अरे मी शिकवते तुला. नेहाने त्याला स्वयंपाक शिकवायला सुरुवात केली. पोहे, उपमा, भाजी, आमटी, भात आणि पोळी. पोळी सोडून बाकी बेचव का होईना पण त्याला करता यायला लागलं. पहिली पोळी भारताच्या नकाशासारखी झाली, दुसरी आफ्रिकेसारखी, तिसरी पोळी पाहून नेहा म्हणाली, राज ही पोळी आहे की आधुनिक कला? नेहा मी शिकतो आहे पण तू अमेरिकेहून परत येईपर्यंत माझा स्वयंपाक नक्की सुधारेल. नेहा अमेरिकेला गेली. पहिले काही दिवस राजने कसाबसा स्वयंपाक केला पण नोकरी, घर, स्वयंपाक, भांडी सगळं एकट्याने करताना त्याची दमछाक होऊ लागली. एक दिवस हॉटेलमधील जेवणाच्या ताटाकडे पाहत तो स्वतःशीच म्हणाला, बायको घरात असताना तिच्या स्वयंपाकाची किंमत कळत नाही, ती दूर गेल्यावर तिच्या हातचं साधं जेवणही पंचपक्वान्न वाटतं. पुढच्याच दिवशी एका अनोळखी नंबरवरून फोन आला, सर मी रीना, मला 3 महिन्यांसाठी राहायला घर हवं आहे, मी एकटीच राहणार आहे, तुमच्याकडे जागा मिळेल का? नाही मॅडम, सध्या मी एकटाच आहे, बायको काही दिवस परदेशी गेली आहे त्यामुळे ते शक्य नाही. अहो मग तर उत्तमच, मी छान जेवण बनवते, तुमच्यासाठी पण बनवीन. जेवण हा शब्द ऐकताच राजचा नकार मवाळ झाला. मी असं करतो, बायकोला विचारून उद्या सांगतो. राजने नेहाला फोन केला. नेहा, रीना नावाची बाई 3 महिन्यांसाठी राहायला जागा विचारते, ती म्हणते माझ्यासाठी जेवणही बनवेल म्हणून. छानच, पण एक अट आहे, तू जेवायचं मात्र आपल्या इथे, तिच्याकडे नाही आणि तिच्यापासून जरा दूरच राहायचं, समजलं? ठीक आहे, राज खुश झाला. राजचा होकार मिळताच रीना आली. मला की नाही अहो जाहो आवडत नाही, रीनाने आल्या स्पष्ट केलं. सुंदर आणि आधुनिक तरुणी सोबतीला आणि जेवणाची पण मस्त सोय. राज खुश झाला. पहिले काही दिवस रीना चहा, नाश्ता आणि जेवण राजला पाठवत असे. एक दिवस रीना म्हणाली, राज आज जेवायला माझ्याकडेच आहे, गप्पा मारत जेवूया. नको ग, नेहाने नाही सांगितलंय. राज, अरे एक दिवसाने काय होणार आहे आणि नेहाला थोडीच समजणार आहे. गरम पोळ्या, रस्सा भाजी, वरण भात, त्यावर साजूक तू. रीना तू हे इतकं छान बनवतेस, असे म्हणत राज भरपेट जेवला. त्या दिवसापासून राज रोज रीनाकडे जेवायला जाऊ लागले. जेवणानंतर गप्पा, कधी पत्ते, कधी चेस, वीकेंडला दोघं फिरायलाही जाऊ लागले.
8: रीना फोटोग्राफर होती, तिच्याकडे नेहमी कॅमेरा असायचा. एकदा बाहेर फिरायला गेल्यावरती म्हणाली, राज इकडे उभा राहा, तुझे फोटो काढते. माझा फोटो काढून काय करणार? फोटोग्राफरचं काम आहे फोटो काढणं. राजने होकार दिला आणि त्याने रीनाचेही फोटो काढले. पण दोघांचा एकत्र फोटो काढायचे दोघांनीही शिताफीने टाळले. एक दिवस संध्याकाळी रीना म्हणाली, राज वाईन घेणार? नाही. का? मला सवय नाही, आणि खरं सांगायचं तर वाईन आरोग्यासाठी चांगली नसते. उगा सवय कशाला लावून घ्यायची? रीना म्हणाली, ठीक आहे. दुसऱ्या दिवशी तिने सिगरेट पुढे केली. सिगरेट अजिबात नाही. अरे एक तरी. नाही रीना, धूम्रपान आरोग्यासाठी घातक आहे. स्वतःचं नुकसान होतंच, पण आसपासच्या लोकांनाही त्याचा त्रास होतो. तूही ओढू नकोस. रीना हसली, ठीक आहे. काही दिवसांनी दोघे पत्ते खेळत होते. रीना म्हणाली, राज पैसे लावून खेळूया का? राजने पत्ते खाली ठेवले. नको. अरे थोडेच पैसे. नाही, पत्ते खेळायला हरकत नाही, पण पैसे लावून नाही. जुगाराची सुरुवात थोड्यापासूनच होते, फक्त मजा म्हणून आपण खेळूया. रीना म्हणाली, ठीक आहे. बघता बघता 3 महिने संपले. नेहा आता 2 आठवड्यांनी परत येणार होती. एक रात्री उशिरा नेहाचा फोन आला. काय रे राज, काय एकटा आहेस? हो. खरंच? हो ग. की रीना बरोबर? राज दचकला. रीना बरोबर आणि इतक्या उशिरा? म्हणजे आधी तिच्या बरोबर होतास? नाही ग, शब्दात पकडू नकोस. ठीक आहे. क्षणभर शांतता पसरली. मग नेहाने विचारलं, ह्या फोटोतील तरुणी कोण? नेहा, कुठला फोटो? नेहाने 2 फोटो पाठवले. राजने फोटो उघडले आणि त्याच्या चेहऱ्यावरचे भावच बदलले. एका फोटोमध्ये राज आणि रीना एका तलावासमोर अगदी खेटून उभे होते, आणि दुसऱ्यात रीनाचा हात राजच्या खांद्यावर होता. राज घाबरला. नेहा, हे फोटो तुला कोणी पाठवले? ते महत्वाचं नाही. आधी सांग, हे फोटो कधी काढले? पण बोल राज, बोल. तुम्ही दोघे इतके जवळ कधी आलात? नेहा, आम्ही फिरायला बरोबर गेलो होतो हे खरं, पण इतक्या जवळ मात्र आलो नाही, आणि एकत्र फोटोही कधी काढले नाही. इतक्या नाही, मग किती जवळ आलात? आणि हे फोटो काय आपोआप आले? नेहा, मला खरंच समजत नाही. एक सांग, हे फोटो तुला कोणी पाठवले? तेवढ्यात डिंग डॉंग दारावरची बेल वाजली. नेहा म्हणाली, राज बघ, तुझी ती रीना असेल. राजने दार उघडलं. समोर खरोखरच रीना उभी होती. राज, मला अजून 2 महिने इथे राहू देशील का? राजने रीनाकडे रागाने पाहत विचारले, रीना हे फोटो? रीना काही क्षण शांत होती. राज, माफ कर मला, मी फोटोग्राफर आहे ना, तुझे आणि माझे वेगवेगळे फोटो होते. मी फोटो एडिटिंगची ट्रिक वापरून एकत्र केले. आपण अगदी जवळ उभे आहोत असा भास निर्माण केला. राज अवाक झाला. पण ते फोटो नेहाला कसे मिळाले? रीना हसली, ते मीच पाठवले. राजने चिडून विचारलं, पण तुला नेहाचा नंबर? पलीकडून नेहाचा आवाज आला, मीच दिला. राज बिचकला, नेहा तू दिलास? ओ राज. काही क्षण शांतता पसरली. नेहा म्हणाली, राज मला खूप आनंद झालाय. राजने आश्चर्याने विचारलं, कशाचा? कारण तू वाईन नाकारलीस, सिगरेट नाकारलीस, आणि पैसे लावून पत्ते खेळायलाही चक्क नकार दिलास. हे तुला कसं समजलं? नेहा हसली, रीना माझी जीवाभावाची मैत्रीण आहे. तिची पुण्यात राहण्याची सोय नव्हती आणि तुझी जेवणाची सोय नव्हती, म्हणून मीच तिला तुझा नंबर दिला होता. राजच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. रीना, तुझी मला अजिबात पत्ता लागू दिला नाहीस? रीना गप्प होती. नेहा पुढे म्हणाली, राज मी तुम्हा दोघांची माफी मागते. माफी? पण कशासाठी? आता मात्र रीनाही दचकली. नेहा म्हणाली, मी रीनाच्या हॉलमध्ये एक
7: छुपा कॅमेरा लावला आहे तुम्हा दोघांवर लक्ष ठेवण्यासाठी. राजच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि अविश्वास एकाच वेळी उमटला. म्हणजे हो, मला बघायचं होतं माझ्या गैरहजेरीत मिळालेल्या मोकळीकीचा तू आणि रीना काही गैरफायदा तर घेत नाही ना. आणि तुम्ही दोघंही पास झाला राज, पण तुला मात्र एक शिक्षा. काय? राजने जरा घाबरतच विचारलं. रीनाला अजून 2 महिने इथं राहू दे. राजच्या चेहऱ्यावर आनंद उमटला. तिच्याबरोबर गरमागरम स्वादिष्ट जेवण घे आणि हवं तर तुम्ही वाईनही घ्या. राज आनंदाने म्हणाला, नेहा हे तर बक्षीस आहे. नेहा हसली, हो बक्षीसच समज, पण तुम्ही दोघे स्वतःचा तोल मात्र जाऊ देऊ नका. क्षणभर थांबून ती मिश्किलपणे म्हणाली, छुपा कॅमेरा आहे हे विसरू नका. राज कपाळावर हात मारत म्हणाला, नेहा ही मोकळी काय कामाची? नेहा हसत म्हणाली, राज कामाची आहे पण कामासाठी नाही. 2 आठवड्यांनी नेहा परतली. राज आणि रीना नेहाला घ्यायला एअरपोर्टला गेले. घरी येताना नेहाने गौप्यस्फोट केला, राज आणि रीना मी छुपा कॅमेरा लावलाच नव्हता. राज तुला पूर्ण मोकळीक दिली होती रे, पण त्या न लावलेल्या कॅमेऱ्याने नाही तर तुमच्यातील संस्कारांनी मोकळीकीवर लगाम ठेवला. राज मला परत 1 महिना अमेरिकेत जायचं आहे, जाऊ ना? राजने विचारलं. आता पुन्हा? नेहा म्हणाली, हो पण यावेळी कॅमेरा असेल छुपा नाही, रीनाचा कॅमेरा. हवे तसे फोटो काढायला, पण ते मलाही पाठवायचे. राजने क्षणभर नेहाकडे पाहिलं आणि म्हणाला, म्हणजे मोकळीक नाहीच. नेहा रीना आणि राज तिघेही खळखळून हसले. घरी पोहोचल्यावर रीना म्हणाली, नेहा आता तू इथे आहेस तोपर्यंत राजला पूर्ण मोकळीक दे ग बाई. हे ऐकून राज खुश झाला आणि त्याने रीनाला मिठी मारली. रीना लाजत म्हणाली, राज मोकळीक इथे नाही, तिथे नेहाकडे. राज संकोचला आणि त्या दोघी मैत्रिणी मात्र मनसोक्त हसल्या.
9: श्रोते हो, हा होता आपला आजचा सुंदर कथा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात पुढील मंगळवारी रात्री 8 वाजता. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: फरमाईश. आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना.
3: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
2: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
3: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
2: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
4: अंदाज या चित्रपटातलं नौशाद यांनी संगीतबद्ध केलेलं गीत ऐकूयात शमशाद बेगम आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात. गीतरचना आहे मजरूह सुलतानपुरी यांची.

0: स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड, विश्वास IMPS, क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.
1: तुमचं बिल या वस्तू कानातले
2: पहिल्या पगारातून आईसाठी,
1: संधीची बळी
2: बाबांना पूजेसाठी,
1: मजुरी 30% सूट आहे, बघून घ्या. अमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान.
2: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
1: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
2: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स अग्रो
3: कॉम्प्लेक्स. ऐसा भी होता है या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत आहे SH बिहारी यांचं, आणि या गीताला संगीत दिलं आहे OP नय्यर यांनी.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: मुकेश यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं गीत, संगीतकार शंकर जयकिशन आणि चित्रपट आहे आशिक.

0: नमस्कार, मी प्रमोद पुराणिक, गुंतवणूक सल्लागार. रेडिओ विश्वासच्या सहकार्याने आपण गेली अनेक वर्ष नाशिक परिसरामध्ये आर्थिक साक्षरता निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न करीत आहोत. आणि त्या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून मंगळवारी दुपारी 12:30 आणि रात्री 8:30 विश्वास रेडिओवरती आपण हे प्रक्षेपण करत असतो. आणि या प्रक्षेपणाचा हेतू रेडिओ विश्वासच्या श्रोत्यांना, नाशिक परिसरातल्या गुंतवणूकदारांना गुंतवणुकीविषयी आर्थिक साक्षरता निर्माण होऊन त्यांनी गुंतवणुकीचे चांगले निर्णय घ्यावे आणि त्यातून आपली आर्थिक प्रगती करावी. आज 1970-71 FIBCOMला असताना शंतनुराव किर्लोस्कर यांचं जेट युगातला मराठी माणूस हे आम्हाला अभ्यासाला असलेल्या पुस्तकाची आठवण झाली. आणि ती आठवण का झाली त्याचं कारणही सांगतो. कारण काल 500 रुपये खर्च करून फॉर्च्यूनचा अमेरिकन फॉर्च्यून 500 ग्लोबल कंपन्यांची लिस्ट ही या मासिकात असल्यामुळे हा अंक विकत घेतला. दरवर्षी हा अंक विकत घेतला जातो. आणि यामध्ये शंतनुराव किर्लोस्करांच्या पुस्तकाची का आठवण व्हावी, तर जेट युगातला मराठी माणूसमध्ये त्यांनी अशी वाक्य लिहिलेली आहेत की भारतात ज्यांना आपण मोठे उद्योग समजतो ते प्रत्यक्षात जगातले बटुमूर्ती आहेत. म्हणजे आपल्या ज्या लार्ज कंपन्या आपण म्हणतो ह्या जगातल्या स्मॉल कंपन्या आहेत. आणि हेच वर्षानुवर्ष शंतनुराव किर्लोस्करांनी सांगितलेलं. आणि त्याचबरोबर वेळोवेळी सरकारी धोरणांवरती कठोर टीका करणारे, विशेषतः बक्तेदारी उद्योग समूह नियंत्रण कायदा रद्द करा हे फिक्कीचे अध्यक्ष असताना सांगणारे शंतनुराव किर्लोस्कर हे एकमेव मराठी उद्योगपती असे होते की ते कोणत्याही सरकारची भीड न ठेवता औद्योगिक धोरणाविषयी कठोर टीका करायचे. आणि म्हणून इतक्या वर्षानंतरसुद्धा आज ज्यावेळेस आपण ही ग्लोबल 500 ह्या कंपन्यांची जगातल्या यादी बघतो की पहिल्या 500 कंपन्या, त्यामध्ये भारतातली सगळ्यात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज ही कंपनी 500 कंपन्यांमध्ये 85व्या क्रमांकावरती आहे. 1 सप्टेंबर म्हणजे LIC चा वर्धापन दिन, ही LIC ही संस्था 92व्या क्रमांकावरती आहे. आणि त्यानंतर मग इंडियन ऑइल 130 क्रमांक, राजेश एक्सपोर्ट नाव घेण्याची गरज नाही पण राजेश एक्सपोर्ट 138 क्रमांक, स्टेट बँक 162, ऑइल अँड नॅचरल गॅस कमिशन 208, HDFC बँक 272, भारत पेट्रोलियम 298 क्रमांकावर, टाटा मोटर पॅसेंजर व्हीकल 399 क्रमांकावरती आणि ICICI बँक 471 क्रमांकावरती. याचा अर्थ 500 कंपन्यांच्या यादीमध्ये जगातल्या भारतातल्या फक्त 10 कंपन्या आहेत आणि त्यासुद्धा अजून पहिल्या 50 आलेल्या नाहीत. आणि म्हणून आपल्या देशातल्या कंपन्या आणखी मोठ्या झाल्या पाहिजे, त्यांनी जगात कारखाने सुरू केले पाहिजे. त्या भारतीय मल्टीनॅशनल कंपन्या, देशी बहुदेशीय कंपन्या म्हणून ओळखल्या गेल्या पाहिजे. आणि त्यासाठी प्राथमिक भांडवल बाजारपेठ आणि दुय्यम भांडवल बाजारपेठ या दोन्ही बाजारपेठा भारतातल्या आणखी विकसित झाल्या पाहिजे. कारण पुन्हा भारतीय भांडवल बाजार हा जगाच्या बाजाराच्या तुलनेने इतका क्षुल्लक आहे, इतका चिल्लर आहे की म्हणूनच हा बाजार वाढवण्यासाठी आर्थिक क्षेत्र हे सर्वसामान्य गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचलंच पाहिजे आणि त्यांनी याचे फायदे घेतलेच पाहिजे. काल मुंबई शेअर बाजार जेव्हा बंद झाला त्यावेळेस मुंबई शेअर बाजाराचा 30 शेअरचा संवेदनशील निर्देशांक 76,957 बंद झाला आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 शेअरचा निफ्टी निर्देशांक हा 24,080 बंद झाला. परंतु फक्त ह्या 2 निर्देशांकाची आकडेवारी बघण्याच्याऐवजी गुंतवणूकदारांनी, आम्ही नेहमी सांगतो की गुंतवणूकदारांनी बाकीची जी आर्थिक आकडेवारी आहे तीसुद्धा रोजच्या रोज बघायला पाहिजे. उदाहरणार्थ $1 खरेदी करण्यासाठी काल 95.16 रुपये मोजावे लागले, तर 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1,55,211 होता, तर 1 किलो चांदीसाठी 2,37,199 रुपये मोजावे लागले. परंतु सोनं काल 3,728 रुपयांनी खाली आलं, तर चांदी ही 6,693 रुपयांनी खाली आली. बाजाराचा विचार करता बाजारामध्ये आजसुद्धा गुंतवणुकीच्या चांगल्या संधी उपलब्ध आहे आणि बाजार रोजचा घटला वाढला मग बाजाराला इतकी भांडवलवृद्धी दिली, मग ती भांडवलवृद्धी योग्य आहे की अयोग्य आहे, अशा आकडेवारीचा फार जास्त विचार न करता देशाच्या आर्थिक प्रगतीवरती विश्वास ठेवून जर दीर्घकालीन गुंतवणूक करणं हे जर उद्दिष्ट ठेवलं तर ह्या बाजारात चांगल्या प्रकारे पैसा कमवता येतो आणि संपत्तीमध्ये वाढ होते. आर्थिक परिस्थितीचा विचार करता देशाचा नक्त राष्ट्रीय उत्पादन हे पहिल्या तिमाहीमध्ये 7.8% वाढलेलं आहे आणि त्याचबरोबर जर हे राष्ट्रीय उत्पादन वाढायचं असेल तर गुंतवणूक वाढली पाहिजे, कन्झम्पशन म्हणजे वस्तूंचा वापर वाढला पाहिजे आणि देशाची प्रगतीही झाली पाहिजे. आणि देशाची प्रगती करण्यासाठी सरकारची आर्थिक धोरणं काय आहेत आणि ती धोरणं कशाप्रकारे उद्योजक राबवतात यावरती सुद्धा देशाची आर्थिक परिस्थिती अवलंबून असते. आता हे सर्वसामान्याने माहिती घेतल्यानंतर आर्थिकदृष्ट्या काही कंपन्यांचा विचार केला पाहिजे. मारुतीने 77,000 कोटी रुपयाची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. ऑटोमोबाईल उद्योग क्षेत्रात, वाहन उद्योगात अनेक कंपन्या विस्तारीकरणाच्या योजना आखत आहेत आणि त्यामुळे वाहन उद्योगातल्या प्रमुख कंपन्या जर वाढल्या तर ह्या उद्योगाला सुटे भाग पुरवणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांचीसुद्धा प्रगती होणार आहे. आणि म्हणून आपल्याच परिसरातली बॉश किंवा पूर्वीची मायको ह्या कंपनीचीसुद्धा तिमाही आकडेवारी अत्यंत चांगली आलेली आहे आणि 10 रुपये दर्शनी किमतीचा शेअर हा आज 43,000-44,000 पोचलेला आहे की काही 2 ते 4 वर्षापूर्वी हा शेअर फक्त 7,500 रुपयाला उपलब्ध होता. 7,500 ते 43,000 हा या कंपनीच्या शेअरच्या भावाचा निश्चितच चांगला प्रवास आहे. परंतु जर नाशिक परिसराचा विचार केला तसं किती लोकांकडे बॉशचे शेअर्स आहेत? अहो बाकी इतर गुंतवणूकदारांकडे तर सोडून द्या, मायकोमध्ये ज्यांनी नोकरी केली, मायकोमधून जे रिटायर झाले बॉशमधून, या कर्मचाऱ्यांना सुद्धा ज्या कंपनीत आपण काम करतो त्या कंपनीचं महत्त्व समजलं नाही आणि त्यात पुन्हा ते ह्या गुंतवणुकीच्या वाटेला गेले नाही. आणि म्हणून अनेक मायकोच्या अधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही मायकोच्या शेअरची खरेदी करा हे सांगत होतो आणि आम्ही स्वतः 82 सालापासून मायकोचे भागधारक आहोत. यासाठी आपल्याला कंपन्यांच्या आर्थिक परिस्थितीची आकडेवारीची माहिती करून घेणे, ही आकडेवारी प्रसिद्ध करणारे जी वर्तमानपत्रं असतात त्या वर्तमानपत्रांमध्ये आलेल्या आकडेवारीचा बारकाईने विचार करणे, ह्या गोष्टी यशस्वी गुंतवणूकदार म्हणून राहायचं असेल व्हायचं असेल तर कराव्याच लागतील. झटपट पैसे कमवण्याच्या नादात अनेक व्यक्तींनी फार प्रचंड मोठे आर्थिक फटके घेतलेले आहेत. शक्यतो नवीन गुंतवणूकदारांनी प्रायमरी कॅपिटल मार्केट, प्राथमिक भांडवल बाजारपेठ यापासून बाजूला राहावं, कारण ज्या ज्या कंपन्यांचे शेअर इश्यू येतात ते शेअर्स इश्यू हे अत्यंत जास्त अधिमूल्याने आलेले असतात आणि या शेअर्समध्ये गुंतवणूक करणारे जे प्रायव्हेट इक्विटी फंड्स असतात ते वेळच्या वेळी शेअर्सची विक्री करून मोकळे होतात आणि मग यामध्ये छोटा गुंतवणूकदार अडकून पडतो. आणि म्हणून शक्यतो नवीन कंपन्यांच्या शेअर्सला अर्ज करण्याच्या ऐवजी दुय्यम भांडवल बाजारातून म्हणजे शेअर बाजारातून एखाद्या कंपनीच्या बाबतीत नियमितपणे शेअरची खरेदी करणं, ते शेअर सांभाळणं आणि त्यानंतर मग ज्या ज्या वेळेस त्या शेअरमध्ये नफा कमवण्याची संधी आहे अशा वेळेस नफा कमवून आपल्या शेअरची खरेदीची सरासरी खरेदी किंमत कमी करणं हे गुंतवणूकदारांनी करायला पाहिजे आणि यासाठी गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेतला पाहिजे. हा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि हा सल्ला घेताना गुंतवणूक सल्लागाराने जर फी मागितली तर ती फीसुद्धा दिली पाहिजे. मात्र यामध्ये पुन्हा आणखी एक प्रकार आत्ता सध्या बोकाळला आहे आणि तो म्हणजे नफ्यामध्ये हक्क मागायचा. म्हणजे वर्षभरात तुम्हाला जर इतका नफा झाला तर त्या नफ्याच्या आम्हाला 10-15% हिस्सा मिळाला पाहिजे. अशा प्रकारे सुद्धा गुंतवणुकीचं व्यवस्थापन करणारे अनेक गुंतवणूक सल्लागार, गुंतवणूक तज्ज्ञ नाशिकमध्ये आहेत. पण यांच्या मोहाला किती बळी पडायचं याचा सुद्धा गुंतवणूकदारांनी विचार केला पाहिजे. आणि पुन्हा नेहमी जे सांगितलं जातं ते पुन्हा पुन्हा या ठिकाणी सांगावं लागतं की छोट्या गुंतवणूकदारांच्या दृष्टीने आज बाजाराचे फायदे म्युच्युअल फंडांच्या योजनांच्या माध्यमातून मिळवणे हा चांगला पर्याय आहे. आणि म्युच्युअल फंडांच्या विविध योजना म्हणजे कल्पवृक्ष आहे, मागाल ते मिळेल. मग समजा तुम्हाला दरमहा उत्पन्नाची गरज असेल तर उत्पन्न घेता येतं. वर्षभरामध्ये जर तुम्हाला 6 महिने उत्पन्न पाहिजे असेल तर 6 महिने उत्पन्न घेता येतं. वर्षातून फक्त एकदाच लाभांश मिळावा आणि तो चांगला मिळावा अशी अपेक्षा असेल तर तशासुद्धा योजना या बाजारात आहे. आणि म्हणून या म्युच्युअल फंडांच्या योजनांमध्ये गुंतवणूक करताना सुद्धा योजनांची व्यवस्थित माहिती करून घेतली पाहिजे. आपलं गुंतवणूक उद्दिष्ट आणि योजनेचं उद्दिष्ट याचा ताळमेळ कुठे आहे का हे बघितलं पाहिजे आणि त्यानुसार गुंतवणूक केली पाहिजे.
1: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं, चांदी, हिरे, रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
2: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
3: पैसे पाठवायचे तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सुविधा 24/7, जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच, साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वासाची परंपरा, सेवेत नेहमी अग्रेसर.
4: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात अन्नदाता या चित्रपटामधलं गीत. योगेश यांच्या गीताला संगीत आहे सलील चौधरी यांचं आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स
3: कॅनडा चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात राजेंद्र कृष्ण यांचं गीत संगीतकार मदन मोहन

0: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध। DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34।
1: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात। संगीतकार रवी यांची ही गीतरचना ऐकूया खामोश निगाहें या चित्रपटामधली।

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
3: विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक टाइम चेक
2: रात्रीचे 9 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
3: This hour is brought to you by
5: Vishwas Cooperative Bank.
2: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
3: नमस्कार तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज मी संवाद साधते आहे सौमाधुरी नंदन वारकरी संप्रदायातील काही दैदिप्यमान नक्षत्रांचे आषाढी कार्तिकी वारी यामध्ये आपण दर्शन घेत आहोत आजचा 8वा भाग संत जनाबाई संत जनाबाई म्हणजेच भक्तीच्या साम्राज्याची अलौकिक सम्राज्ञी विठोबाचा पशु मी जनी म्हणविते विठोबाचा पशु मी जनी म्हणविते अखंड स्मृती नाम त्याचे वारकरी संप्रदायाच्या मंदिराचा पाया संत ज्ञानेश्वर महाराजांनी रचला आणि संत नामदेव महाराजांनी त्याचा विस्तार केला पण याच मंदिराच्या गाभाऱ्यात नामदेवांच्या अंगणात अखंड विठ्ठलमय होऊन राहिलेली एक दिव्य माऊली म्हणजे संत जनाबाई जनाबाई केवळ एक दासी नव्हती तर तिच्या प्रेमापोटी साक्षात पंढरीच्या विठ्ठलाला तिचा दास बनून घरकाम करावे लागले होते संत जनाबाईचे चरित्र हा भक्त आणि भगवंत यांच्यातील अद्वैत नात्याचा सर्वोच्च आविष्कार आहे संत जनाबाईचा जन्म 13व्या शतकाच्या उत्तरार्धात म्हणजेच सुमारे 1270 ते 1280 या काळात परभणी जिल्ह्यातील गंगाखेड या गोदावरी तीरावरील गावात झाला त्यांच्या वडिलांचे नाव दमा आणि आईचे नाव करुड असे होते लहानपणीच आई वडिलांचे छत्र हरपल्यानंतर पंढरपूरचे संत नामदेव यांचे वडील दामा शेट्टे हे जनीला आपल्या घरी पंढरपूरला घेऊन आले तेव्हापासून जनी नामदेवांच्या कुटुंबाचा एक अविभाज्य भाग बनले आणि पुढे नामाची दासी जनी म्हणून ओळखली जाऊ लागली संत नामदेवांच्या घरात भक्तीचे वातावरण होते नामदेवांचे विठ्ठलाशी असणारे सख्य पाहून जनीच्या मनातील भक्ती अधिकच प्रगल्भ झाली तिने स्वतःचा अहंकार पूर्णपणे वितळून टाकला तिच्या प्रत्येक अभंगाच्या शेवटी दासी जनी म्हणे असा उल्लेख येतो हा उल्लेख लाचारीचा नाही ह तर अभिमानाचा आणि शरणागतीचा आहे दामा शेट्टींच्या घरी आल्यावर जनाबाई झाडलोट करणे भांडी घासणे गोवऱ्या थापणे आणि दळण दळणे अशी कष्टाची कामे आनंदाने करत त्यांनी या सर्व कामातच आपली विठ्ठल सेवा मानली जनाबाईची भक्ती इतकी आर्त होती की पांडुरंग स्वतः पंढरपूरचे वैभव सोडून त्यांच्या मदतीला धावून यायचे वारकरी साहित्यात त्यांच्या भक्तीचे अनेक अद्भुत प्रसंग वर्णन केलेले आहेत पहाटे जात्यावर दळण दळताना जनी थकूनही म्हणून विठ्ठल स्वतः जात्याची खुंती धरायच्या कडाक्याच्या थंडीत जनीसाठी विहिरीहून पाणी आणणे धुणे धुणे आंघोळीला गरम पाणी देणे आणि पाठीला तेल लावून शेक देणे ही कामे साक्षात पांडुरंगाने केली एक प्रसंग पहा एकदा नामदेवांची आई गोणाई आणि जनाबाई यांच्यामध्ये गोवऱ्यांवरून वाद झाला गोणाई म्हणाली जनी तू माझ्या गोवऱ्या स्वतःच्या ढिगाऱ्यात ठेवल्यास तेव्हा जनी शांतपणे म्हणाले नाही माऊली माझ्या गोवऱ्या वेगळ्या आहेत गोणाईने विचारले तुझ्या गोवऱ्या कशा ओळखायच्या त्यावर जनीने एक गोवरी उचलली आणि गोणाईच्या कानाजवळ धरली त्या सुकलेल्या गोवरीमधून साक्षात विठ्ठल विठ्ठल विठ्ठल असा नाद येत होता जनी ज्या गोवऱ्या थापायची त्या गोवऱ्या थापताना ती अखंड विठ्ठल नामाचा गजर करायची त्यामुळेच तिच्या हाताच्या स्पर्शाने त्या जड गोवऱ्यांमध्ये देखील विठ्ठल नाव समावले होते. हा अद्भुत चमत्कार पाहून गोणाई थक्क झाल्या. संत जनाबाईच्या जीवनातील हा प्रसंग अतिशय महत्त्वाचा आहे, ज्याने संपूर्ण पंढरपूरला जनीच्या भक्तीची ताकद दाखवून दिली होती. तसंच एकदा विठ्ठल जनीचे दळण दळता दळता झोपी गेला आणि मग घाईघाईत आपला सोन्याचा सेला आणि पदक जनीच्या झोपडीत विसरून निघून गेला. पुजाऱ्यांनी जनीवरती चोरीचा आळ आणून तिला मृत्यूदंड म्हणजे सुहावरती चौरायणाची शिक्षा सुनावली. परंतु चंद्रभागेच्या वाळवंटात जसा जनीचा पाय टोपदार लोखंडी शिवाला लागला तसा तो शिव वितळून त्याचे पाणी झाले. निसर्गाने जनीच्या पावित्र्याची साक्ष दिली होती. संत जनाबाईच्या नावावरून सुमारे 250 ते 350 अभंग उपलब्ध आहेत. त्याची भाषा अत्यंत सोपी, घरगुती आणि थेट काळजाला भेटणारी आहे. त्यांनी दळण दळणे, कांडणे आणि चुलीपुढच्या जगाला अध्यात्म्याची जोड दिली. विठ्ठलाला आई म्हणताना त्या म्हणतात, ये ग विठ्ठू माऊली, ये ग विठ्ठू माऊली, तुझ्या पिल्लाची आली सावली. तर विठ्ठलावर हक्क सांगताना त्या प्रेमाने रागवतात आणि त्या म्हणतात, अरे विठ्ठ्या मोच्या सुट्या, अरे विठ्या विठ्या मोच्या सुट्या, तुझी रान कळी काळ खाऊ. इसवी सन 1350 सुमारास संत जनाबाईंनी पंढरपूर येथे महापरिनिर्वाण घेतले. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या महाद्वाराच्या पहिल्या पायरीवर जिथे संत नामदेव महाराजांची समाधी आहे त्याच्याजवळच संत जनाबाईची स्मृती आहे. आज प्रत्येक वारकरी विठ्ठलाच्या दर्शनाच्या पूर्वी या पायरीला स्पर्श करून जनाबाईच्या चरणी लीन होतो. संत शिरोमणी माऊली संत जनाबाई की जय. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.
2: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
0: विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
4: कार्यक्रमात आता ऐकूयात किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं अंजान यांचं गीत. गीताला संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं आणि हे गीत ऐकूयात एक हसीना दो दिवाने या चित्रपटामधलं गीत.

पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा, क्षणात पैसे ट्रान्सफर।

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो
2: हरे कृष्णा या चित्रपटामधलं शब्दरचना आनंद बक्षी यांची संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी आणि हे गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: हे गीत आपण ऐकणार आहोत वर्मा मलिक यांचं, लता मंगेशकर आणि आशा भोसले यांनी गायलेलं. चुनौती या चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पैरेलाल यांचं.

0: करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं साहिर लुधियानवी यांचं गीत. या गीताला संगीत आहे रवी यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत एक महल हो सपनों का या चित्रपटामधलं.
2: एक महल हो

0: वीजेचं बिल या वस्तू, कानातले,
1: पहिल्या पगारातून आईसाठी,
0: संधीची पळी,
1: बाबांना पूजेसाठी,
0: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या, हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
1: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स.
2: एक पहेली या चित्रपटामधलं असद भूपाली यांचं गीत सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे उषा खन्ना यांनी.

0: सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल?
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर.
0: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना?
1: हो, आहे ना. ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज.
0: वा, आणखी काही खास?
1: हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, तुमच्या विश्वासाची बँक.
2: लता मंगेशकर यांनी गायलेलं हसरत जयपुरी यांचं गीत ऐकणार आहोत. संगीतकार शंकर जयकिशन, चित्रपट आवारा.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
3: नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख तुमचं स्वागत करतो आपल्या आजच्या कार्यक्रमात.
4: स्मृती भाग 18, समग्र भारतवर्षातील वेदविदास. मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय सादर साष्टांग प्रणिपात. आज आपण पराशर स्मृतीमधील अजून काही श्लोक पाहू. मातरम यदि गच्छेत भगिनीं पुत्रिकांस्तथा, एतास्तु मोहितो गत्वा त्रीन कृच्छ्रांस्तु समाचरेत, चांद्रायण त्रयं कृच्छ्रात् अश्नच्छेदेन शुष्यत् शुद्ध्यति, मातृष्व सृगमे चैव आत्ममेढ्र निकृंतनम. जर माता, भगिनी वा पुत्री यांच्याशी मोहित होऊन संबंध केला तर तो तीन कृच्छ्र, तीन चांद्रायण, ते प्रायश्चित्ताचे प्रकार आहेत. ही प्रायश्चित्य घेऊन आपले स्वतःचे लिंग कापून शुद्ध होतो. मावशीशी संबंध केल्यावर आपले लिंग कापूनच शुद्ध होतो. खरंच परखड श्लोकांबद्दल पराशरांना नमस्कारच. कसा घडवला असेल समाज माझ्या ऋषींनी, काय कष्ट पडले असतील, कसा घडवला असेल भारत. समाजातील सर्व स्त्रिया ज्या देशात माता भगिनी समजल्या जातात त्या देशात स्त्रीवर होणाऱ्या अत्याचारास अध्यात्म वा साधू संतांची शिकवण जबाबदार आहे का? अर्थप्रधान पोटार्थी शिक्षण, विज्ञानवादाचा अतिरेक व अशक्त लोकशाहीतील लोळापांगळा कायदा जबाबदार आहे? हे पुन्हा सर्व समाजातील सकारात्मक विचारवंतांनी एकत्र येऊन विचार करण्याची वेळ आली आहे. आता पुढील श्लोक पहा. डामरे समरे वापी, दुर्भिक्षे वा जनक्षये, बंदीग्राहे भयार्ते वा सदा स्वस्त्रीन निरीक्षयेत. विप्लवात वा दुःखात, युद्धाच्या वेळेस, दुष्काळात, जनसंहाराचे वेळी, बंदी झाल्यावर, भीतीचे वातावरणात वा आतंक काळी नेहमी आपल्या स्त्रीची रक्षा करावी. किती सुंदर संदेश दिला पराशर ऋषींनी. नमस्कारच. स्त्रीचे संरक्षणाबाबतीत एवढी काळजी घेऊन सुद्धा भारतातील स्त्री स्मृती वाचत नाही वा मानत नाही वा त्यावर विरोधी वक्तव्य करत असतील तर वाईट ऋषी का स्त्रिया, ठरवावे त्यांनीच. गृहस्थस्तु दयायुक्तो धर्ममेवानुचिंतयेत, पोष्य वर्गार्थ सिद्ध्यर्थम न्यायवर्तीम सुबुद्धिमान. दयायुक्त धर्माचरण करणारा उत्तम बुद्धिवाल्या गृहस्थाने पोष्य वर्गासाठी वा त्याच्या सिद्धीसाठी म्हणजे उत्कर्षासाठी धर्माचे नित्य चिंतन करावे. इथे गृहस्थ हा शब्द सर्व वर्णातील म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या चारही वर्णांसाठी आहे. आजकाल कोरोना व्हायरसमुळे स्वच्छता, शुद्धता, कोरोना वॉरियर्स म्हणजे योद्धा, क्षत्रिय झाला ना, या सर्व गोष्टी पाळतायत सगळे. आणि ब्राह्मणत्व व शूद्रत्व यात कुणीही हलका भारी वा लहान थोर वा श्रेष्ठ कनिष्ठ नसतोच. हे पण जर कोणाला शिकता आलं नाही तर तो भारतीय मूर्ख वा पशुतुल्यच नाही का? आमचे भारतीय पोलीस संरक्षण कार्यासह सेवाही करीत आहेत. याचा सरळ अर्थ ते क्षात्र तेजासह आम्ही भारतीयांनी विकृतार्थ लावलेल्या शूद्र शब्दाचे उन्नतीकरणही करत आहेत. वैद्यकीय कर्मचारी, वैद्य परिचारक वा परिचारिका इत्यादी सर्व सेवाभावाने कार्यरत असतात. पत्रकार बांधव हे कानाकोपऱ्यात जाऊन सर्व प्रकारच्या बातम्या समाजास पुरवण्याचा सेवाभावी वसा जपतात. सर्व सफाई कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून स्वच्छता करतात, तर ते नमस्कारार्ह नाहीत का? मग सेवा हे जर शूद्र कर्म स्मृतींनी सांगितलं असेल, तर माझ्या नजरेत पोलीस, वैद्यकीय कर्मचारी, पत्रकार आणि सफाई कर्मचारी हे ब्राह्मणा एवढेच श्रेष्ठ वा समानच आहेत. माझा सर्वांनाच नमस्कार. मग आता तुम्ही स्मृतींनी चार वर्णयुक्त समाजरचना केली की बरोबर का चूक हे सांगा. आम्ही व्यवस्था निर्माण करतो व ज्यांना संस्कृती उद्ध्वस्त करायची आहे ते भेद पाडतात. माझ्या संस्कृतीत जे ऋषी वारसा वा ऋषी परंपरा जपणारे साधू, संत आणि सर्व जातीतील माणसे मला श्रेष्ठच वाटतात, पण अशांच्या हत्या काळीज विदीर्ण करतात. निद्रिस्त समाज पाहिला की मन पिळले जाते. अस्तु, दक्षिणार्थम तू यो विप्र शूद्रस्य जुहुयात धवी, ब्राह्मणस्तु भवेत शूद्र, शूद्रस्तु ब्राह्मणो भवेत. दक्षिणेसाठी जो ब्राह्मण शूद्राकडे होम करतो तेव्हा ब्राह्मण शूद्र होतो व शूद्र ब्राह्मण होतो. आम्हाला चारही वर्णांच्या व्याख्या पूर्णांशाने अजून समजल्या नाहीत. मी स्वतः व बरेच विचारवंत चारही वर्ण एकाच पातळीवर मानतात, तोलतात व जे म्हणायचे ते म्हणा, पण माणूस म्हणून सर्वांना समान समजणारी माणसे इथे आहेत. संसदेतले आचार, शल्यगृहातील नियम, एखाद्या ऑफिसमधील वागायच्या पद्धती, न्यायालयातील नीती नियम, मंदिरातली आचरण पद्धती, स्वयंपाकघरातील रिवाज, अधिकारी माणसाने अधिकारी माणसाला व शिपायाने अधिकारी वर्गाला भेटण्या बोलण्याचे व एकमेकांसमोर वागण्याचे शिष्टाचार हे जसे वेगवेगळे असतात, तसेच चारही वर्णांनी काय करावे, कसे वागावे, कसे बोलावे हे ऋषींनी ठरवून दिले व त्या व्यवस्थेला वर्णाश्रम पद्धती वा व्यवस्था हे नाव दिले. एवढेच आजही एकाच समाजातील एका घरातील माणसे त्याच समाजातील प्रत्येक घरी जातातच असे नाही, पाणी पिणे व खाणे करतातच असे नाही. हे सर्वच जातीत सर्व धर्मात समानच आहे. हे अनुभवाचे बोल आहेत. पण मग कुणी डिवचले तर आम्ही उद्ध्वस्त का व्हावे? सदर श्लोकातील शूद्रत्व म्हणजे अश्वत्थता, अस्वच्छता, अशुद्धता, अपवित्रता, अमांगल्य, क्रौर्य, अभद्रता, पाशवी, राक्षसी, नीच, अयोग्य विचार करणारी, उच्चार करणारी वा कर्म करणारी माणसे व निषिद्ध पेयपान आणि अन्नसेवन करणारी माणसे मी समजतो. बाकी जन्माला येणाऱ्या जगातील प्रत्येकास ब्राह्मण होण्याचा अधिकार आहे हे माझे संस्कृतीने कधीच सांगितलेले आहे. तेही ऋषी विचार मी सविस्तर देईनच. माझे ऋषी योग्य सांगतात यावर माझा विश्वास आहे. बाकी प्रश्न हा वैयक्तिक आहे. फक्त सांगणे एकच, आम्ही जिथे जन्मलो त्या संस्कृतीमधील आमचे पूर्वज ऋषींना कालबाह्य ठरवू नका. त्यांनी नेमलेल्या व्यवस्थेनेच इतकी वर्षे आर्थिक, सामाजिक, धार्मिक, बौद्धिक, कामुक आणि अनैतिक आक्रमणे होऊन सुद्धा आम्ही भारतीय वा हिंदू म्हणून आजही ताठमानेने जगत आहोत हे न समजाल तर तुम्ही संपलाच म्हणून समजा. काळ कुणालाही क्षमा करत नाही हे जाणा व एक व्हा. अशातच या पराशर स्मृतीत रामेश्वर येथे सेतुबंधाचा म्हणजे रामाने सांगितल्यावर नलाने तो बांधल्याचा उल्लेख येतो. तिथे जाऊन पापाची कबुली दिल्यावर माणूस पापमुक्त होतो असेही वर्णन आहे. तसे ऐतिहासिक उल्लेखासाठीही वा दाखल्यासाठीही स्मृती वाचावीच. विनंती इतकीच, पराशर स्मृती असो वा इतरही स्मृती वाचनीयच आहेत, वाचाल ना? आणि हो, वाचाल तर वाचाल. उद्या व्यास स्मृती पाहू. इत्यलम, धन्यवाद.
1: तर श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. मी वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख आजच्या दिवसापुरती तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूयात याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास, 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: तुमचं बिल या वस्तू, कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी,
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे, बघून घ्या हमखास गिफ्ट, हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
1: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अग्रो कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर,
2: स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम, प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी, संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी, संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा, गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर, सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं, आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: शिक्षणाला नकार द्या बालविवाहाला।
1: हा श्रावण मास होणार अधिक खास। अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत। तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी। ऑफर कालावधी मर्यादित।
2: विश्वास नाशिककरांचा।
1: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
3: स्वरशिल्प प्रस्तुत वोकल एरिना सीजन 1 राज्यस्तरीय गीत गायन स्पर्धा आता रंगणार। अंतिम स्पर्धकांमध्ये अटीतटीची लढत, भव्य अंतिम सोहळा, प्रमुख उपस्थिती अभिनेत्री सुखदा खंडकेकर। रविवार दिनांक 6 सप्टेंबर सायंकाळी 5 वाजता, ठिकाण गुरुदक्षिणा सभागृह, कॉलेज रोड, नाशिक। या सुरेल महासंग्रामाचा आनंद घेण्यासाठी आपणा सर्वांना आग्रहाचं निमंत्रण।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
1: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
7: दिल ने पुकारा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत गान सरस्वती। किशोरी अमोणकर यांनी गायलेली काही सुरेल अत्यंत मधुर अशी गाणी। मित्रांनो, भारतीय शास्त्रीय संगीत हा संपूर्ण जगातील संगीताचा पाया आहे असं म्हटलं जातं। हे शास्त्रीय संगीत इतकं कर्णमधुर आहे की ऐकतच राहावं असं वाटतं। या संगीताने आपले दुःख व्यथा वेदना सगळ्या नाहीशा होतात। किशोरी अमोणकर यांनी गायलेली काही गाणी खरोखरच एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातात। ऐकूया आजच्या कार्यक्रमात त्यांचीच काही गाणी आणि जाणून घेऊया त्यांच्याबद्दल। प्रतिभा संपन्न आणि लोकप्रिय गायिका मोगूबाई कुर्डीकर यांच्या पोटी किशोरी अमोणकर यांनी जन्म घेतला। वयाच्या अवघ्या 6व्या वर्षी पितृछत्र गमावलं, परंतु मोगूबाईंना अर्थार्जन करावं लागलं। गायनकला किशोरीताईंच्या रक्तातच होती। संगीताची मुळाक्षरं त्यांनी आईचा हात धरूनच गिरवली। पुढे अंजलीबाई मालपेकर, अन्वर हुसेन खान, बाळकृष्णबुवा पर्वतकर इत्यादी गुरूंचं मार्गदर्शन त्यांना लाभलं। आईची शिकवणी कमी काळ लाभली। आईची शिकवणी दीर्घकाळ लाभली असती तर माझं गाणं अजून प्रभावी झालं असतं अशी खंत किशोरीताईंनी व्यक्त केलेली आहे।

दिल्ली पुकारा या कार्यक्रमात अत्यंत नितांत सुंदर असं गीत आपण ऐकलं. शांत शेळके यांनी लिहिलं होतं, हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलं होतं आणि गायलं होतं किशोरी आमोणकर यांनी. त्यांच्याबद्दलच जाणून घेत आहोत आजच्या कार्यक्रमामध्ये. किशोरीताईंची गान प्रतिभा ही त्यांच्या रक्तातच होती, पण या प्रतिभेला चिंतनशील गायन अखंड साधनेची जोड मिळाली, त्यामुळे गान सरस्वती ही उपाधी त्यांना आपसुकच लाभली. शास्त्रीय तसेच उपशास्त्रीय गायन ही त्यांची बलस्थानं. ख्याल गायकीसह ठुमरी ही ऐकण्यासारखी आणि त्यांनी गायलेली भजनं ऐकताना तर ब्रह्मानंदी टाळी लागणारच. कंठसंगीतावर वर्षानुवर्षे कठोर परिश्रम, संशोधन, सराव आणि प्रतिभेमुळे किशोरीताईंचं गाणं कसदार आणि धारधार झालं. संगीताच्या प्रांतात त्या अत्यंत आघाडीच्या गायिका ठरल्या. देश विदेशातील संगीत महोत्सवात त्यांनी मैफली गाजवल्या. त्यांची मैफल ठेवणं हा आयोजकांसाठी अत्यंत भाग्याचा क्षण असेल.

दिल्ली पुकारा या कार्यक्रमात आताच आपण अभंग ऐकला संत तुकाराम यांचा. संगीतबद्ध देखील केला होता किशोरी आमोणकर यांनी आणि आपल्या दैवी स्वरात देखील गायला होता किशोरी आमोणकर यांनीच. अवघ्या भारतवर्षाला ज्या सिनेसंगीताने वेड लावलं त्यातील भावभावनांच्या आविष्काराने किशोरीताईंनाही झपाटलं आणि मग गीत गाया पत्थरोने या चित्रपटाचे शीर्षकीतही त्यांनी उत्कटपणे गायलं. हे गीत कदाचित त्या कारकिर्दीला कलाटणी देणार ठरलं असतं, पण मोगूबाईंना आपल्या मुलीचं सिने गायन रुचलं नाही. किशोरीताईंना देखील चित्रपटसृष्टीचे काही वाईट अनुभव आले आणि परत त्या अभिजात शास्त्रीय संगीताच्या प्रांतात परतल्या. पुढे दृष्टी या हिंदी चित्रपटाचे संगीत दिग्दर्शनही त्यांनी केलं, पण ते अपवादापुरतंच.

दिले पुकार आहे या कार्यक्रमात एक अत्यंत सुरेल असं कृष्णगीत आपण ऐकलं, जे लिहिलं होतं शांता शेळके यांनी, संगीतबद्ध केलं होतं रुद्रनाथ मंगेशकर यांनी आणि गायलं होतं किशोरी आमोणकर यांनी. या गाण सरस्वतीबद्दलच आपण जाणून घेत आहोत आणि त्यांची काही नितांत सुंदर गीतं ऐकत आहोत आजच्या कार्यक्रमामध्ये. वेगवेगळ्या घराण्याकडून गुरूंकडून गानसंस्कार झाले असले तरी किशोरीताईंनी आपल्या आईच्याच म्हणजे जयपूर घराण्याची गायकी जोपासली. चिंतनशील अभ्यासवृत्तीमुळे कालांतराने आपल्या गाण्याचा घराण्याच्या चौकटीपलीकडे विस्तार मात्र केला. यावरून त्यांच्यावर बरीच टीकाही झाली पण त्या विचारांवर ठाम राहिल्या अगदी अखेरपर्यंत. माझ्या गाण्याचा पाया जयपूर घराण्याच आहे, मात्र त्या घराण्याच्या काही वैशिष्ट्यांचा मी त्याग केला आहे आणि त्या घराण्यात नसलेल्या काही गोष्टी, उदाहरणार्थ लईचा संदर्भ, सोडलेली आलापी गायकी अंगीकारली आहे. कोणत्याही घराण्यापेक्षा संगीत श्रेष्ठ आहे. मित्रांनो, शास्त्रीय संगीतावर देखील अनंत आरोप केले जातात घराण्यांचे, पण किशोरीताईंनी मात्र घराण्याची चौकट न मानता संगीत ही कलाच श्रेष्ठ मानली, संगीत ही कलाच देवते समान मानली. किशोरीताईंच्या संगीत विषय चिंतनाचा आविष्कार म्हणजे स्वरार्थ रमणी राग रस सिद्धांत. हा ग्रंथ सिद्ध करताना त्यांनी अनेक संदर्भ ग्रंथाचा धांडोळा घेतला, अनेक विद्वानांबरोबर चर्चा केला आणि एक श्रेष्ठ संगीत ग्रंथ भारतीय शास्त्रीय संगीताला प्राप्त झाला.

दिल्ली पुकारा या कार्यक्रमात संत तुकाराम यांनी लिहिलेली, जितेंद्र अभिषेकी यांनी संगीतबद्ध केलेली एक अभंगरचना आपण ऐकली किशोरी आमोणकरांच्या दैवी आवाजामध्ये. स्वर हे कर्णमधुर असतातच, पण ते फक्त कर्णमधुर असतात असं नाही, तर त्या पलीकडे ते भावरूप असतात, स्वर प्रावाहिक आहेत, चैतन्यमय आहेत. हा किशोरीताईंचा स्वानुभव. राघवेंद्र स्वामींना गुरुस्थानी मानणाऱ्या किशोरीताईंचा पिंड आध्यात्मिकच होता. संत व्हायची ओढ त्यांना फार पूर्वीपासून होती. संतांना ज्याप्रमाणे निर्गुण निराकाराची अनुभूती येते, तशीच अनुभूती किशोरीताईंना नादब्रह्माच्या माध्यमातून वेळोवेळी आलीच, हे त्यांची गाणी ऐकतानाच जाणवतंच.

0: दिलीप कारा आपण ऐकत आहात मित्रांनो, आपण ट्यून केलं आहे 90.8. मी आहे प्रांजली, तुमच्या सोबत आपण ऐकत आहोत किशोरी आमोणकर यांनी गायलेली गाणी. संत सोयराबाई यांनी लिहिलेली एक रचना आपण ऐकली, संगीतबद्ध केली होती किशोरी आमोणकर यांनीच आणि गायली देखील होती किशोरी आमोणकर यांनीच. मित्रांनो, अवघा रंग एक झाला. संत प्रवृत्तीची ही आध्यात्मिक गायिका जिने संगीतालाच संत पदावर मानलं, संगीतालाच आपलं दैवत मानलं. नाद ब्रह्म हेच खरोखर ब्रह्म आहे याची अनुभूती त्यांना वेळोवेळी येतच गेली आणि आजही त्यांची काही सुरेल नितांत सुंदर गाणी ऐकून आपण देखील या नाद ब्रह्माला अनुभवलं. खरोखर मित्रांनो, संगीत ही अशी कला आहे जिच्यातून आनंद तर मिळतोच पण आपण एक मानसिक शांतता देखील मिळवू शकतो. आपल्या सगळ्या व्यथा वेदनांना तेवढ्या वेळापुरती का होईना नष्ट करणारी ही संगीत कला आणि ती जोपासणाऱ्या किशोरी आमोणकर यांच्याबद्दल आपण ऐकलं. अशीच नितांत सुंदर गाणी ऐकत राहूया, व्यथा वेदनांना काही काळापुरता निरोप देऊया आणि ऐकत राहूया रेडिओ विश्वास 90.8. परत भेटूया पुढच्या कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात हसरत जयपुरी यांचं, ज्याने अंजाने चित्रपटामधल्या या गीताला संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी आणि हे गीत गायलं आहे शारदा यांनी.

0: नमस्कार, मी राहुल देशपांडे. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.
1: आणि आता यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत हमशकल या चित्रपटामधलं. आनंद बक्षी यांची गीतरचना, संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी. आणि हे गीत ऐकूयात किशोर कुमार यांच्या आवाजात.

0: सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8300016500 आणि 8300.
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे साहिल लुधियानवी यांचं, चित्रपट एक महल हो सपनों का. आणि या गीताला संगीत दिलं आहे रवी यांनी.

0: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त, या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर. संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34.
1: अंदाज या चित्रपटामधलं मुकेश यांनी गायलेलं, नौशाद यांनी संगीतबद्ध केलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आता ऐकणार आहोत.

0: स्वरशिल्प प्रस्तुत वोकल एरिना सीजन 1 राज्यस्तरीय गीत गायन स्पर्धा आता रंगणार. अंतिम स्पर्धकांमध्ये अटीतटीची लढत. भव्य अंतिम सोहळा. प्रमुख उपस्थिती अभिनेत्री सुखदा खंडकेकर. रविवार दिनांक 6 सप्टेंबर सायंकाळी 5 वाजता. ठिकाण गुरुदक्षिणा सभागृह कॉलेज रोड नाशिक. या सुरेल महासंग्रामाचा आनंद घेण्यासाठी आपण सर्वांना आग्रहाचं निमंत्रण.
1: स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यताप्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध। DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम।

0: रात्रीचे 11 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
1: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
0: Sanchayat Samruddhi.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
5: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं, तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते. शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची. ध्वनिमुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

0: हॅलो झेंजी आणि माझ्या पालक मित्रांनो, मी अरुण सूर्यवंशी आपणासाठी खास घेऊन आलोय कार्यक्रम मोगरा फुलला संस्काराचा. पारंपरिक भारतीय कुटुंब व्यवस्थेचे व्यक्ती, कुटुंब आणि समाजावर होणारे सुपरिणाम हा या वाचनमालेचा मूळ उद्देश आहे. आजकाल माणूस गर्दीत असूनही एकटा पडत चालला आहे. पाश्चात्य विचारांचे आक्रमण व भारतीय जीवनशैली यातून सुवर्णमध्य काढून आपण आपले जीवन सुखसमाधानात कशाप्रकारे जगू शकतो याचा बोध आपल्याला या वाचनमालेतून निश्चितच होईल. या वाचनमालिकेतील आजचे पुष्प पहिले. मित्र हो, आपल्या भारत देशाचा प्राचीन गौरवशाली इतिहास व समाजातील सुखी समाधानी जीवनाचा अभ्यास केला असता असे लक्षात येते की देशाच्या एकसंगतेमागे भारतीय कुटुंब व्यवस्थेची ताकद खूप महत्त्वाची आहे. किंबहुना म्हणूनच परकीयांची अनेक आक्रमणे होऊनही हजारो वर्षापासून आपली संस्कृती टिकून राहिली आहे. तर कुटुंब म्हणजे काय याचा विचार केला असता असं लक्षात येतं की मानव हा स्वभावतः एक सामाजिक प्राणी आहे. तो एकट्याने आपले संपूर्ण जीवन जगू शकत नाही. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत माणसाला प्रेम, सुरक्षितता, आधार, शिक्षण आणि उत्तम संस्काराची गरज असते. या सर्व मूलभूत आणि महत्त्वाच्या गरजा ज्या संस्थेच्या माध्यमातून पूर्ण होतात तिला आपण कुटुंब असे म्हणतो. कुटुंब म्हणजे केवळ छताखाली राहणाऱ्या आणि रक्तसंबंध असलेल्या लोकांचा समूह नाही, तर ते एक भावनिक, सांस्कृतिक, नैतिक आणि आध्यात्मिक बंधांनी जोडलेली जिवंत व्यवस्था आहे. आई वडील, पती पत्नी, मुले, भाऊ बहीण आणि आजी आजोबा या सर्वांमधील प्रेम, जिव्हाळा, त्याग, जबाबदारीची जाणीव आणि परस्पर आदर या मूल्यावर कुटुंब उभे असते. भारतीय संस्कृतीमध्ये कुटुंबाला केवळ राहण्याचे घर मानले नसून ती व्यक्ती घडवणारी पहिली जीवनशाळा आहे. माणसाला मिळणारे पहिले शिक्षण, पहिला संस्कार, पहिली भाषा, पहिली प्रार्थना आणि समाजास जोडण्याची पहिली अनुमती कुटुंबातूनच मिळते. म्हणूनच भारतीय तत्वज्ञानात कुटुंबाला समाजाचा मुख्य आधारस्तंभ मानले गेले आहे. पाश्चात्य विचारसरणीत अनेकदा कुटुंबाकडे व्यक्तिकेंद्रित किंवा एका कराराच्या दृष्टिकोनातून पाहिले जाते. या उलट भारतीय दृष्टिकोनात कुटुंब हे धर्माधिष्ठित सहजीवन आहे. येथे मी यापेक्षा आपण या भावनेला अधिक महत्त्व दिले आहे. कुटुंब ही अशी एक सुंदर व्यवस्था आहे जिथे प्रत्येक सदस्य स्वतःच्या सुखासोबतच घरातील इतरांच्या आनंदाचा आणि कल्याणाचा विचार करतो. भारतीय परंपरेत गृहस्थाश्रम या संकल्पनेला सर्वोच्च स्थान आहे, जिथे घर म्हणजे प्रेम, श्रद्धा आणि चैतन्याने भरलेले पवित्र स्थान मानले जाते. संत तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात, आधी बीज एकले मग ते वृक्ष फळले. याचा अर्थ असा की ज्याप्रमाणे एका चांगल्या बीजापासून विशाल फळांनी बहरलेला उत्तम वृक्ष तयार होतो, त्याचप्रमाणे एका सुसंस्कृत आणि संस्कारित कुटुंबातूनच पुढे एका आदर्श समाजाची आणि सामर्थ्यशाली राष्ट्राची निर्मिती होत असते. मित्रांनो, हे विचार प्रत्यक्ष आपल्या जीवनात कृती रूपात आणल्यास आपले जीवन निश्चितच संस्कार फुलांच्या सुवासाने बहरून जाईल. चला आपण सर्व मिळून प्रयत्न करूया आपले कुटुंब, आपला समाज आणि राष्ट्र एक संघ करण्याचा, सुदृढ करण्याचा. आणि भेटूया पुढील मंगळवारी दुपारी 2 वाजता व पुनःप्रक्षेपणात रात्री 11 वाजता. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं साहिल लुधियानवी यांचं गीत. संगीतकार सचिन देवबर्मन. हे गीत आपण ऐकणार आहोत हाऊस नंबर 44 या चित्रपटामधलं.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380 16512 किंवा 8380 16500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात हिंदीवर यांचं आशा भोसले यांच्या आवाजात. दो राह या चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे सपन जगमोहन यांचं.

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं गीत. ही गीतरचना आहे मजरूह सुलतानपुरी यांची, संगीतकार राहुल देव बर्मन, आणि हे गीत ऐकूयात इनाम 10,000 या चित्रपटामधलं.

0: बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत दस्तक या चित्रपटामधलं. संगीतकार मदन मोहन.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
3: सबूत या चित्रपटामधलं अमित खन्ना यांचं गीत आता ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे बप्पी लहिरी यांनी.

0: संध्या ओळख रागांची मैफल गीतांची बहारदार शैलीत वेगवेगळ्या रागांवर आधारित सुमधुर संगीताचा आनंद घेऊया आमच्या स्वर संध्या या कार्यक्रमातन. सादरकर्त्या राधिका जोशी. ऐका दर गुरुवारी संध्याकाळी 4 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.
1: आणि आता ऐकूयात 7 फेरे या चित्रपटामधलं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. कैफे आझमी यांच्या गीताला संगीत दिला आहे सुधीर सेन यांनी.
2: घुंगरे जागे साज आधी आधी

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात जेंटलमन या चित्रपटामधलं अंजान यांचं गीत शोभा जोशी आणि उदित नारायण यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलंय बप्पी लहरी यांनी.

0: स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.
1: दो कलिया या चित्रपटामधले गीत आता ऐकूयात. आशा भोसले यांच्या स्वरात हे गीत आहे. साहिल लुधियानवी यांचं, संगीतकार रवी.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे हिम्मत या चित्रपटामधलं. आनंद बक्षी यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: अनामिका, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380016500.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज.

0: अचानक पैशांची गरज आहे पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची, विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर साथ.
2: हर दर्द की तैयारी.

है मस्ती में कलम जो तकदीर हो जाए गवारा वही।

0: तिचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-4726-26 किंवा 83800-16512 या क्रमांकावर.

0: सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 1600 आणि 83800 1612.

करायची आहे? मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.

ही फरमाईश। आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड। श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश। या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990च्या दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा। कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर।

लेख आणि कथांचं अभिवाचन आपण ऐकू शकणार आहात आमच्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे मैत्र कट्टा. सादर करते दत्ता सरदेशमुख. प्रसारण दर मंगळवारी दुपारी 3 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर मंगळवारी रात्री 9 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका मैत्र कट्टा.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो.

व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.

0: बस टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी. ₹15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500.

0: स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.
1: चेहरा हसीन, आंखें बेमुरव्वत, मैंने दुनिया में ऐसी अजीब खूबसूरत औरत नहीं देखी.

की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे

0: रेडियो विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
8: मोहब्बत कहाँ

स्वतःचा रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे? मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96-0417-9861 आणि गणेश सोमवंशी 83-800-16508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 26 किंवा 8380016512 या क्रमांकावर.

नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना. साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृह उद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार.

अरे मुर्गा निकल गया मेरा दरबे को छोड़ के। तो पड़ोसन

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500.

भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888 या क्रमांकावर.

आर्थिक गुंतवणुकीचा योग्य नियोजन म्हणजे भक्कम भविष्याचा आधार. याच पैशाची गणित सोपी करून सगळ्यांना अर्थसाक्षर करणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका अर्थविश्व, दर मंगळवारी दुपारी 12:30 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 8:00. सादर करते प्रमोद पुराणिक, अर्थविश्व फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही? त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुरा.

मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज, आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: हैप्पी होंगे बाबा।
1: नमस्कार, मी सयाजी जी शिंदे, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ। तुमचं जगणं तुमचा आवाज, तुमचं जगणं तुमचा आवाज।

व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह

0: बना बना।
1: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
2: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
1: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
2: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
1: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
2: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
1: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
2: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
1: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

सोनं आहे, मग पैशाची चिंता कशाला। विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीची विशेष सुविधा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088। गोल्ड लोन म्हणजे विश्वास बँक।

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो.

यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वाची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वाची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: पहाटे असे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
1: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
3: Sanchayat Samruddhi.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

भाजी विक्रेते, फळ विक्रेते, फूल विक्रेते, चहाची टपरी, किराणा दुकान किंवा रोजचा रोख व्यवहार असणारा कोणताही व्यवसाय। आता व्यवसाय वाढवण्यासाठी घ्या विश्वास बँकेचे हमेबंदी व्यवसाय कर्ज। डेली कलेक्शन पद्धतीने रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, मुदत तब्बल 3 वर्ष, फक्त रुपये 1 लाख कर्जासाठी रोज भरा रुपये 108, रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888। विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची खरी साथ।

0: तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 या क्रमांकावर.

0: वाढवायचंय, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1,00,000 कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5,00,000 असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना.

की फरमाईश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे

नमस्कार. तीर्थरूप संतांच्या अभंग गंगेच्या काठावर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. रसिक हो, सूर असोत की शब्द, एकदा का त्यांना परमात्म्याच्या आळवणीचा छंद लागला की दोघेही अनंताचे प्रवासी होतात. भागवत धर्मीय संतांच्या परंपरेत ज्यांचं स्थान एखाद्या अढळ ध्रुवताऱ्याचं आहे, ज्यांनी पिठू माऊलीची उपासना दूर पर्वतावर समाजाशी फटकून न करता समाजातूनच देवत्व जागृत करण्याचा ध्यास घेऊन केली, जनार्दन स्वामींच्या चरणांची निष्ठा जोपासून हे एका जनार्दन जनता जनार्दनाशी एकरूप झाले, ते हे संत एकनाथ, ज्यांनी प्रपंचाची पंढरी केली आणि भोवतीच्या कोलाहलाचा एकांत केला आणि श्रमाचं रूपांतर ध्यानात केलं, ज्ञानाला तर्काहूनही करुणेची जोड दिली, ते संत एकनाथ. त्या एकनाथांचं ध्यान आणि मन उन्मन करणारा हा पंढरी राय आहे तरी कसा पाहूया.

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे, मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 208888.

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

भाजी विक्रेते, फूल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठीच विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: शब्दांच्या आणि व्यर्थ पांडित्याच्या बडीवारानं का तो अपरंपार कळणार आहे. भले भले त्या साधनानं विठ्ठलाला शोधतात आणि साधनातच गुंतून जातात. साध्य आणि साधन यांच्यातच मुळी गोंधळ उडतो. खरं तर तो विठ्ठू शोधायचा तो सत्संगाच्या स्नेहकल्लोळात, संतांच्या नामकीर्तनाच्या स्वरतरंगात, निरागस आनंदाच्या प्रेमगोकुळात. विठ्ठोबाला आवडतो तो वारकऱ्यांचा, भक्तजनांचा भोळा भाबडा भाव. त्या भावाच्या साधेतच तो केव्हा तरी भेटून जाईल. केव्हा भेटला ते कळणारही नाही.